FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरे सोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 5 आषाढ, शक 1948 अर्थात 26 जून 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:58 होत आहेत. आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीनं.

श्रोते हो आताच आपण अश्विनी भिडे यांच्या सुरात भक्ती संगीत ऐकलं. संगीत दिलं होतं वर्षा आंबेकर यांनी. आता ऐकूयात जितेंद्र अभिषेकी यांच्या सुरात आणि संगीत निर्देशनात संत तुकाराम.

श्रोते, आताच आपण कृष्णा कर्ले यांनी साथीदारांच्या सुरात गदी माडगुळकरांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. या भक्तिगीतासोबतच भक्ती संगीताचा प्रवास आता आपण इथेच थांबूयात. नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेहो, सुरुवातीला जाणून घेऊया आज म्हणजे 26 जून 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात सकाळी ठीक 6:40 विचारपुष्पांतर्गत राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिंतन ऐकू शकाल. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचा, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होतील. सकाळी ठीक 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी ठीक 7:25 दिलखुलास अपराजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी ठीक 7:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम MDचा काळ थंडरची ललकार या विषयावर सादर करते आहेत सतीश रेवे आणि निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. सकाळी ठीक 8:40 छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. शीर्षक सामाजिक न्यायाचा सूर्य. लेखन आणि सादर करते योगीराज बच्चे. सकाळी ठीक 10 विविध अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम प्रसारित होईल. यात डोळ्यांचे आरोग्य, नेत्रविकार आणि प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर डॉक्टर सचिन बडगे यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. सकाळी ठीक 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम प्रसारित होईल. तर सकाळी ठीक 11 फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद आपण ऐकू शकाल. संवादक आणि निर्मिती प्रज्ञा इंगोले यांची, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. दुपारी ठीक 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी ठीक 7:10 विधिमंडळ समालोचन आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. तसेच दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार आणि आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो, हे होते आज प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोतेहो, आता जाणून घेऊया उद्या म्हणजे 27 जून 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. सकाळी ठीक 5:53 सांकेतिक धोरणे आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. 5:55 वंदे मातरम प्रारंभिक उद्घोषण आणि मंगलध्वनी आपण ऐकू शकाल. 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपणास घेता येईल. तर 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 6:40 विचारपुष्प अंतर्गत परीक्षा या विषयावर चिंतन ऐकू शकाल. लेखन नवेंदू मराठे यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर 7:20

0: आणि शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त गीत ऐकता येईल. 7:25 दिलखुलासा प्राजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 8:40 आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम स्मृतिगाथा ऐकता येईल. सकाळी 10:00 ज्ञानामृत हा कार्यक्रम प्रसारित होईल. संकलन आणि निर्मिती समिता खाकरे यांची. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा ऐकू शकाल. तर 11:00 स्मृतिगंधामध्ये अभिनेता अभिनेत्री संगीतकार निर्माता दिग्दर्शक आणि यांच्या माहितीवर गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम सहक्षेपित होईल आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळी 7:10 विधिमंडळ साप्ताहिक समालोचन आपण ऐकू शकाल. तसेच दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार आणि आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे होते 27 जून 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोत्या आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प.
1: महाराजांचे महाराज म्हणून ज्यांचा गौरव होऊन उल्लेख होतो अशा तडफदार व्यक्तिमत्वाचे महाराज म्हणजे शाहू महाराज. कोल्हापूर संस्थानचे चौथे शिवाजी महाराजांचे वारस. कागल येथील राधाबाई आणि जयसिंगराव घाटगे यांच्या पोटी जन्मलेलं हे पुत्ररत्न महाराणी आनंदीबाईंनी 17 मार्च 1884 रोजी पती निधनानंतर दत्तक घेतलं आणि यशवंतराव जयसिंगराव घाटगे शाहू महाराज म्हणून नावारूपास आले. धारवाड इथं शैक्षणिक आणि शारीरिक विकास चालू असतानाच बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई नावाच्या कन्या रत्नाशी ते विवाहबद्ध झाले. 2 एप्रिल 1894 राज्यारोहण समारंभही थाटात साजरा झाला. राज्याभिषेकानंतर 1922 पर्यंत ते कोल्हापूरचे राजे होते. म्हणजे जवळजवळ 28 वर्षे ते छत्रपती म्हणून कार्यरत होते. सक्षम राज्यकर्ते, आदर्श नेते, खरा लोकशाहीवादी, समाजसुधारक, महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक अमूल्य रत्न. त्यांना कितीही विशेषणं लावली तरी ती कमीच पडतील. रयतेची काळजी, समाज सुधारणेची तळमळ त्यांना गप्प बसू देत नव्हती. ब्रिटिश राजवटीच्या काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले. आपल्या अधिकारांचा सकारात्मक वापर केला. सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा आणि गती मिळवून दिली. दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या महत्त्वाच्या बजावलेल्या भूमिकेसाठी कानपूरच्या कुर्मी समाजानं त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केली. त्यांच्यामुळं महाराष्ट्राला एक सशक्त वैचारिक वारसा लाभला. शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी शिक्षण प्रसारावर विशेष भर दिला. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफतही केलं. गावाच्या पाटलांनी कारभार चांगला चालवावा म्हणून तसं शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा काढल्या. प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्र आणि कौशल्य शिकवणाऱ्या शाळा असे उपक्रमही त्यांनी राबवले. घरातील एक स्त्री शिकली की सारं कुटुंब सुशिक्षित होईल असा महात्मा फुले यांच्यासारखाच विचार करून स्त्री शिक्षण प्रसार व्हावा म्हणून राजाज्ञा काढली. 1917 विधवा पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला मान्यता मिळवून दिली. सुरुवातीला काही विधवा विवाह आणि आंतरजातीय विवाह स्वतःच्या उपस्थितीत पारही पाडले. संपूर्ण समाज सुशिक्षित व्हावा म्हणून तळागाळातल्या बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. अस्पृश्यता निवारणासाठी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने वेगवेगळे व्यवसाय सुद्धा करून दिले. गरजेची आर्थिक मदतही केली. उदाहरण घालून देण्यासाठी स्वतःपासूनच सुरुवात केली. संस्थानातले सारे कपडे या नवीन व्यावसायिकांकडूनच शिवून घेण्यास सुरुवात केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी निपाणीला डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. मिळालेल्या शिक्षणामुळं या समाजाला त्यांनी व्यवहार ज्ञान मिळवून दिलं. स्वस्त धान्य दुकान, निराधार आश्रमांची

0: स्थापना हे गरजेचे उपक्रम त्यांनी त्या काळात समाज मदतीसाठी सुरू केले. कृषी प्रधान राज्यात कृषी विकास व्हावा, शेतकरी वर्गाला सुख मिळावं या हेतूनं शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल काढली.
1: श्रोतेहो, आताच आपण विचार पुष्प अंतर्गत राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त चिंतन ऐकलं. लेखन होतं वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोते हो नमस्कार. आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. तर या अनुषंगानं विद्यार्थी दशेमध्ये आणि तरुण पिढीमध्ये अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
1: याच्यामध्ये पाहिले तर पहिलं म्हणजे जे काय अंमली पदार्थ असतात त्यांचे गुणधर्म हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. हे पदार्थ काय करतात तर मेंदू आणि मज्जासंस्था याच्यावरती काम करतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं बधिरीकरण, एखाद्या व्यक्तीच्या विचार, वर्तन, भावना, चेतना या सगळ्यावरती परिणाम होतो. सुरुवातीला थोडं बधिरीकरण होतं आणि मग थोडं रिलॅक्सेशन वाटतं. मुळात ह्याच रिलॅक्सेशनमुळे बऱ्याच जणांना ज्या ज्या वेळेला काही टेन्शन येतं किंवा संकट आलं की मग हा मार्ग सुचतो एकदम. याचे बरेचशी कारण आहे. त्याच्यामध्ये अनुवंशिकता एक महत्वाचं कारण आहे. ज्या कुटुंबामध्ये मद्यपान असो किंवा इतर अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्ती असो तर त्याच्यामध्ये पुढची जी पिढी आहे ही बाधित होण्याची शक्यता जास्त वाढते. त्याचबरोबर काही वेळेला एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या असतील, मग त्या ताणतणावाच्या समस्या असू दे किंवा चिंता असेल कोणत्याही विषयाची किंवा नैराश्य असेल तर या अशा व्यक्तींना सुद्धा या पदार्थाचं सेवन किंवा व्यसन होण्याची दाट शक्यता असते. याचबरोबर काय काय वेळेला शारीरिक व्याधी असतात आणि त्या अशा सिरियस असतात की ज्याच्यामुळे ती व्यक्ती कंटाळते आणि मग या औषधांचा वापर करता करता त्याची सवय किंवा व्यसन कधी लागतं हे सांगू शकत नाही. याचबरोबर ती व्यक्ती जिथे राहते त्या समाजाचा आणि त्या कुटुंबाचा सुद्धा फार मोठा भाग ती व्यक्ती व्यसनी होण्यामध्ये होत असतो. घरातील कलह, भांडणं, घरातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संवाद ते जर सुख किंवा चांगले नसतील तर मग मात्र त्याच्यातून क्लेश कलह होऊन व्यसनाधीनता होऊ शकते.
0: म्हणजे यामागची ही सगळी कारणं जर विचारात घेतली तर विद्यार्थी दशेमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
1: हो, निश्चितच, एकदम
0: बरं. एकूण मानवी आरोग्यावर या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे जे दुष्परिणाम होतात त्याबद्दल काय सांगाल?
1: आता ते त्या त्या पदार्थाप्रमाणे त्याची वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं. दारूचं जसं आपण पाहिलं की त्याच्यामुळे लिव्हर खराब होतो, यकृत आहे त्याला व्रण होतात, त्याच्यानंतर आणखीन घेतलं तर मग मेंदूवर परिणाम होतो, लहान मेंदूवर जास्त परिणाम होतो आणि म्हणून मग तोल जाणं, बॅलन्स जाणं, हळूहळू मोठ्या मेंदूवरती परिणाम होऊन फिट्स येणं किंवा स्मृतीवरती परिणाम होऊन स्मृती भ्रंश होणं या हे गोष्टी आढळतात. आता काही जे आहेत पदार्थ तर त्या पदार्थांमध्ये काय होतं की त्याचा विड्रॉल जो आहे म्हणजे ती पदार्थ वारंवार जास्त काळासाठी घेतल्यानंतर ज्यावेळेला तो पदार्थ मिळत नाही त्यावेळेला अशी विशिष्ट लक्षणं येतात ती खूप पीडादायक असतात आणि बऱ्याच वेळेला ती सहन करता येत नाही किंवा ती मॅनेज करता येत नाही आणि म्हणून मग पुन्हा त्या पदार्थाकडे पाऊल खेचलं जातं.
0: म्हणजे खूपच

0: मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत या अंमली पदार्थ सेवनाचे. म्हणजे आजच्या दिवसाचं औचित्य साधून जास्तीत जास्त नागरिकांनी या दुष्परिणामांवर विचार करून त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मी नक्कीच करेन. सर, आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत. श्रोते हो, नमस्कार.
1: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. झाडं, देवराई आणि वणवे, निसर्ग संवर्धनाची आजची गरज. वृक्षवल्ली आमा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे, असं संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. झाडं, वेली, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच झाडाचं संरक्षण, देवरायांचं जतन आणि वणव्याचं नियंत्रण ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज बनली आहे. झाड म्हणजे एक अख्खे विश्व. एका झाडावर शेकडो प्रकारचे कीटक, फुलपाखरं, पक्षी, सरपटणारे प्राणी, बुरशी आणि सूक्ष्मजीव आपले जीवन जगत असतात. प्राणी, पक्षी आणि मानव हे सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. परंतु झाड आणि वनस्पती ही एकमेव सजीव आहे जी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ते अन्न निर्माण करतात. याच प्रक्रियेतून ऑक्सिजन हा अमूल्य वायू तयार होतो. झाडाचं महत्व केवळ ऑक्सिजन पुरतं मर्यादित नाही, ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन जागतिक तापमान वाढ कमी करतात. पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मातीची धूप रोखतात. नद्या, ओढे आणि झरे जिवंत ठेवण्यास मदत करतात. पक्षी, फुलपाखरे, मधमाशा आणि वन्यजीवांना अन्न व निवारा देतात. औषधी वनस्पतीचा आणि जैवविविधतेचा खजिना जपतात. निसर्गातील मानवी हस्तक्षेप अति वाढला आहे. आज विकासाच्या नावाखाली जंगलावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. रस्ते, इमारती, खाणकाम, औद्योगिकरण आणि अनियंत्रित वृक्षतोड यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पावसाचं स्वरूप बदलत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. कोकणासारख्या निसर्ग संपन्न प्रदेशातही हे बदल अस्पष्टपणे जाणवत आहे. कोकण प्रदेश हा देवराईंचा जनक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवरायांना विशेष महत्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच्या भावनेतून गावोगावी देवराया जपल्या गेल्या. देवरायांमध्ये अनेक दुर्मिळ वृक्ष, औषधी वनस्पती, पक्षी आणि वन्यजीव सुरक्षित राहतात. अनेक वेळा गावातील पाण्याचे झरे आणि ओढे देवरायांमुळेच बारमाही वाहत असतात. आज अनेक देवराया अतिक्रमण, वृक्षतोड आणि दुर्लक्षतेमुळे धोक्यात आले आहेत. त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक गावाची जबाबदारी आहे. आता आपला जंगलाचा मोठा शत्रू म्हणजे वणवे. वणवे जंगलासमोरील सगळ्यात मोठे संकट आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वणव्यांच्या घटना वाढतात. काही वेळा नैसर्गिक कारणामुळे आग लागते, परंतु बहुतेक वेळा मानवी निष्काळजीपणा हेच वणव्याचे मुख्य कारण असते. हजारो झाडे, रोपे आणि औषधी वनस्पती नष्ट होतात. पक्ष्यांची घरटी, अंडी आणि पिल्ले जळून जातात. मधमाशा आणि फुलपाखरांच्या नाशामुळे परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. जागतिक तापमान वाढीला चालना मिळते. म्हणून वणवे रोखण्यासाठी आपण काय करू शकतो? तर जंगलात किंवा शेतात विनाकारण आग लावू नये. जळणारे पदार्थ जंगलात टाकू नयेत. वणवा दिसता त्वरित वन विभागाला माहिती द्यावी. भारत सरकार आणि राज्य सरकार झाडाचं महत्व ओळखून विविध उपक्रम राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुरू केलेला एक पेड माके नाम हा उपक्रम त्यापैकीच एक महत्वाचा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक झाड लावावं आणि संगोपन करावं हा या उपक्रमाचा संदेश आहे. झाडं लावणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु

0: त्याहून महत्त्वाची आहे ती जगवणे, कारण झाड वाचलं तरच आपण वाचू. आज गरज आहे ती केवळ वृक्षरोपणाची नाही तर वृक्ष संवर्धनाची, देवराई संरक्षणाची आणि वणवामुक्त जंगलाची. चला निसर्गाशी असलेले आपलं नातं अधिक दृढ करूया आणि येणाऱ्या पिढीसाठी हिरवेगार, समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले भविष्य घडवूया.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: कार्यक्रम
3: श्रोतेहो, आताचा पण आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र. एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत दिन विशेष. जाणून घेऊया आजचे ठळक दिन विशेष. श्रोते हो, आज मोहरम. मोहरमच्या आपणा सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच श्रोते हो, आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. सन 1819 रोजी सायकलचे पेटंट आजच्याच दिवशी देण्यात आले होते. सन 1906 मध्ये पहिली ग्रँड प्रिक्स मोटर रेसचे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सन 1969 रोजी स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्स हे डेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले होते. सन 1960 रोजी सोमालिया देशाला पासून आजच्याच दिवशी स्वातंत्र्य मिळाले होते. सन 1960 रोजी मादागास्कर देशाला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळालं होतं. 1968 मध्ये पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे आजच्याच दिवशी उद्घाटन झाले होते. 1974 मध्ये ओहायो अमेरिका येथील एका सुपरस्टार मार्केटमध्ये वस्तूंवर बारकोड लावण्यास आजच्याच दिवशी सुरुवात झाली होती. सन 1974 मध्ये नागपूर जवळील कोराडी येथील सर्वात मोठ्या वीज निर्मिती केंद्रातून आजच्याच दिवशी वीज निर्मितीला प्रारंभ झाला होता. सन 1975 रोजी सुरक्षिततेसाठी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी घोषित केली होती. सन 1999 रोजी शिवाजीराजांची मुद्रास असलेले रुपयाचे नाणे आजच्याच दिवशी चलनात आले होते. सन 2000 रोजी पी बंदोपाध्याय हवाई दलातील पहिल्या महिला एअर कमांडर बनल्या होत्या. सन 1694 मध्ये स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रॉन्ड यांचा जन्म झाला. सन 1730 मध्ये फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसियर यांचा जन्म झाला. तर सन 1838 मध्ये वंदे मातरम या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्वज्ञ बंकिमचंद्र यादवचंद्र चटर्जी यांचं कंतलपाडा फरगना बंगाल येथे जन्म झाला. सन 1888 मध्ये विख्यात संगीत नाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म झाला. सन 2001 मध्ये लेखक आणि कथा कथनकार वसंत पुरुषोत्तम उर्फ वपू काळे यांचं निधन झालं. तर सन 2004 मध्ये भारतीय चित्रपट निर्माता यश जोहर यांचं निधन झालं. सुविचार, जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण सर्वात श्रेष्ठ असतं. तर श्रोते हो, हे होते आजचे ठळक दिनविशेष.

FM 101.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजता आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी. तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोते हो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.
5: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.
6: हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2-99-10-38. क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38. श्रोतेहो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोतेहो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
7: गाव आणि शेती मातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्ज वर.

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे

0: शरीर एक संपत्ती, दीर्घकाळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: गुनगुना रहे हैं भंवर, खिल रही है कली कली,
3: कली कली,
2: कली कली।
4: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान, आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान। आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला
5: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।

शोधताय? फोन उचला FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते, हो सकाळचे 7:07 झाली आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक

0: मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी। थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल। जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची। आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा। जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार। नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

0: जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं GMR कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचीही घोषणा बावनकुळे यांनी केली. कोकण विभागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत 209 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत केली जाणारी मदतही 15 दिवसांच्या आत दिली जाईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक म्हणजे SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या वाग्दत्त वधूनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या केली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू, असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधान परिषदेत दिलं. अमित गोरखे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. अटक केलेल्यांव्यतिरिक्तही जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मृतांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केलेली मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असंही कदम यांनी सांगितलं. नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं GMR या खासगी कंपनीकडे काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता 10 लाखांनी वाढली असून GMRच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना नायडू म्हणाले,
2: एयरपोर्ट की पूरी ताकत को हम इकोनॉमिक एक्टिविटी से जोड़ेंगे. एयरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे. IT हो सकता है, मैन्युफैक्चरिंग हो सकता है, एग्रीकल्चर हो सकता है, कल्चर से रिलेटेड, टूरिज्म से रिलेटेड. जब एयरपोर्ट की पूरी क्षमता को हम पूरा अनलॉक जब करेंगे तो एरोट्रोपोलिस का आइडिया विकसित होता है. विदर्भ के विकास के लिए नए द्वार खोले हैं, ये हम सबको समझना पड़ेगा.
1: विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं. नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्र महत्वाची भूमिका बजावणार आहे.

आहे असं प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांनी काल पुण्यात केलं. राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना देत नवसंशोधन संशोधन आणि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होण्याबरोबरच राज्यातील उद्योग उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत असं गुप्ता यांनी सांगितलं. संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीनं संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषदेत गुप्ता बोलत होते. या परिषदेला पुणे विभागातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि इतर भागधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं असून शिक्षेची घोषणा 29 जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही विविध पुराव्यांच्या आधारे 21 मे पासून दैनंदिन सुनावणी झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसात अंतिम निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत वेगाने चाललेला खटला मानला जात आहे. संविधान हत्या दिनानिमित्त काल राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना नाशिक आणि रत्नागिरीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसंच आणीबाणी तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यमाता गोसंवाद यात्रा काल नाशिक शहरात दाखल झाली. राज्य शासनाच्या माध्यमातून गोमातेच्या संवर्धनासाठी अनुदान दिलं जातं. ज्या शेतकऱ्यांना गायींचा सांभाळ करणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल त्यांनी अशा गायी गोशाळेला द्याव्यात. त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल अशी माहिती गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सांगलीत विद्यार्थ्यांनी काल सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्र आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त केले. या पेढ्यांची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील पारडी टोलनाका इथं अन्न आणि औषध प्रशासनानं सुमारे 29,000 किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत 86 लाखांहून जास्त आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्मानं 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये 2र्या स्थानावर आहे. मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे. जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये काल दुपारनंतर पावसानं उसंत घेतली आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्येही काल पावसानं विश्रांती घेतली. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं JMR कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत 2र्या स्थानावर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.
1: गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्झ वर.
0: फूल खिलते है, बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी जाती.

0: चमचमी चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे ह्या सिमेंटच्या जंगलातून ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का पुन्हा फिरून ते जुनं गाव गावचा पार शेत शिवाराची हवा थंड गारगार आम्हाला कोणी मिळवून देईल का आवाजाचं प्रदूषण टाळूया नसता गोंगाट कमी करूया आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ
3: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेने तहान निसर्ग मानवाचा दोस्त खरा त्याच्या संवर्धनाचा विचार करा आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ
2: श्रोते हो आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 मिनिटांनी ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास

एफएम बैंड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता तिरकुळास हा प्रायोजित कार्यक्रम

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासात ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं, ज्यांनी समाजातील वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून दिला, शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला नवी दिशा दिली, शेतकरी कष्टकरी आणि दुर्बल घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला, समता बंधुता मानवता आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारणाऱ्या या महान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. या विशेष दिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा विचारांचा आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाचा वेध घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं. त्यांचा जयंती दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व काय?
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य म्हणजे आदर्श राजाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
0: हो, खरं.
1: आर्य चाणक्य म्हणतात, प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते आणि प्रजेच्या हितात राजाचे हित असते. राजाचे हित स्वार्थ साधनात नसते तर ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत विचार केला तर शाहू महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी राज्याधिकार स्वीकारलेला होता. आणि हा राज्याधिकार स्वीकारल्यानंतर शाहू महाराजांनी जो एक जाहीरनामा विस्तृत असा प्रसिद्ध केला, या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज म्हणतात, आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी आणि आमचे संस्थानाचे हर एक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. खरं म्हणजे आर्य चाणक्य यांनी जे म्हटलेलं होतं की प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, तिचे जीवन ते आपले जीवन, प्रजे व्यतिरिक्त राजाला अन्य जीवन नसते, राजाला फक्त कर्तव्य असतात हक्क नसतात, म्हणून प्रजेचा उत्तरदायी राजा असतो. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये जो जात धर्म पंथ यांचा प्रचंड पगडा होता, तो जात धर्म पंथ यांचा पगडा कमी करण्याचा प्रयत्न केला, त्याचं निर्मूलन करण्यासाठी शाहू महाराजांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जात.
0: हो, खरंय सर.
1: आणि म्हणूनच शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हे जे कार्य केलेलं आहे, लोकांच्या समोर ते कार्य राहावं, त्यांचे विचार लोकांच्या समोर सतत राहावे, म्हणून त्यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
0: सर, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले होते. त्यांच्या या कार्याविषयी नेमकं काय सांगाल आपण?
1: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर एकूण जीवन 48 वर्षाचे आणि त्यामध्ये राज्यकारभार हा फक्त 28 वर्षे.

0: केलेला आहे. या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये समाज जीवनाचं मानवी जीवनाचं असं एकही अंग नाही की जिथं शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पोहोचलेले नाही. राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, मानसिक, धार्मिक, ऐतिहासिक अशा तटबंदीप्रमाणे आर्थिक तटबंदीही लावून धरलेली होती. त्यांचे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तनातील कार्य हे अत्यंत मोलाचे ठरलेले आहे की ज्यामुळे कोल्हापूर संस्थानातील रयतेच्या कल्याणाबरोबरच संस्थानाशी संबंधित असणाऱ्या विविध भागातील जनतेचे कल्याण झालेले आपल्याला दिसून येते. या काळात शाहू महाराजांनी कृषी नीतीबरोबरच उद्योग नीती, व्यापार नीती, रोजगार नीती, दुष्काळ नीती, जल नीती, आपत्ती व्यवस्थापन नीती आणि सहकार नीती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरक्षण नीती यांच्या माध्यमातून जनतेचे मोठ्या प्रमाणावरती कल्याण केलेले आपणाला दिसून येते.
1: यावरूनच आपल्याला शाहू महाराजांच्या चौफेर कार्याची महती लक्षात येते सर.
0: बरोबर.
1: सर, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे हा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि वंचित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले होते?
0: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षण विषयक कार्याचा विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाबाबत जे विचार मांडलेले होते त्या विचाराचा धागा पकडूनच राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण विषयक कार्य आणि विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना म्हटलेले आहे, शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. शाहू महाराज एवढे विचार सांगून थांबलेले नाहीत. तर शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 500 ते 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय ही शाहू महाराजांची त्या काळातील अत्यंत पुरोगामी अशा स्वरूपाची एक चळवळ होती आणि ती चळवळ त्यांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः आपला सर्वांना परिचित आहे की शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केलेलं आहे. शाहू महाराजांच्या शिक्षण विषयक चळवळीचे अनेक वैशिष्ट्य आहेत. जसं मी म्हंटल की गाव तेथे शाळा, शाळा तेथे वाचनालय आणि शिक्षकांच्या बाबतीत विचार केला तर वेतनधारक शिक्षक होतेच, पण जिथं जिथं वेतन देता येत नाही अशा ठिकाणी वतनी शिक्षक नेमलेले होते. म्हणजे त्या गावामधली जमीन त्या शिक्षकाला देणे आणि त्या जमिनीतून त्याला जे काही मिळेल तोच त्याचा मानधन किंवा पगार असेल अशा प्रकारची ही गोष्ट केलेली होती. मोठमोठी जी देवस्थान आहेत त्या देवस्थानमधलं उत्पन्न या शिक्षणासाठी खर्च केलं जावं अशा प्रकारचेही प्रयोग त्या काळामध्ये केले गेलेले आहेत. सक्तीचा आणि मोफत करत असताना पालकांना जर आपली मुलं शाळेत पाठवली नाहीत तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी 1 रुपया दंड केलेला आहे. जे पालक मुलं पाठवणार नाहीत त्यांना दंड केलेला आहे. आणि ही शैक्षणिक चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहांचा आधार घेतलेला आहे. म्हणजे जी मुलं शहरांपासून लांब आहेत, गावांपासून लांब आहेत, जर गावातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळालं उच्च शिक्षणासाठी ती शहरात येऊ शकत नव्हती, त्यांची राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, अशा वेळेला शाहू महाराजांनी वसतिगृहांची चळवळ चालवली की ज्या त्यांच्या या शैक्षणिक चळवळीला वसतिगृहात्मक शैक्षणिक चळवळ असं म्हटलं जात. सुरुवातीला शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी एकच वसतिगृह सुरू केलेलं होतं. शाहू महाराजांनी जागा दिलेल्या आहेत, इमारत बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, इतर जे काही मदत लागेल ती मदत देण्या

0: करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून वसतिगृह सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक महत्वाची गोष्ट शाहू महाराजांनी केलेली होती, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की इथं शिकणारा विद्यार्थी हा राष्ट्रीय एकात्मता पाळणारा विद्यार्थी असेल, तो भारतीय समाज म्हणून विद्यार्थी तयार झालेला असेल. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं गेलेलं आहे की वसतिगृहातील विद्यार्थ्याला साधे अन्न असावे, सात्विक आहार असावा, त्याचबरोबर त्याची जी काही वेशभूषा आहे ती साधी असावी, साधी राहणी ही विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये शाहू महाराजांनी सक्तीची केली गेलेली होती.
1: अच्छा.
0: विद्यार्थी जो वसतिगृहामधील आहे तो विचारानं श्रीमंत व्हावा, त्याची राहणी ही साधी असावी, यावरती शाहू महाराजांनी अधिक लक्ष दिलेलं दिसून येत.
1: अच्छा, म्हणजे तत्कालीन समाजाची निकड पाहून त्यांनी अनेक सोयी सुविधा दिल्या, आर्थिक सहाय्य दिलं, पण शिक्षणाला प्रोत्साहन दिलं.
0: शिक्षणाला अधिक प्रोत्साहन दिलेलं होतं, कारण समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्याला विकार आपण म्हणतो, शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना विकारमुक्त समाज करायचा होता आणि विकासयुक्त समाजाची निर्मिती करायची होती. विकासयुक्त समाजाची निर्मिती आणि विकार मुक्त करायचे आहेत, तर जे जे विकार आहेत, विशेषतः हे जात धर्म स्पृश्य अस्पृश्य हे जे भेद मोठ्या प्रमाणावरती होते, तसे विकार कमी करायचे आहेत आणि त्यासाठी माणसाला शिक्षण देणं गरजेचं आहे हे शाहू महाराजांना माहिती होतं, म्हणून त्यांनी शिक्षणाला अधिक महत्व दिलेले दिसून येत. त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं, त्याच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये दरवर्षी 1,00,000 रुपये यावरती खर्च केले जायचे.
1: अच्छा.
0: आणि त्यामधील 80% 80,000 रुपये हे दरबारातर्फे आणि 20,000 रुपये हे खाजगीतून त्यामध्ये जमा केले जायचे आणि दरवर्षी 1,00,000 रुपये सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या 6% एवढा खर्च हा शिक्षणावरती केला जायचा. हे शाहू महाराजांच्या शैक्षणिक चळवळीचा अत्यंत वेगळ्या अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे.
1: हो, खरंय सर. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम
1: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास हा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोते हो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर.
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलं. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: लवकर करा यार, प्लीज लवकर करा.
2: आणखीन एखादी मॅच आहे का?
1: असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन.
2: हो यार, तसंही वय वाढल्यावर रनर तर लागतोच ना.
3: पण बँकिंग मध्ये नाही.
4: तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी. जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात, डिफरंटली एबल्ड आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत, तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरांवर.
3: सिनियर सर्वात आधी, आरबीआय म्हणते जाणकार बना, सतर्क राहा.
0: FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. MD चा काळ, थंडरची ललकार, सादर करते सतीश रेवे आणि ही निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची आहे.
5: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपकात्मक कार्यक्रम MD चा काळ, थंडरची ललकार. यात सहभागी आहेत नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल आणि सारिका पाठक. सादर करते आहेत सतीश रेवे.
6: हॅलो पार्थ, बाळा कसा आहेस? अभ्यास सुरू आहे ना व्यवस्थित?
7: हो बाबा, छान सुरू आहे अभ्यास.
8: अहो मलाही बोलू द्या, शेवटचं वर्ष आहे तुझं, हलगर्जी करू नकोस.
7: हो आई, नाही करत. आई, एक नवीन कोर्स आलाय ग, त्यासाठी पैसे हवे होते. पाठव ना ग. बर आई, ठेवतो मी फोन, थोडा अभ्यास करायचा आहे. पण नक्की पैसे तेवढे पाठवा आई.
8: ओके बाळा, आम्ही पाठवतो आणि काळजी घे. हा
6: अरे पार्थ, हे बघ नवीन ड्रग आलाय बाजारात, स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे. चल सोबत मिळून घेऊ.
7: चल चल चल, जाऊया जाऊया. अरे वा, सर्व मिळून घेऊया आपण. चल.
9: हॅलो हॅलो पार्थचे बाबा, मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. तुमच्या पार्थला आम्ही ड्रगची तस्करी करताना पकडलंय. शिवाय ड्रगच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. तुम्ही त्वरित या.
6: पार्थची आई, पार्थने हे काय करून बसलाय हा?
8: अहो काय होऊन बसलाय. श्रोते हो, किती भयानक आहे ही परिस्थिती. आई वडील जे आपल्या पाल्यांसाठी वाटेल ते करायला तयार असतात, परिस्थिती अभावी कर्ज काढून मुलांना शिक्षणासाठी बाहेर सुद्धा पाठवतात. आशा एवढीच असते की मुलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं. मुलगा बाहेर शिकायला गेला हे किती आनंदानं आणि गर्वानं ते मिरवत असतात. पण वास्तव्य काही वेगळंच असत. दारू ड्रग्सच्या नशेत कित्येक जण त्यांचे प्राण गमावतात. या सर्वांना या गर्तेतून बाहेर काढणं, त्यांचं भविष्य वाचवणं, अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी थांबवणं आणि त्याच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य आणि अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगानं या तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातनं बाहेर काढणारे ऑपरेशन थंडरच्या माध्यमातनं स्वतः प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करून अंमली पदार्थ आणि अवैध व्यापाराला आळा घालणारे नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त IPS अधिकारी डॉक्टर रवींद्र सिंगल यांना आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपण त्यांच्याकडनं त्यांनी केलेल्या कार्याविषयी आणि तरुण पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात. तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, नागपूर आकाशवाणी स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे.
10: खूप धन्यवाद मॅडम.
8: सगळ्यात आधी तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की अल्कोहोल, गांजा, चरस, हेरोईन यासारख्या जे पारंपरिक अंमली पदार्थांची नावं ऐकत आलेलो आहे आपण, तर त्यात आता सिंथेटिक ड्रग्स पण खूप वाढत चालले आहे असं ऐकिवात आहे. यात MD म्हणजे मॅफड्रॉन हे नाव प्रामुख्यानं

0: समोर येऊ लागलाय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: अगदी बरोबर मॅडम, जे पारंपरिक जे ड्रग्स होती जे आपण ऐकत होतो, परंतु ह्या शिवाय आत्ता सिंथेटिक ड्रग्स आलेले आहे जे नवीन आहे, मेफेड्रिन जसं आपण सांगितलं, तसेच LSD नावाची एक ड्रग्स आहे आणि इतर काही कॉम्बिनेशन बनवून नवीन ड्रग्स येत आहे. त्याशिवाय काही इंजेक्शन्स वगैरे आपण घेत आहे त्याच्यातही केमिकल बेस्ड ते आहे. तर हे एक गंभीर विषय झालेला आहे आणि ते याला प्रिपेअर करण्यासाठी काय मोठी जागा लागत नाही. ते छोटासा जर एक 10 बाय 10 ची खोली असली किंवा त्याच्यापेक्षा जरी लहान असली तर त्याच्यात केमिकल कॉम्बिनेशन्सनी ते बनू शकतात. तर एक गंभीर समस्या झालेली आहे आणि हे कुठे म्हणजे आपल्याला वाटेल की हे सोसायटी आहे, हाऊसिंग सोसायटी आहे, हे स्लम्स आहे किंवा एखादी फॅक्टरी बंद आहे किंवा कमर्शियल एरिया आहे, हे कुठेही सुरू होऊ शकतंय. तर हे एक मोठा एक आव्हान सगळ्यांच्या समोर आहे. पोलीस तो आहेतच, त्याच्यासाठी NCB आहे, ANTF डिपार्टमेंट आपला स्टेट पोलीसचे आहे, ते सगळे आहे, परंतु हे समाजासाठी एक मोठी समस्या झालेली आहे.
0: नक्कीच. आणि मुख्यतः हे ड्रग्ज घेणारे तरुण वर्ग आढळून येतात, मग ह्या तरुणांच्या शरीरावर आणि आरोग्यावर काय परिणाम मुख्यतः होत असतो या सगळ्या गोष्टी?
1: आम्ही ज्याप्रमाणे मुलांशी बोललो आहे, काही मूवीज जर तुम्ही बघितले, हे रियालिटी दाखवत आहे की कसे कसे त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो. माझं असं म्हणणं आहे स्वतः की त्यांचे एक ते मेंदूवर फार मोठा त्याचे परिणाम होतो, म्हणजे मानसिक दृष्टीने ते वीक होऊन जातात, स्वतःवर कंट्रोल राहत नाही, एंग्झायटी वाढतात, डिप्रेशन वाढतात आणि काही मुले जे आहेत आपले स्वतःचे प्राण घेण्याचा प्रयत्न करतात. हा फार गंभीर ते नेगेटिव्ह परिणाम आपले मेंदूवर होतो. याशिवाय फिजिकल आपलं जे एक्झिस्टन्स आहे त्याच्यावरही परिणाम होतो. आपला जे डाईट आहे तो कमी होऊन जातो, आपला जे वीकनेस वाढतो, फार एकदम दुसऱ्यांशी बोलताना स्वतःवर संयम राहत नाही, म्हणजे एकदम आउट ऑफ कंट्रोल हे मुले होऊन जातात. आणि आम्ही तो असं बघितलेलं आहे काही यंग मुले म्हणजे 16-17 वर्षाचे ते आपले पेरेंट्सवर पण हात उचलतात, इथपर्यंत त्यांची मानसिकता होऊन जातात, म्हणजे स्वतःवर कंट्रोलच राहत नाही.
0: नक्कीच सर. आणि NPDS कायद्यानुसार मेफेड्रॉन बाळगणं किंवा व्यापार करणं हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे, मग ह्या गुन्ह्याच्या अंतर्गत कुठली शिक्षा होऊ शकते?
1: याच्यात जे आहेत ना, कुठली ड्रग्स असली आपला NDPS ऍक्ट आहे 1985 आणि त्याच्यात त्यांची शिक्षा दिलेली आहे, म्हणजे स्मॉल क्वांटिटी असली, लेस देन कमर्शियल क्वांटिटी असली आणि कमर्शियल क्वांटिटी असली, असं 3 भागात त्यांनी हे दिलेलं आहे. आणि त्याच्यात जसं थोडी क्वांटिटी असली तर त्याची 1-2 वर्षाची शिक्षा आहे आणि फाईन पण आहे. दुसरा जर असली तर त्याचे 10 वर्षपर्यंत आहे. काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये म्हणजे रिपीट ऑफेंडर्स जर असले त्याला डेथ पेनल्टी पर्यंत आहे आणि त्याच्यासाठी एक स्पेशल जजची नियुक्ती पण होतात, म्हणजे हा स्पेशली ट्रीट करण्यात आलेला आहे ह्या कायद्यामध्ये जे केसेस असतात. तर ह्याच्या जे आहे शिक्षा फार गंभीर असतात. याशिवाय जर एखादी छोटी क्वांटिटीमध्ये किंवा एखादा जे घेतो माणूस यंगस्टर्स आणि त्यांनी जर कोर्टासमोर मान्यता दिली आणि तो त्याची इच्छा आहे की तो त्याच्यातून त्याला बाहेर पडायचं आहे, मग असे पण तरतूद आहे कायदेमध्ये की त्याला तो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवू शकतात. म्हणजे ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मला आनंद होत आहे की आम्ही आता असे 2 केसेसमध्ये जिथे मुलांनी सांगितलं की आम्हाला हे त्यातून बाहेर निघायचं आहे, मग त्यांनी कोर्टाने त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवलेलं आहे.
0: आणि डॉक्टर सिंगल सर, अंमली पदार्थ सेवन आणि अवैध व्यापार प्रतिबंधासाठी जे आपण ऑपरेशन थंडर अभियान सुरू केलं याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: हा ऑपरेशन थंडर जो आहे एक फार मोठा एक लढा आपण सुरू केलेला आहे, जवळपास 2 वर्षाचे झालेले आहे. आणि याच्यात एक म्हणजे इंटरेस्टिंग सुरुवात झाली होती ज्यावेळेस मी इथे आलो होतो माझे ऑफिसला. मी लोकांना सगळ्यांना भेटतो जे विजिटर्स येतात, तर त्याच्यात एक महिला आली, ती म्हणाली की साहेब मला एक पर्सनल मॅटर डिस्कस करायची आपल्याशी. मी म्हटलं आता सगळे आहे कारण मी ऑफिसच्या बाहेर जाऊन सगळ्यांना भेटतो, तर मी म्हटलं तुम्ही थोडी वेळ थांबा. मी हे संपूर्ण ज्यावेळेस ऑफिसमध्ये गेलो ती महिला माझ्याकडे आली आणि ते रडायला सुरुवात त्यांनी केली. ती म्हणाली की साहेब माझा एक 16 वर्षाचा मुलगा आहे आणि तो याचे आधी गेलेला आहे आणि इतका खराब घरामध्ये परिस्थिती आहे सध्या, तो कोणाची ऐकत नाही, आमच्यावर हात उचलतो, माझे पतीवर हात उचलतो आणि घरात चोरी करतो आणि काही म्हणजे कंट्रोल त्याच्यावर नाही आहे. तर हे मला वाटलं की इट इज सच अ सिरियस इश्यू. एक महिला ज्याचे घरात असं

0: तर त्याची काय परिस्थिती असेल मानसिक, हे इथून सुरुवात झाली होती. याच्या त्यावेळी स्वामी सांगितलं की इतकं जर गंभीर हे समस्या आहे तर आम्ही एक त्याची मीटिंग बोलवली. त्याच्यात आम्ही सगळे समाजाचे वर्ग आहे ते सगळ्यांना, त्याच्यात सायकेट्रिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, आमची पोलीस फोर्स असतील, आपले सामाजिक कार्यकर्ते असतील, सगळ्यांना आम्ही याच्यात इन्वॉल्व्ह केला, मीटिंग घेतली आणि देन फोर्सफुली जे याच्यात इन्वॉल्व्ड होते म्हणजे विकणारे आणि हे जे पॅडलर्स वगैरे ते सगळ्यांचे वर एकच दिवशी आम्ही 10 टाकले. जवळपास 800-900 लोकांना उचललं आम्ही रात्री, म्हणजे असं ऑपरेशन केलं की एकदम दहशत त्याची झाली. आणि त्याशिवाय नंतर मग त्याच्यावर ॲक्शन्स वगैरे घेतले, घरझडत्या वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही येतो कुठून, कारण आपल्याकडे जे येण्याचे दोनच मार्ग आहे, तो एक आहे वेस्टर्न इंडिया जे आहे तिथे जे आपला गोल्डन क्रेसेंट म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान तिथून जो भाग आहे ते आतमध्ये येतात, पंजाब आणि हरियाणा मग राजस्थान मध्य प्रदेश आणि आपल्याकडे. आणि ईस्टर्न साईडला तुम्ही बघितलं तर आपला हे गोल्डन ट्रायंगल आहे, तिथे गोल्डन ट्रायंगलमध्ये लाओस बर्मा व्हिएतनाम हे जे तिथून जे आहे तो आपला दुसरा मार्ग आहे, म्हणजे तो तिथून वेस्ट बेंगॉल किंवा नॉर्थ ईस्टनी खाली येऊन आपल्याकडे. आणि आपला एक हायवे आहे म्हणजे मेजर जंक्शन आहे नागपूर, रेल्वेनी पण येतात. मग नंतर आपण अजून शोधला तर आम्हाला दिसला की काही वेळेस ते लक्झरी बसेसमधून पण इथे येत आहेत, म्हणजे पोरस आहे आपला नागपूर जिल्हा. आपल्याला काम काय काय करायचे तर आपण निवडून घेतलं की हे याच्यावर करायचे. मग त्याच्यानंतर आमची जी NDPSची जी टीम आहे क्राईम ब्रांचमध्ये त्यांची सेपरेट मीटिंग घेतली, कायद्याबद्दल त्यांना सांगितलं की तुम्ही जर रेड करायचे आहे, तुम्हाला जर अरेस्ट करायचे आहे तर तरतूद काय काय आहे, तर ते केलं. म्हणजे सगळी डायरेक्शनने आम्ही त्यांना तयार केला. त्याच्यानंतर म्हणजे मागच्या वर्षीही आम्ही जवळपास 3.5 कोटीचा जप्त केला होता. आता ह्या वर्षी आत्तापर्यंतच आपण जवळपास 3 कोटीचे मुद्देमाल जप्त केलेले आहे आणि त्याचे सगळे प्रकारचे ड्रग्स आहे. म्हणजे आम्ही हे जे आहे एक लढा देतोय, याशिवाय आपली अवेअरनेसही चालू आहे. म्हणजे आपण एक वेळ एक साईडला तो आपण क्रिमिनल्सशी लढतो आहे, मग जे विक्टिम्स आहे आणि जे यंग आहे लोक त्यांना कसे थांबवायचे आहे ते ह्या साईडला वळणार नाही, तर ते अवेअरनेस पण शाळामध्ये कॉलेजेसमध्ये किंवा त्याचे सोसायटीजमध्ये इथेही चालू आहे. आणि आपले सारखे जे मीडियम्स आहेत त्या मीडियम्सचाही आम्ही वापर करतोय. आम्ही ऑपरेशन थंडरचा वेगळा वेबसाईट बनवलेला आहे, आमच्या यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे आणि मी पर्सनली पण दर बुधवारी वेडनेसडे वाईब्समध्ये मी एक आव्हान सगळ्यांना करतो की कसे ते लांब राहिले पाहिजे. म्हणजे आमच्या डेडिकेटेडली आमची पोलीस फोर्स आम्ही पर्सनली याच्यावर काम करतो आहे.
1: नक्कीच कामाचं स्वरूप खूप मोठं आहे ऑपरेशन थंडरचं आणि यात नक्कीच 100% काय 200% यश मिळणार सगळ्यांना अशी आपण आशा करूया.
0: बिलकुल मॅम.
1: आणि अंमली पदार्थाची तस्करी हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे आज प्रशासनासमोर उभा आहे. मग कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याच्या बातम्या आपण रोज आपण वाचत असतो वर्तमानपत्रातनं, या संबंधी कुठली आव्हानं उभी आहेत मग आज?
0: मग जसं मी सांगितलं आता की हे पोरस आहे, म्हणजे इतके ओपन एरियाज आहे आणि याच्यात जे आहे जर एखादा जसे गांजा एक ट्रक ओडिसामधून सुरुवात झाली त्याची, मग तो येतो. आता परवाच आम्ही पकडला 200 KG गांजा, ते स्टील होता, स्टीलचे जे शीट्स रॅप केलेले त्याच्यात आतमध्ये त्यांनी ते ठेवले होता गांजा. आणि हे ते आम्हाला इंटेलिजन्स मिळाली होती की असं जे चालू आहे, मग आम्ही त्याचं ट्रॅकिंग करत होतो तर ते आम्ही पारडीमध्ये त्याला पकडला आणि तिथे ते जप्ती केली. मग आता बघा तो स्टीलसाठी तो ट्रेलर होता त्याच्यात गांजा ठेवलेला होता. मग इतकं मोठं आव्हान आणि आपण सगळे ट्रक्स वगैरेला असे थांबू शकत नाही, तर तो एक मोठं आव्हान आहे. तर त्याशिवाय आता लक्झरी बसेसमध्ये आपण पकडलेलं आहे, तर काही वेळेस मुंबईवरून येत होता, आम्हाला माहिती मिळाली की असं येतो आहे, आम्ही चेक केलं आणि तिथे MD आम्हाला सापडली. तसेच मध्य प्रदेशवरून काही वेळेस येतात. तर हे जे सगळे जे आहे ना ते थोडा एक आहे त्याच्यात चॅलेंज. आणि याच्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे ते भारत सरकारच्या तेही एक कॉर्डिनेट करतात संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्याशिवाय आता ANTF जे अँटी नार्कोटिक्स सेल जे तयार करण्या फोर्स तयार करण्यात आलेली महाराष्ट्र लेवलवर आणि लोकल लेवलवर आम्ही, तर हे पण आमच्या सगळ्यांच्या एक दुसऱ्याशी माहिती एक्सचेंज करणे तो एक असतो. लोकल इंटेलिजन्स जे जुने जे लोक आहे याच्यात पडलेले आहे ते सगळं मिळून एक मोठा चॅलेंज आहे. कॉर्डिनेशनचा चॅलेंज काही वेळेस असतो, परंतु मला

0: वाटतंय की सध्या चांगलं काम चालू आहेत.
1: नक्कीच. डॉक्टर सिंगल सर, आजची तरुण पिढी खूप ड्रग्सकडे आकर्षित झालेली दिसते आहे, यामागे काय कारण असू शकतं, आपण काय सांगू इच्छिता?
0: याच्याबद्दल मी भरपूर विचार केला आणि त्याच्यात मला स्वतःला असं वाटतंय की आज जे आहे युवा पिढी, त्याला असं वाटतंय की मला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. त्याशिवाय जे सध्या एक न्यूक्लिअर फॅमिलीचा जे कॉन्सेप्ट आहे त्याच्यात जे आहे ना, मुलांशी संभाषण, मुलांची ॲक्टिव्हिटीजवर कंट्रोल हे कुठेतरी मला असं वाटतंय की कमी झालेलं आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे एक दुसरेबद्दल विचार करत होते सगळं होता, तर तो कमी झालेला आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आजकाल जे मुले आहेत तर कुठे जातात, लहान वयात ते दारूचे व्यसन करतात, सिगरेट स्मोकिंग करतात, सिगरेटचे नंतर ते काहीतरी त्याच्यात भांग वगैरे टाकतात किंवा गांजा टाकतात, त्याच्यानंतर मग दुसरा ड्रग्स घेणे सुरुवात करतात, मग त्याच्यानंतर इंजेक्शन्स वगैरे घेतात. म्हणजे त्यांनी टाकला तर एकदम किक मिळाली पाहिजे असं त्यांना वाटतं आहे, परंतु हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे हे जे आहे ना, तुम्हाला कुठेतरी डिप्रेशनमध्ये घेऊन जात आहे, एन्झायटीमध्ये घेऊन जात आहे आणि तुमच्या स्वतःवर कंट्रोल कुठेतरी सुटतो आहे हे त्यांना त्यावेळेस लक्षात राहत नाही. तर हे जे आहे की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे, हे चुकीची जी त्यांची धारणा बनते आहे, तर त्याच्यावर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे याच्या संपूर्ण समाजाने. आता मुलांची ॲक्टिव्हिटीजवर आपण बघितलं पाहिजे, ते शाळामध्ये पण त्याच्यावर काय तो करतो आहे, वेळेवर येतो आहेत की नाही, त्याची हावभावमध्ये काय बदलाव आलेला आहेत का, सायकोलॉजिकली तो हायपर टेन्शन झालेला, हायपर सेन्सिटिव्ह झालेला आहेत का, त्याची वीकनेस आलेली आहे की त्याच्यात, असंच घरात पण त्यांनी बघितलं पाहिजे. माझं तो असं म्हणणं आहे की आई वडिलांनी त्याचे टॉयलेटपर्यंत जाऊन चेक केला पाहिजे, कुठेतरी तो स्मोकिंग करतो आहेत का, त्याच्यात काहीतरी सापडतो आहे का डस्टबिनमध्ये, किंवा त्याचे तो जेवण व्यवस्थित करतो आहेत की नाही, त्याचे जो बॅग आहे स्कूलच्या शाळाच्या तर त्याच्यात त्यांनी काय ठेवलेलं आहे. तर हे गोष्टीवर बघणे सगळ्यांच्या मला असं वाटतंय की रोल आहे. तर हे जर आपण केला तर मला असं वाटतंय की जे त्यांच्या स्वतःवर कंट्रोल सुटतो आहे ते कुठेतरी आपला त्याच्यात इंटरव्हेन्शन गरजेचे आहे करणे, आणि ते पॅरलेली इंटेलिजन्स काढणे की असा होतोय कुठे होतोय हे सगळी गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. तो आमचा काम आहे, महानगरपालिकाचं काम आहे, तसेच समाजाचं एक मोठं याच्यात काम आहे. एक माझा एक याच्यात एक पॉझिटिव्हिटी दिसतोय की ह्या ऑपरेशन थंडरमुळे मला असं दिसतंय की आपण जर सगळ्यांनी आपण सगळे सोबत राहिले तर त्याच्या आपण मात करू शकतोय आणि आपण जिंकू शकतोय. आणि हे लढा हे सगळ्यांचं आहे, पूर्ण समाजाचं आहे, समाजासाठी आहे, मग समाजाने सगळ्यांनी मिळून याला लढा दिला पाहिजे.
1: नक्कीच. डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला खूप उत्तम असं मार्गदर्शन केलं, यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.
0: जय हिंद मॅडम, थँक्यू सो मच.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपकात्मक कार्यक्रम एमडीचा काळ, थंडरची ललकार. यात सहभाग होता नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल आणि सारिका पाठक यांचा. सहभागी कलावंत होते सुरेंद्र पाटील, विजय राठोड आणि सारिका पाठक. सादर करते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडम सोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सल्लागार मॅक्झिमा यांच्यात काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. डिजिटल क्रांतीमुळे देशातील आर्थिक सेवा कशा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत AIचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहतील. 2015 मध्ये पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं 1 पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडम सोबतचा मुक्त व्यापार करार FTA हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या UK इंडिया वीक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रात आर्थिक लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. 15 जुलैपासून अंमलात येणाऱ्या भारत UK सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोयल 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथे नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. बैठकीत केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.5% राहील असा अंदाज IMF कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPG पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकट काळात बंद करण्यात आलेल्या घाऊक LPG पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत

0: इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस. या निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने 21 जून रोजी झालेल्या नीट UG पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तर तालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तर तालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जून पर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात FIR दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएला मध्ये काल झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 वर पोहोचली आहे, तर 1520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी काराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 2 शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3000 घरं उद्ध्वस्त झाली. सन 1900 नंतर व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालय आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथे झालेल्या गट ई च्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ई मध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मॅन्चेस्टर इथे काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये 2ऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडम सोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आकाशवाणी बीड सादर करीत आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त समन्वित रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती

0: शाहू महाराज, निवेदन गोपाल ठाकूर आणि पुष्कराज बेदरे, निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी, लेखन आणि सादर करते योगीराज बच्चे।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक सर्वसामान्यांची बँक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड।
2: नमस्कार, बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली। सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील, अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, आम्ही काम करत आहोत। बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्यूल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे। आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। जय सहकार।

0: वागत आहे रे, चहा लय भारी झालाय बघ. पण खरं सांगू का, आमच्या कुळाच्या चहाची चव लयच न्यारी बघ.
1: अरे हो हो योगीराज, कोल्हापूरकरांचा प्रत्येक गोष्टीत आपलाच तोरा. पण योगी, मागच्या वेळेस तू म्हणाला होतास ना की कोल्हापूरची आज प्रगती आणि जी ओळख आहे त्याचं सगळं श्रेय राजर्षी शाहू महाराजांना जात. मला खरंच जाणून घ्यायचंय त्यांच्याबद्दल.
0: अरे गड्या तायडे, शाहू महाराज म्हणजे आमच्या कोल्हापूरचा श्वास बघ. विषय लयच हाड. लोक त्यांना फक्त राजा म्हणून नाही, लोक राजा म्हणून पुजतात. त्यांच्या विचारांना आणि कार्याला खरी कलाटणी मिळाली ती एका प्रसंगाने, आणि तो प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण. चल ऐकूया काय घडलं ते.
2: कार्तिक मास 1899 ची एक पहाट, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह पंचगंगेवर स्नानासाठी गेले आहेत. पण तिथं जे घडणार होत ते इतिहासाला नवी दिशा देणार होत.
3: पुरोहितजी, मंत्रोच्चार सुरू करा, आम्ही स्नानासाठी सिद्ध आहोत.
4: महाराज, मी मंत्र म्हणतोच आहे, पण ते वेदोक्त नसून पुराणोक्त आहेत.
5: काय म्हणताय पुरोहितजी, राजांच्या स्नानावेळी वेदोक्त मंत्राचीच प्रथा आहे, मग हा बदल का?
4: क्षत्रिय राजांसाठी वेदोक्त मंत्र असतात, पण माझ्या मते सध्याच्या काळात सर्वच शूद्र आहेत, म्हणून मी पुराणोक्त मंत्रच म्हणणार.
3: पुरोहितजी, तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आम्ही या गादीचे वारसदार आहोत, छत्रपती आहोत.
4: ते काहीही असो महाराज, धर्मशास्त्राचा अधिकार आमचा आहे, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा.
6: या अपमानाने महाराज विचलित झाले नाहीत तर अंतर्मुख झाले. त्यांनी ओळखलं की जर राज्याभिषेक झालेल्या राजाची ही अवस्था असेल तर माझ्या सामान्य दलित बहुजन प्रजेचं काय होत असेल. याच ठेणगीतून पुढे सामाजिक समतेचा वणवा पेटला.
1: बाप रे, म्हणजे विचार कर योगीराज, स्वतः छत्रपतींचा जर असा अपमान होत असेल तर त्या काळात सामान्य माणसाची काय अवस्था असेल?
0: तेच तर सांगतोय तुला तायडे, महाराजांनी हा अपमान वैयक्तिक न घेता समाज बदलण्याचा विडा उचलला. त्यांनी नुसती भाषण ठोकली नाहीत तर प्रत्यक्षात कृती केली. दलित तरुण गंगाराम कांबळेला कोल्हापूरच्या मध्यवस्तीत चहाच दुकान टाकून दिलं, पण समाजानं त्यावर कसा बहिष्कार टाकला होता, त्याच पुढं काय झालं ते ऐक.
7: अरे हे कोणाचं दुकान आहे? गंगारामचं?

आपण इथं चहा प्यायचा? छे, धर्म बाटला असता आपला. हो ना, त्याच्या दुकानावर कुणी फिरकणार सुद्धा नाही. बघू तरी महाराज किती दिवस त्याला मदत करतात.

0: अचानक तिथे महाराजांची बग्गी थांबते. महाराज खाली उतरतात.
1: काय गंगाराम, कसा चालला व्यवसाय?
2: महाराज, कुणीही चहा प्यायला येत नाही. लोक लांबूनच बघतात आणि निघून जातात.
3: अरे लोक येणारच, पण आधी आम्हाला एक कप चहा दे कडक.
0: महाराज चहा पितात आणि लोकांच्या गोळक्यात शांतता पसरते.

0: किती थोर विचार! स्वतः राजानं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तरुणाच्या हातचा चहा पिऊन समाजाला जाग केलं.
1: तुला सांगतो, प्रशासनात प्रत्येकाला समान हक्क मिळायला पाहिजे म्हणून महाराजांनी 26 जुलै 1902 ला आमच्या कोल्हापूर संस्थानात 50% जागा मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी राखीव ठेवल्या. त्या काळात असा धाडसी निर्णय घेताना दरबारात काय वादळ उठलं असेल? चल ऐकूया.
2: सव्वीस जुलै 1902 करवीर संस्थानाच्या इतिहासातीलच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीतला सर्वात क्रांतिकारी दिवस.
3: श्रोते हो, महाराज त्यावेळी इंग्लंडला गेले होते. तिथे असतानाच त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याने भारतातील शतकानुशतके चालत आलेली एक अधिकारशाही मोडून काढली. तो निर्णय म्हणजे मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला प्रशासनात 50% आरक्षण.

0: पण महाराज, हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा विचार करायला हवा. प्रशासनात केवळ काही लोकांनाच लिहिता वाचता आणि राज्यकारभार चालवता येतो. जर आपण 50% जागा इतरांसाठी राखीव ठेवल्या तर प्रशासनाचा दर्जा घसरेल, कामं रडत खडत चालतील.
1: दिवानजी, तुमचा हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. दर्जा घसरेल ही भीती त्यांनाच वाटते ज्यांना आपली मक्तेदारी धोक्यात आल्यासारखी वाटते.
0: सरकार तसं नाही, पण इतर समाजातील लोक अजून तितके शिकलेले नाहीत. त्यांच्याकडे गुणवत्ता कशी असणार?
1: दिवानजी, समजा आपल्या घोड्याच्या पागेत काही घोडे धष्टपुष्ट आणि चांगले खाऊन पिऊन तयार आहेत आणि काही घोडे अगदी हडकुळे भुकेलेले आहेत. अशा वेळी जर आपण सगळ्या घोड्यांना एकत्र सोडून चण्याची टोपली त्यांच्या समोर ठेवली तर काय होईल?
0: जे बलवान घोडे आहेत ते सगळे चणे खाऊन टाकतील महाराज. अशक्त घोड्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही.
1: अगदी बरोबर. मग अशा वेळी त्या अशक्त घोड्यांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना बाजूला काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र चण्याची सोय करावी लागेल. यालाच न्याय म्हणतात. शिक्षणाअभावी आमची जी प्रजा मागे राहिली आहे त्यांना आधी ताकदीचे बनवणे हे आमचं कर्तव्य आहे. गुणवत्ता ही कोणाची जागिरी नसते. संधी मिळाली की ती प्रत्येकामध्ये निर्माण होते.
2: आणि त्याच दिवशी कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये शाहू महाराजांचा हुकूम प्रसिद्ध झाला.
3: करवीर संस्थानातील मागासलेल्या प्रजेला सरकारी नोकरीमध्ये योग्य वाटा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती सरकार असा हुकूम काढत आहे की यापुढे रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी 50% जागांवर

0: मागासवर्गीय उमेदवारांचीच नेमणूक करण्यात यावी.
1: हा केवळ नौकरांचा कायदा नव्हता, तर तो स्वाभिमानाचा जाहीरनामा होता. ज्या हातांमध्ये वर्षानुवर्ष केवळ शेतीचे नांगर आणि स्वच्छतेची झाडू होती, त्या हातांमध्ये शाहू महाराजांनी राजसत्तेची लेखणी दिली.

0: अद्भुत. घोड्यांचं हे उदाहरण देऊन महाराजांनी आरक्षणाची खरी व्याख्याच पटवून दिली. पण योगीराज, आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत ना, त्यासाठी काय केलं महाराजांनी?
1: अगं तायडे, नेमका हाच विचार करून महाराजांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं आणि दूरवरून येणाऱ्या मुलांचा राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वस्तीग्रहांचं जाळं विणलं. नुसतं शिक्षणच नाही तर आपली कोल्हापुरी कुस्ती, कला आणि संस्कृतीला त्यांनी राजाश्रय दिला.

0: शाहू महाराजांचा एकच ध्यास होता, माझी प्रजा शिकली पाहिजे. पण ग्रामीण भागातील गरीब, बहुजन आणि दलितांच्या मुलांना कोल्हापुरात राहून शिकणं शक्य नव्हतं, यावर महाराजांनी एक अनोखा मार्ग शोधला.
1: त्यांनी केवळ सरकारी शाळा काढल्या नाहीत, तर जातीपातींच्या भिंती तोडण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात वसतिगृहांचं जाळं विणलं. मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार अशा सर्व समाजांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली.

0: अहो कारभारी, नुसत्या शाळा काढून पोरं शिकणार नाहीत, लांबून येणाऱ्या या गरीब मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय झाली पाहिजे, तरच मायबाप आपल्या पोरांना शहरात पाठवतील.
1: होय सरकार, पण वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र राहतील का? समाज याला विरोध करेल.
0: विरोध करणाऱ्यांना करू द्या. शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. ही वसतिगृह म्हणजे भविष्यातील समतेची कारखाने आहेत. तिथून शिकून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण या देशाचा आधारस्तंभ बनेल.
2: शिक्षणा इतकीच महाराजांची दुसरी आवड म्हणजे कुस्ती. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवणारे राजे म्हणजेच शाहू छत्रपती भारताच्या कानोकोपऱ्यातून मल्लांना कोल्हापुरात आणलं. पैलवानांना खुराकासाठी राजाश्रय दिला आणि भव्य खासबाग मैदान उभारलं.

शाहू महाराज हे केवळ मल्लांचेच नाही तर कलावंतांचेही राजे होते. संगीत, नाटक, चित्रकला आणि चित्रपट सृष्टीची पाळमुळं कोल्हापुरात महाराजांनीच रुजवली. बालगंधर्व असोत किंवा चित्रकार आबालाल रहिमान, महाराजांनी प्रत्येकाच्या कलेची कदर केली. म्हणूनच कोल्हापूर आज कलेची काशी म्हणून ओळखले जाते. स्वतःचा राजेशाही थाट बाजूला सारून सामान्य जनतेच्या सुखासाठी, हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकराजाला कोटी कोटी प्रणाम.

0: योगीराज, आज आकाशवाणीच्या एखाद्या उत्तम रूपकासारखा शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहास तू मला जिवंतपणे ऐकवलंस रे. मला खरंच अभिमान वाटतोय की माझ्या मामाचं गाव कोल्हापूर आहे आणि तिथं अशा महान लोकराजाने राज्य केलंय.
1: मॅग, कोल्हापूरकर उगाच हवेत नसतात. कोल्हापूरची शान आमचं राजश्री शाहू महाराज, आमच्या कोल्हापूरचा अभिमान राजश्री शाहू महाराज. चल तायडे, आता इतिहास तर समजला, पण तुझ्या भीडचा भूगोल अर्थात कंकाळेश्वर आणि बिंदुसरा धरण मला दाखवायला पाहिजेच बर का?
0: नक्कीच योगी, उद्या सकाळीच निघूया. चल आधी गरमागरम जेवण करूया.

0: श्रोते हो, आताच आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलत. सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. पात्र परिचय: शाहू महाराज, प्राध्यापक केशव भागवत, पुरोहित विजय पारगावकर, राजोपाध्ये आणि गंगाराम कांबळे, रणजित बागलाने, दिवाण डॉक्टर श्रीधर आघाव, कारभारी मनोज जयस्वाल, योगीराज बच्चे, तायडी सुप्रभा जोशी, नागरिक सागर चांदणे आणि संकेत खोले. निर्मिती सहाय्य होतं सुप्रभा जोशी यांचं, तर लेखन आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक, सर्वसामान्यांची बँक, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन, बीड.
1: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील, अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, आताच आपण छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम सामाजिक न्यायाचा सूर्य हा कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि सादर करते होते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित केला होता. FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

ಕೆಫೆ ಮ್ಯಾನಿಕ್ ಶೇಕ್ ದಶಾಂಶ ಪಾಸ್ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ವರ ಅನಿ ನ್ಯೂಸ್ ಆನ್ ಎಆರ್ या मोबाइल ऐप वर ही आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचे अमरावती केंद्र. सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: एफ एम बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: विविध
1: श्रोते आजच्या आरोग्य संवाद कार्यक्रमात डोळ्यांचं आरोग्य, नेत्रविकार आणि प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन बगडे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
2: मंडळी नमस्कार. आरोग्य संवाद कार्यक्रमाच्या एका नवीन भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दृष्टीविना सृष्टी नाही असं कोणीतरी म्हटलेलं आहे. मित्र हो, डोळे हे मानवी शरीराचं अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत नाजूक असं एक ज्ञानेंद्रिय आहे. निसर्गानं आपल्याला दिलेलं हे एक अनमोल असं वरदान आहे. असं म्हणतात की बाहेरच्या जगातली जवळपास 80% माहिती आपण केवळ डोळ्यांच्या माध्यमातून ग्रहण करतो. डोळे आपल्याला ज्ञान आणि सृष्टीचं सौंदर्य दाखवण्याबरोबरच मानवी भावना व्यक्त करण्याचंही एक मुख्य असं साधन आहे. त्यामुळे निसर्गानं आपल्याला दिलेलं हे सुंदर वरदान जपणं हे आपलं काम आहे. कसं जपायचं डोळ्यांचं आरोग्य, हाच आहे आजच्या आपल्या आरोग्य संवाद या कार्यक्रमाचा विषय. डोळ्यांचं आरोग्य, नेत्रविकार आणि प्रतिबंधात्मक उपाय. आणि मित्र हो, या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही खास निमंत्रित केलं आमच्या स्टुडिओमध्ये अमरावती शहरातले प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ आणि फॅकोसर्जन डॉक्टर सचिन केशवराव बगडे यांना. सुरुवातीला आपण सचिन सरांचं स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आमच्या आरोग्य संवाद कार्यक्रमामध्ये.
3: धन्यवाद सर.
2: म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल की साईनगर परिसरात डॉक्टर सचिन बगडे सरांचं 12 वर्षांपासून साई नेत्रालय हे स्वतःचं रुग्णालय आहे. त्यांना 17 वर्षांचा वैद्यकीय क्षेत्रातला कामाचा अनुभव असून आजवर 5,000+ नेत्र शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. निमा असोसिएशन महाराष्ट्रचे ते आजीवन सदस्य आहेत. तसंच द असोसिएशन ऑफ शालक्य महाराष्ट्र शाखेच्या सध्याच्या निर्वाचित समितीचे ते आजीवन सदस्य आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात नेत्ररोगाशी संबंधित अनेक परिषदा, कार्यशाळा आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग घेतलेला आहे. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेचे ते सदस्य आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स अशामध्ये त्यांनी स्थान मिळवलेलं आहे. आणि गेल्या 16 वर्षांपासून नियमितपणे अगदी तिरळेपणावरील शस्त्रक्रियेच्या शिबिरांमध्ये मोफत शस्त्रक्रिया करत डॉक्टर सचिन बगडे हे सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. तर आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सचिन सर, परत एकदा खूप खूप स्वागत आमच्या आरोग्य संवाद कार्यक्रमामध्ये. सर, डोळे मी जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अत्यंत नाजूक अवयव आणि दृष्टीशिवाय सृष्टी नाही,
3: बरोबर सांगितलेलं वाक्य आहे.
2: क्या बात आहे. तर खरं आहे आणि म्हणूनच आपण डोळ्यांचं आरोग्य जपलं पाहिजे असं आपण जे नेहमी म्हणतो. मला अगदी सुरुवातीला कार्यक्रमाच्या मला हे सांगा की आताची जी जीवनशैली आहे, म्हणजे ज्याला आपण बदलती जीवनशैली असं म्हणतो, स्क्रीन टाईम वाढला आहे, जास्तीत जास्त आपण मोबाईलवर असतो, टॅबवर असतो, लॅपटॉपवर असतो, टी व्ही बघत असतो आणि या स्क्रीन टाईम बरोबरच पर्यावरणातले काही घटक आहे, या सगळ्यांचा डोळ्याच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो अगदी हे सुरुवातीला आम्हाला सांगा.
3: अगदी छान प्रश्न आहे हा. आणि हा सगळ्यांना आजकाल जो फेस केला जातो प्रॉब्लेम, त्यामध्ये स्क्रीन टाइम हा सगळ्यांना आजकाल मुलांना स्पेशली आफ्टर कोविड हा खूप वाढलेला आहे.
2: बरोबर.
3: तसं पण डिजिटल युगामध्ये डिजिटल डिव्हायसेसचा खूप जास्त आज यूज केला जातो आणि त्याच्यात एनहान्समेंट, त्याच्यात टेक्नॉलॉजी खूप जास्त आल्यामुळे त्याचा क्रेज पण वाढलेला आहे.
2: कोविडच्या काळात अगदी शाळा सुद्धा मोबाईलवरच भरायचे,
3: त्यामुळे आज सुद्धा तसंच होत आहे. बरेचसे ऑनलाईन क्लासेस, समर वॅकेशन मध्ये सुद्धा बरेचसे क्लासेस ऑनलाईन असतात. त्यामुळे सततचा हा जो डोळ्यांचा वापर डिजिटल युज झाल्यामुळे डोळ्यांना बरेचसे छोटे छोटे प्रॉब्लेम्स, मग त्यानंतर त्याचं रूपांतर मोठ्या प्रॉब्लेम्स मध्ये होणं सुरू झालंय. त्यामध्ये एक ड्राय आय डिझीज, ड्राय आय सिंड्रोम नावाचा एक जो प्रकार जो हल्ली बऱ्याचशा डिजिटल युजर्सला आहे, मुलांमध्ये आहे, आणि त्याच्यामुळे डोळ्यांचे जे छोटे मोठे आजार त्याचा त्याच्यामध्ये वाढ होत आहे.
2: तर म्हणजे डोळे कोरडे होणं ही त्यातली पहिली प्रक्रिया.
3: डोळे कोरडे होणे.
2: अच्छा.
3: तर त्यामध्ये ज्यांनाही 2 ते 3 तासाच्या वरील डोळ्यांचा डिजिटल युज आहे त्यांनी काही छोटे छोटे प्रिकॉशन्स त्यांनी घ्यायला हवे. सातत्याने कंटिन्युअस एका चेंबरमध्ये बसून तुम्ही डोळ्यांचा वापर करता आहात, त्यामुळे आपलं सिटिंग लाईफस्टाईल आहे, त्यामुळे सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे बाकीचे सुद्धा आजार होतात. डोळ्यांच्या सोबत सोबत बाकीचे सुद्धा आजार आपल्याला होत आहेत.
2: बरोबर.
3: तर डोळ्यांसंबंधी बोलताना आपण सगळ्यात एकदम बेसिक रूल आहे 20-20-20 रूल हा फॉलो करायला हवा, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक 20 मिनिट्सच्या डिजिटल युज नंतर 20 सेकंद करिता 20 फीट अवे बघणे, दूर बघणे, जेणेकरून

0: जवळच्या आतील मसल्स
1: हां
0: रिलॅक्स होतात, ज्या जवळच्या मसल्स आहेत त्या रिलॅक्स होतील, लांबच्या मसल्स वर्क करतील, आणि जेव्हा त्याच वेळेला थोडं ब्लिंक केल्यामुळे आपला जो इव्हॅपोरेटिव्ह ड्रायनेस आहे,
1: ब्लिंक म्हणजे डोळ्यांची
0: उघडझाप करणे, उघडझाप केल्याने डोळ्यांच्या ज्या मसल्स आहेत त्याही रिलॅक्स होतील आणि डोळ्यांच्या आतमध्ये जे पाणी येण्याची जी प्रक्रिया आहे डोळ्यांच्या स्तरावर, टिअर फिल्म म्हणतो आपण त्याला, तर ती पण सुधरेल. त्याच्यामुळे डोळ्याला कोरडेपणा येण्यामध्ये कमी होण्यामध्ये मदत होईल.
1: बरोबर. सर, एक डोळ्यांचे डॉक्टर म्हणून तुम्हाला विचारतो की सध्या सर्वाधिक आढळणारे नेत्रविकार हे नेमके कोणते आहेत, कारण काय आहेत?
0: यामध्ये कसं वयोगट बघता अलग अलग आहे, म्हणजे प्रत्येक वयोगटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आढळून येतात. जसं स्पेशली मुलांमध्ये जे स्कूल गोईंग आहेत त्यांच्यामध्ये एक मायोपिया म्हणजे दूरदृष्टी मांद्य, त्याच्यामध्ये नजर जवळचं छान दिसतं, लांबची नजर कमी होत जातं. याचं कारणच स्पेशली जे डिजिटल यूज वाढल्यामुळे आफ्टर कोविड हे ऑल ओव्हर ग्लोबली हा जो रेट आहे वाढलेला आहे या आजाराचा.
1: बरोबर.
0: प्रत्येक आपल्याला बघता येतात, पण जर एका क्लासरूम मध्ये आपण गेलो तर ऑलमोस्ट 50% मुलांना आपल्याला स्पेक्स वापरताना दिसतात.
1: आणि साधारण हे लहान मुलांची जी डोळे तपासणीची शिबिरं घेतली जातात शाळांमध्ये, त्यामध्ये लक्षात येत असेल.
0: हो, नक्कीच नक्कीच, कारण की ती आवश्यक आहे. कारण बरेचशे गोष्टी मुलांना होताना ते स्वतः सांगू शकत नाही किंवा पालक त्यांच्यावर दुर्लक्ष करतात, आमचा मुलगा काही दुसरे कारण सांगून असं त्याला टाळाटाळ करतात. टीचर्सला लक्षात येतं, टीचर्स हे बेस्ट पिकअप करू शकतात, त्याला शोधू शकतात. कारण की मुलांना जर चुका होत आहेत, मागल्या बेंचवर बसून जर मुलांना कळत नाही आहे ते चुकीचं लिहित आहेत, तर तिथून त्यांना लक्षात येऊ शकतं की याला मागे बसल्यानंतर दिसत नाही. काही काही मुलं समोर येऊन बसायचा आग्रह करतात कारण की त्यांना मागे दिसत नाही. तर हे छोटे छोटे काही पॉईंट्स आहेत ज्याच्यानुसार ते लक्षात येतं. पालकांनी घरी जेव्हा मुलं खूप जवळ बसून टीव्ही बघतात, एखादी वस्तू फार जवळ घेऊन बघतात, तर हे लक्षणं आहेत. काही मुलांना तिरडेपणा थोडाफार जाणवायला लागतो, तर हे काही असे लक्षणं आहे ज्याच्यामध्ये डोळे तपासणी अगदी लवकर करावी, म्हणजे डिले करू नये.
1: आणि खर तर ही पालकांची पण जबाबदारी आहे की त्यांनी मुलं असे डिव्हाइसेस वापरत असतील तर त्यांना काळजी घेण्याचं सुचवा वगैरे आणि त्यांच्याकडे लक्ष द्यावं. सर, साधारणपणे डोळे लाल होणं, डोळ्यात पाणी येणं, डोळ्यांना खाज येणं ही साधारण प्राथमिक लक्षणं असतात कुठल्याही डोळ्यांचं इन्फेक्शन तुम्हाला झालं असेल किंवा कुठली सुरुवात असेल कुठल्याही दुखण्याची, तर यामध्ये नेमकी कोणती कारण असतात? लाल होणं, पाणी येणं किंवा खाजवणं, याला कारण काय असतात?
0: लाल होण्याची कारण अनेक आहे, त्यामध्ये एलर्जी स्पेशली पिंक आय जो म्हणतो आपण, तर तो प्रकार गर्मीच्या दिवसांमध्ये जिथे संधिकाळ असतो, दोन ऋतू जुळतात.
1: अच्छा.
0: किंवा मग जास्त गर्मी, आजकाल आपलं म्हणजे आपण वास्तव्य करतो विदर्भामध्ये, तर इथे ग्लोबल वॉर्मिंग ही सगळीकडेच आहे आणि नॅचरली विदर्भामध्ये समर जास्त असतो.
1: बरोबर.
0: तर जी हीट वेव आहे त्याच्यामुळे सुद्धा एक प्रकारे डोळ्याला, मोकळ्या डोळ्यांना जेव्हा तुम्ही बच्चूंना फिरवता गाडीवर किंवा स्वतः आपण हे करतो, तर डस्ट
1: आणि तो हवेचा मारा खूप जोरदार
0: मारा, उन्हाचा मारा, गरम हवेचा
1: मारा,
0: त्याच्यामुळे ती एलर्जी अजून एक्झॅगरेट होते, वाढतं. तर त्याच्यामुळे त्यासाठी बेसिक प्रिकॉशन, गॉगल्स यूज करणे, हे सगळे म्हणजे छोट्या बच्चूंना सुद्धा, आपण बरेचदा बघतो की गाडीवर बच्चूंना आपण छान समोर टंकीवर बसवून नेतोय आणि त्यांना तो समोरचा ट्रक त्याच्यातला निघालेला धूर पूर्ण त्या डोळ्यात
1: किंवा गरम हवा जाते.
0: छोटे छोटे आपण कारण लक्षात घ्यायला पाहिजे आणि ते प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त बाकी काही आजाराच्या स्वरूपातले कारण आहेत. डोळे येण्याचे आजकाल प्रकार व्हायरल कंजंक्टिव्हायटिस आहे, ते वाढलेले आहे. कधी काही मार लागल्यामुळे होऊ शकतं डोळे लाल. तर लाल होण्याची कारण अनेक आहे, पण बेसिकली जास्त प्रमाणात आढळणारी ही आहे एलर्जी कंजंक्टिव्हायटिस आणि व्हायरल कंजंक्टिव्हायटिस, जे आजकाल कारण खूप सापडत आहेत.
1: खरं सर, साधारणपणे म्हणजे आताच्या काळामध्ये असं वयोगट राहिलेला नाही आहे डोळ्यांचं काही आजार होणं किंवा दुखणं, डोळ्यांचं लागणं अगदी लहान वयापासूनच ते सुरू होतात. तर लहान मुलांमधले दृष्टीदोष वेळेवर जर ओळखायचे असतील तर पालकांनी साधारण कोणती काळजी घेतली पाहिजे?
0: पालकांनी काळजी म्हणजे त्यांना तेच ऑब्झर्वेशन, एखादी वस्तू मुलगा दुरून ऑब्झर्व करतोय का, करेक्ट हे करतोय का, वस्तूंना जवळ अगदी जवळ घेऊन बघतोय का.
1: अच्छा.
0: टीव्ही बघताना अगदी जवळ जाऊन बघतोय का, घरामध्ये डिजिटल न्यूज करताना, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना जर लक्षात घेतलं आणि काही जर कंप्लेंट्स स्कूलमधून येत असतील की हा चुका करतोय, हा अभ्यासात मागे चाललाय, तर यावर सुद्धा लक्ष देणे गरजेचे. कारण जर डोळे चांगले नसतील तर तुमच्या बुद्धीची वाढ होऊ नाही शकत.
1: आणि इतक्या लहान वयात जर डोळे चांगले नसतील तर मग पुढे त्याचे
0: त्यामुळे कसं, तुम्ही जे बघाल ते तुम्ही ग्रहण कराल.
1: बरोबर.
0: अभ्यासातलं सुद्धा, तर तुम्ही जर बघणारच चुकीचं किंवा बघणारच नाही तर मग ग्रहण काय करणार? तर त्याच्यामुळे बुद्धीची वृद्धी होण्यासाठी नेत्र
1: चांगले असणं आवश्यक. कारण शेवटी सगळं

0: आपण जे बघतो तेच ग्रहण करतो आणि
1: तेच
0: त्याच्यावरून व्यक्त
1: आपण
0: होत असतो
1: पुढे
0: आपण.
1: इम्प्लिमेंट करतो आयुष्यात.
0: बरोबर. आपल्याकडे साधारणपणे असं म्हटलं जातं सर की चष्मा लावल्याने काहीतरी डोळे कमजोर होतात वगैरे, असे असे बरेच गैरसमज आपल्याकडे आहेत, तर हे कितपत खरं आहे?
1: हे अगदी चुकीचं आहे. चष्मा बनलाच यासाठी आहे, त्याचं इन्व्हेन्शन यासाठी झालं आहे की डोळ्याची नजरेची वृद्धी व्हायला पाहिजे. बेसिकली आपली विजन असते 6x6 विजन, जी या काही कारणांमुळे जसं रिफ्रॅक्टिव्ह एरर्स आहे किंवा काही आजार आहे त्याच्यामध्ये ती कमी राहते, कारण की तो त्याला दृष्टीदोष म्हणतात, डोळ्यांच्या आकारामधला दोष. तर त्या आकाराच्या दोषाला करेक्ट करण्यासाठी जे फिजिक्स आहे ते ग्लासेसच्या माध्यमातून वापरून ती जी इमेज फॉर्मेशन आहे ते आपल्या नेत्रपटलावर पडायला पाहिजे.
0: म्हणजे जसं आपण नैसर्गिकरित्या डोळ्यांनी बघतो तितकी ती इमेज तयार होते
1: हा ती इमेज
0: असं.
1: तयार व्हायलाच पाहिजे, बिकॉज
0: हां.
1: परत तीच गोष्ट आहे की आपण जे बघू करेक्ट तेच आपण त्याला आपल्या बुद्धीमध्ये त्याला आपण हे करू शकतो.
0: बरोबर.
1: तर म्हणून ही अगदी चुकीची बाब आहे की चष्मा हा अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना लहान मुलांमध्ये जर तुम्ही वेळेत जर चष्मा यूज केला तर तिरडेपणा हा आजार बरा

0: नैसर्गिकरित्या डोळ्यांनी बघतो तितकी ती इमेज तयार होते.
1: हा ती इमेज तयार व्हायलाच पाहिजे, बिकॉज परत तीच गोष्ट आहे की आपण जे बघू करेक्ट तेच आपण आपण त्याला आपल्या बुद्धीमध्ये त्याला आपण हे करू शकतो. तर म्हणून ही अगदी चुकीची बाब आहे की चष्मा हा अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना लहान मुलांमध्ये जर तुम्ही वेळेत जर चष्मा यूज केला तर तिरडेपणा हा आजार बऱ्यापैकी आपण हे करू शकतो,
0: कंट्रोल
1: आणू शकतो. तर त्याच्यामुळे हे अगदीच हा गैरसमज दूर व्हायला पाहिजे, डोळे वेळोवेळी चेक व्हायला पाहिजे, जिथे कुठे शंका आहे तिथे करायलाच पाहिजे. आणि कॅच दे मर्ली, लहान बच्चूंमध्ये हाच एक नियम आहे, जितक्या लवकर आपण त्यांना कॅच करूया तितकं त्यांचा आपण दृष्टीचा विकास जास्त प्रमाणात करू शकतो. बाकी ट्रीटमेंट भरपूर साऱ्या आहेत, तर पण आपण जोपर्यंत हॉस्पिटलला पोहोचणार नाही, नेत्रतज्ञांना दाखवणार नाही, तेव्हाच ते पुढाकार होईल ना पुढे.
0: आणि परत तेच की पालकांची जबाबदारी याकरता वाटते, कारण आपल्याला डोळ्याचा त्रास होतोय हे त्या लहान मुलाला नसतं समजत, मग त्याच्या या लक्षणांवरून जी तुम्ही सांगितली ती पालकांनी ओळखायची
1: असते. बरोबर, एलर्जी होणे, डोळ्याला मळणे, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, बट डोळ्यांच्या संबंधित काही पण तो बघण्याच्या स्वरूपात किंवा मग त्याला वारंवार जर डोळ्यांचे आजार होतात तर एकदा थरो चेकअप व्हायला पाहिजे, कंप्लीट डिटेल चेकअप व्हायलाच.
0: सर आपण बोलतो आहोतच, पण आता वेळ झाली आहे आमच्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एक गीत ऐकवण्याची, तर कुठलं गीत सुचवाल?
1: मला आता नेमकाच फादर्स डे झालेला आहे परवाला, तर एक छानस वडिलांना संबोधित करणार असं एक गाणं.
0: क्या बात है. तर श्रोते हो, आपण ऐकूयात सरांच्या आवडीचं हे गीत.

0: डोळ्यांची नॅचरल जी लेंथ आहे, आपण म्हणतोय की एक हाईट, जसं एखाद्या व्यक्तीची हाईट आहे ती एक परस्पर टाइम नंतर ती स्टॉप व्हायला पाहिजे, तसे डोळ्यांची इंटरनल लेंथ जी आहे ती एका वयानंतर ती थांबायला पाहिजे. पण जेव्हा आपण अत्यंत अतिरेक करतोय तर ती जी प्रोसेस आहे ती वाढतंय, म्हणजे एक पर्टिक्युलर लेंथला न येता ती लांब होतो डोळा इंटरनली, त्याच्यामुळे जी दृष्टी बनण्याची जी प्रक्रिया आहे डोळ्याची ती बिघडते.
1: बरोबर.
0: त्याला नॉर्मली आपण मायोपिया म्हणजे दूरदृष्टी मानद्य, मायनस नंबर आपण ऐकतोय, मायनस नंबर लागतात, प्लस नंबर असतात, तर हे वेगवेगळ्या दृष्टीदोषाच्या अनुसरून हे नंबर दिले जातात.
1: बरोबर.
0: तपासणी चांती. तर मायोपिया हा खूप कॉमन झालेला आहे आणि त्याचं कारण हेच आहे की डोळ्यांची लेंथ ही वेळेत न थांबता एक्सेस डिजिटल युज केल्यामुळे ती वाढतच चालली आहे. आणि त्याच्यामुळे डिजिटल युज करताना काळजीपूर्वक मध्ये ब्रेक्स घेणे, त्याला लीगल युज आणि इलिगल युज मध्ये त्याला डिवाइड करा. तुमचा जो लीगल आहे तोच,
1: म्हणजे कसं,
0: जसं एखादा व्यक्ती, जसं मुलं आहे छोटे, त्यांना अभ्यासाचं काम जर तुम्हाला दिलाय तर तितकेच वेळ त्यांनी हे करायला पाहिजे. इतर वेळेला जेव्हा फ्री टाइम आहे, जसं आपण लहान होतो तर आपल्याला, तुम्हाला एक आठवत असेल की आपण थोडा वेळ मिळाला की आपण आपल्या मित्रांची आठवण
1: करायला,
0: तर आज ती गोष्ट हरवलेली आहे, ती व्हायला पाहिजे. कारण की आता जिथे थोडा वेळ जर मिळतो तर त्यामध्ये मुलं परत मोबाईल युज करतात.
1: बरोबर.
0: अभ्यासाचा वेळ झाला, ट्युशन संपली की परत मोबाईलवर दुसरं काही,
1: थोडक्यात त्यांनी त्यांच्या अभ्यासापुरता कामापुरता मोबाईल वापरावा.
0: लीगल युज आणि जो इतर युज आहे, जो अनावश्यक युज आहे, इलिगल युज आहे, नको तो युज आहे, तो टाळावा.
1: बरोबर आहे. सर, आपण डोळ्यांना साधारण काही झालं की एक सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द म्हणजे अलर्जी, असं आपण म्हणतो की डोळ्यांची अलर्जी. तर या अलर्जीची कारण काय असतात?
0: ॲलर्जीची कारणं युजली ॲलर्जन्स आहे, त्याच्यामध्ये सहसा आपण आपल्या वातावरणात असलेली धूळ, आपल्या घरामध्ये जर काही पेट्स आहेत, जसं काही लोक कुत्र्यांना, मांजरी जे पाळीव प्राणी आहेत त्यांचे जे फर्स असतात त्याच्यामुळे होऊ शकतं. काहींना
1: म्हणजे पिस किंवा केस, त्यातले बारीक पार्टिकल्स जे असतात,
0: स्पोर्स झाले, तर असे अनेक छोटे छोटे एलर्जीचे एलर्जन्स आपण हे राहू शकतो. आणि हे कारण युजली आहे. याच्या व्यतिरिक्त खूप जास्त गरम हवेला कॉन्टॅक्ट जाणे, हे पण एक ड्राय एअर, अगदी जे नाजूक डोळे आहे, डोळ्याचा जो वरचा जो कंजंक्टिवा आहे, ज्याला आपण वरचा परत म्हणूया, तर ती खूप नाजूक असते, इतक्या गरमीला ती सहन नाही होत, म्हणून प्रिकॉशनरी गॉगल्स हे त्या सगळ्या गोष्टी
1: घ्यायला पाहिजेत. सर, आपण एक म्हणजे साधारणपणे मोतिया बिंदू ज्याला आपण म्हणतो की उतरत्या वयामध्ये साधारणपणे होतो, होण्याचं प्रमाण आपण 70-1% धरूया, म्हणजे होतोच होतो असं, तर मोतिया बिंदू म्हणजे नेमकं काय आणि मोतिया बिंदू होण्याची जी लक्षणं आहेत सुरुवातीची, ती काय काय लक्षणं आहेत की त्यावरून आपल्याला कळतं की मोतिया बिंदू असू शकतो?
0: मोतिया बिंदू ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जसं, आणि हा असा गैरसमज आहे, हा वार्धक्यजन्य जास्त प्रमाणात असतो, पर्सेंटेज जास्त असतं, बट लहान मुलांना सुद्धा, म्हणजे अगदी जन्मलेल्या बाळाला सुद्धा मोतियाबिंद
1: असू शकतो.
0: हो,
1: बर.
0: आईला काही ठराविक काही आजार जर गर्भधारणेच्या वेळेला झाले असतील तर त्या कारणांमुळे बेबी डेव्हलपमेंट होताना गर्भाशयामध्ये त्याला कॅटरॅक्ट डेव्हलप, म्हणजे मोतीबिंदू असू शकतो.
1: पण असं प्रमाण किती असू शकतं?
0: असं प्रमाण आहे एक साधारणतः 5-10% मोतीबिंदू. जर जेव्हा आपण पर्सेंटेज वाईज जातो तर 70-80% सिनाईल कॅटरॅक्ट म्हणू आपण, म्हणजे जे वार्धक्यजन्य आहे, बाकी इतर कारण ही आहेत.
1: पण मग इतक्या लहानपणी झालेला मोतिया बिंदू जर असेल तर तो औषधाने बरा होतो का? त्याला सर्जरी,
0: मोतीबिंदूला शस्त्रक्रिया हीच
1: पर्याय एकच आहे, दुसरा पर्याय नाही त्याला. बरोबर. आणि मग सुरुवातीची लक्षणं काय? मोतिया बिंदू झालाय समजा तर कसं ओळखायचं?
0: आपण बहुधा मोतियाबिंद हे जास्त तर वृद्ध काळामध्ये जे होतात त्यावर चर्चा करू, कारण की लहान मुलांमध्ये पण जे होतात त्याच्यावर लक्ष देणारे पालकच आहेत. ते पालकांचं एक दायित्व हे पण आहे की जन्मलेल्या बाळाची जी पूर्ण वाढ झाल्यानंतर तो जन्माला आला का हे लक्ष देऊन त्याच्यावर, डोळ्यांवर लक्ष देणे गरजेचं आहे. बहुधा जो मोतीबिंदू होतो तो दोन्ही डोळ्यांमध्ये जो मोतीबिंदू आपल्याला होतोच, बिकॉज जस्ट एजिंग प्रोसेस आहे ती, तर त्यामध्ये जी नैसर्गिक जी आपली लेन्स आहे जी अगदी काचेसारखी क्लिअर असते, जी डोळ्याच्या मध्यभागामध्ये असते, तर ती लेन्स हळूहळू

0: होते हो आरोग्य संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि आज आपल्या सोबत आहेत नेत्ररोग तज्ज्ञ आणि फॅको सर्जन डॉक्टर सचिन बगडे. आणि आपला जो विषय आहे फार महत्वाचा आहे, डोळ्यांचं आरोग्य, नेत्रविकार आणि प्रतिबंधात्मक उपाय. सचिन सर, परत एकदा स्वागत तुमचं. असं म्हटलं, मोबाईल असो, संगणक असो, टीव्हीच्या अतिवापरामुळे दुष्परिणाम जे आताच्या काळामध्ये, त्याला वयाचं परत एकदा बंधन नाही का, आपण हे सगळेजणच वापरतो, तर याचे जे दुष्परिणाम आहेत ते नेमके काय काय आहेत?
1: डोळ्यांचे आपण जेव्हा सातत्याने जवळचं काम डिजिटल युजवर करतोय, डिजिटल डिव्हाइसवर करतोय, तर त्यामुळे

0: कारण की त्यामध्ये जे सेल्स असतात त्या सेल्सला वाढण्यासाठी जागा सीमित असते आणि ते सेल्स त्याला क्राउडिंग म्हणू किंवा क्लाउडिंग म्हणू, क्राउडिंग वाढल्यामुळे क्लाउडिंग होतं. तर एखादी लेन्स, क्लिअर लेन्स जेव्हा क्लाउडी होऊन जातं, गडूड होतं, आभाळमय होतं, त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो.
1: बरोबर आहे सर. मला असं सांगा की मोतियाबिंदूच्या शस्त्रक्रियेबद्दल बरेच गैरसमज आहेत. म्हणजे इथपर्यंत म्हटलं जातं की तो डोळ्यात फुटू शकतो वगैरे, हे ते तर हे खरं आहे का काहीतरी बोलायचं म्हणून बोललं जातं?
0: मोतियाबिंद कसं असतं की आपण आजच्या काळामध्ये, प्रगत काळामध्ये बरेचसे छान इन्स्ट्रुमेंटेशन मशीन्स आहेत ज्यांच्या सहाय्याने आपण कमी वेळेत सुद्धा आणि मोतियाबिंदचे ग्रेडेशन नुसार, म्हणजे आपण एखाद्या बिमारी किंवा व्याधीचा जो ग्रेड्स आहे किंवा त्याची जी स्थिती आहे त्याला लक्षात घेऊन आपण ऑपरेट करू शकतो. ग्रेड 1 ग्रेड 2 कॅटरॅक्ट असं आपण त्याला आपण थोडे काळ चष्म्याने थोडे दिवस घालवू शकतो. ग्रेड 3च्या नंतर काय होतं की तुम्हाला दृष्टीमध्ये जेव्हा आपण ग्लासेसची सुद्धा मदत जर घेतोय, टाळाटाळ करतोय, तर आपली दृष्टी तितकी क्लिअर होत नाही जितकी आपल्या ब्रेनला हवी. तर त्यामुळे आपण ग्रेड 3 ग्रेड 4 या लेवलला असताना कॅटरॅक्ट सर्जरी करावी. आणि युजली कसं असतं की मोतीबिंदू हा 60 नंतर होणारा नॉर्मल आहे बिमारी. तर 60 नंतर युजली नॉर्मल हेल्थ सुद्धा डिटोरिएट होतं, म्हणजे बाकी अवयव सुद्धा कुठे कुणाला बीपीमुळे कुणाला डायबिटीजमुळे इश्यू असतात. त्याच्यामुळे माझं तर माझ्या रुग्णांना म्हणणं हेच असतं की तुम्ही चालते फिरते असताना ऑपरेट करून मोकळं करा, कारण की डोळ्यांची गरज तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत
1: आणि अजन्म
0: आहे. त्यामुळे डोळे चांगले ठेवण्यासाठी आणि जर तुम्हाला मोतीबिंदूज आहे तर तुम्हाला फार जास्त त्याला पिकू देण्याची, आता ती खूप कमी पेशंट्स असतात किंवा खूप कमी रुग्ण आपल्याकडे येतात की ज्यांचे मोतीबिंदू पिकलेले दिसतात. कारण की मोतीबिंदू पिकल्यानंतर तो जर आतल्या आत फुटला त्याला आपण इंटुमेसन कॅटरॅक्ट किंवा मग लेन्स इंड्यूस ग्लॉकमा म्हणतो, तर ते फार वेदनादायक असतं. कुणाच्या आयुष्यात तसे वेदना येऊ नये
1: आणि त्यांनी दृष्टी जाऊ शकते असं होतं.
0: दृष्टी जाऊ शकते नक्कीच. दृष्टी येण्याचं जे परिणाम आहे जर त्यानंतरही शस्त्रक्रिया करून तर ते फार कमी राहतं. म्हणजे ऑब्व्हियसली नॉर्मल कॅटरॅक्ट सर्जरीनंतर आपण 99% लोकांना जर त्यांच्या डोळ्यामध्ये इतर काही आजार नाही तर 99 to 100% विजन येऊ शकतं जर त्यांचं आतलं इंटरनल छान आहे. तर अदरवाईज काचबिंदू झाल्यानंतर, मोतीबिंदू फुटून जर काचबिंदू झाला तर मग फार अवघड असतं.
1: सर आपण काचबिंदू या विषयाकडे येणारच आहोत, पण तत्पूर्वी परत एकदा वेळ झाली आहे तुमच्या आवडीचं एक गाणं आमच्या श्रोत्यांना ऐकवण्याची. तर दुसरं गाणं तुमच्या आवडीचं आपण ऐकूयात. तर कुठलं गाणं सुचवाल?
0: एक छान गारवा या
1: काय अल्बम मिलिंद इंगळे यांचं गारवा. मित्र ऐकूयात सरांच्या आवडीचं हे गीत.

0: गाणं ऐकण्याच्या आधी काचबिंदू या विषयाकडे आलो होतो, त्याला ग्लुकोमा असं त्याला म्हणतात, इंग्रजीमध्ये शब्द आहे. तर हा दृष्टीचा मुख शत्रू आहे असं मानलं जातं, तर तो काय शत्रू असतो, नेमका काय त्रास देतो?
1: काचबिंदू असा आजार आहे ज्यामध्ये जर तुमची दृष्टी जात आहे तर तिला परत मिळवता येत नाही.
0: अच्छा.
1: मोतीबिंदू असा आजार आहे ज्यामध्ये आपली दृष्टी कमी होते तिला परत मिळवता येतं. हाच एक आहे. आणि ही दोन्ही आजार किंवा बरेचसे असे डोळ्यांचे आजार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दुखत नसल्यामुळे आपण परीक्षणाला टाळाटाळ
0: लक्ष देत नाही.
1: त्यात वन ऑफ द रिझन एक मोतीबिंदू, सेकंड नंबरवर आहे काचबिंदू, त्यानंतर डोळ्याच्या आतल्या दृष्टीपटलाला होणारे आजार, असे त्यांचे ग्लोबल पर्सेंटेज आहे. 2 ते 3% लोकांना जगभरामध्ये काचबिंदू असतो. हा जर आपण जगभराचा आकडा पकडला तर खूप रुग्ण झाले 2 ते 3%. तर जेव्हा ती दृष्टीनाडी हळूहळू स्लो डाऊन डॅमेज व्हायला लागतं, त्याची कारणं अनेक आहे. कधी इनहेरिटेड म्हणजे अनुवांशिक कारण आहे, कधी डोळ्याच्या आतील प्रेशर वाढल्यामुळे तसं होतं, कधी मार लागल्यानंतरचा काचबिंदू, असे अनेक कारण आहे. पण दृष्टीनाडी वीक झाल्यानंतर तिचे जे तंतू आहेत ते पुनर्जीवित करता येत नाही, म्हणून याला मुख्य शत्रू म्हणतात. म्हणजे जाताना दृष्टी जाताना कळत नाही आणि गेलेली दृष्टी परत येत नाही.
0: मंडळी, आपण चर्चा करतो आहोत डोळ्यांच्या आरोग्याबद्दल, नेत्रविकारांबद्दल आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल. पण खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, त्याच्यामुळे पुढच्या भागामध्ये पण आपल्यासोबत नेत्ररोग तज्ज्ञ आणि फॅकोसर्जन डॉक्टर सचिन बगळे राहणार आहेत आणि आपण त्यांच्याशी पुढच्या भागामध्ये पण बऱ्याच विषयांबद्दल बोलणार आहोत आणि तुमच्या मनातले अनेक प्रश्न आहेत जे आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याकडून त्याची उत्तरं जाणून घेणार आहोत. तर आजच्यापुरतं आपण आजच्या भागापुरतं इथे थांबूया आणि परत आपण पुढच्या शुक्रवारी भेटतो आहोत, पुढच्या आठवड्यात भेटतो आहोत. तर सचिन सर, आजच्या पुरता आपण इथे थांबूयात आणि पुढच्या भागात तुम्ही परत आमच्या सोबत आहातच, तर आजच्या भागाला इथं विराम देऊयात. मंडळी नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोतेहो आरोग्य संवाद या कार्यक्रमात आज डोळ्यांचं आरोग्य, नेत्रविकार आणि प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन बगळे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकलात. याच मुलाखतीचा दुसरा भाग आपण पुढील शुक्रवारी म्हणजेच 3 जुलै या दिवशी सकाळी 10 वाजता ऐकू शकाल. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं सचिन जगताप यांचं, तांत्रिक सहाय्य दिलं होतं संजय किटुकले यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
5: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
6: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी,
5: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: श्रोतेहो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
7: गीत गंगा.
4: मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीत गंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते.

श्रोते आताच आपण उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या युगासुरात बन्या बापू चित्रपटातील गीत ऐकलं. मुरलीधर गोडे यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं ऋषिराज यांनी.

0: श्रोतेहो, आताच आपण महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या युगासुरात जगदीश केवडकरांची शब्दरचना आपण ऐकलीत. भिंगरी या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं पाल पळसुळे यांनी.
1: लवकर करा यार, प्लीज लवकर करा.
2: आणखीन एखादी मिळते का?
1: असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन.
2: हो यार, तसंही वय वाढल्यावर रनर तर लागतोच ना.
3: पण बँकिंग मध्ये नाही.
4: तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी. जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात, डिफरंटली एबल्ड आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत, तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरांवर.
3: सिनियर सर्वात आधी. आरबीआय म्हणते जाणकार बना, सतर्क राहा.

श्रोतेगो, आताच आपण सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांच्या युगसुरात अपराधी या चित्रपटातील गीत ऐकलं. प्रवीण दवणी यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं ऋषिराज यांनी.

श्रोते हो आताच आपण आशा भोसले यांच्या सुरात नादो महानूर यांची शब्दरचना ऐकली. अबोली या चित्रपटातील गीताला संगीतबद्ध केलं होतं निशिकांत सदाफुले यांनी.

श्रोते हो, आताच आपण अनुराधा पौडवाल यांच्या सुरात आई तुळजा भवानी या चित्रपटातील गीत ऐकलं. ए बी कोहली यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं सदाशिव गुजर यांनी.

0: श्रोते, आताच आपण सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांच्या युगस्वरात प्रवीण दवणे यांची शब्दरचना ऐकली. अपराधी या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं ऋषिराज यांनी. या गीतासोबतच मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: गीतगंगा.
0: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 11 वाजता आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
4: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
0: श्रोते हो, स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. संवादक प्रज्ञा इंगोले आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
5: श्रोते हो नमस्कार. आजच्या स्वर संवाद या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोते हो, तुमच्या आवाजाचा तुमच्या भावनांचा सुरेल संवाद म्हणजे स्वर संवाद. श्रोते हो, तुमच्या मनातलं आमच्यापर्यंत थेट पोचवतो ते माध्यम म्हणजे स्वर संवाद. इथे बोलता येतात आठवणी भावना आणि संवाद आणि ऐकवता येतात तुमच्या आवडीची गाणी. श्रोते हो, क्षणाचाही विलंब न करता जाणून घेऊया आज आपल्या कार्यक्रमात पहिला कॉल कोणाचा येतोय. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम, कोण बोलताय?
6: गोपाळ नाथकर बोलायलो, साडेगाव तालुका जिल्हा परभणी.
5: अच्छा, परभणी वरून बोलत आहात. काय करता सर आपण?
6: शेती करतो आम्ही.
5: अच्छा, काय आहे या वर्षी शेतीमध्ये आपल्या?
6: शेतीमध्ये सध्या काहीच नाही, पावसाची वाट बघायला. हळद लावायची, कापूस.
5: पावसाचं वातावरण कसं आहे? पाऊस पडला की सध्या ऊनच आहे?
6: हा, ऊनच आहे सध्या. पाऊसच
5: म्हणजे पाऊस अजून पडलेला नाही?
6: नाही नाही, थोडा पडला होता पण आता नाही पाऊस.
5: सरकारने घोषित केलंच आहे की सध्या पेरणी वगैरे करू नका, कारण पाऊस जसा पाहिजे आहे तसा पडलेला नाहीये.

0: पेरणी अजून राहिलेल्याच येतात सर्व इकडे.
1: हो, कारण जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत करू शकत नाही ना.
0: हा,
1: आणखी काय सांगाल तुम्ही आकाशवाणी बद्दल, कधीपासून तुम्ही आकाशवाणी ऐकता?
0: आकाशवाणी आम्ही बरेच दिवसापासून ऐकतो, म्हणजे बरेच वर्ष झाली, 2005 पासून मी आकाशवाणी ऐकतो.
1: अच्छा, अरे वा, खूप छान. आणि परिवारामध्ये कोण कोण आहे तुमच्या?
0: परिवारामध्ये आई आहे, बायको आहे,
1: अच्छा,
0: आणि दोन लेकर आहेत, एक मुलगा आहे एक मुलगी.
1: अरे वा, खूप छान. आज कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे आजच्या कार्यक्रमात?
0: मोहब्बती मधलं हमको हमेशा फिर आलो.
1: अरे वा, खूप छान गीत आहे. तर धन्यवाद फोन केल्याबद्दल. ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम, कोण बोलताय?
1: हॅलो, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, कोण बोलताय?
1: मी कुमार गौरव इंदूरकर, तालुका चिमूर, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर, विदर्भातून बोलतोय मॅडम.
0: बोला, काय?
1: मी ताळोबा अंधारी नॅशनल पार्क मधून बोलून राहिलो मॅडम. कुमार गौरव इंदूरकर.
0: अच्छा अच्छा,
1: येस मॅडम.
0: काय करता सर आपण?
1: मॅडम, इथं शेती आहे तर थोडीफार शेती मी काम करत असतो आणि आपले आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतो.
0: अच्छा.
1: जसं उदाहरणार्थ आहे आमचा चंद्रपूर आकाशवाणी आहे, नागपूर आकाशवाणी आहे, आकाशवाणी आहे आणि यवतमाळ आकाशवाणी आहे, अमरावती आकाशवाणी आहे. आमच्याकडे AIR ऍप आहे मॅडम, तर आम्ही सगळे देश विदेशातले पण आम्ही रेडिओ ऐकत असतो. जसं इंटरनॅशनल रेडिओ ऐकत असतो, पहिले डायची वेली होतं मॅडम आणि आता ते SLBC सिलोन ब्रॉडकास्टिंग का विदेशक भाग हे पण ऐकत असतो.
0: अच्छा, कधीपासून तुम्ही रेडिओ ऐकता?
1: मॅडम, मला चौथ्या वर्गापासून हे रेडिओ ऐकण्याची सवय लागलेली आहे, कारण माझे बाबा रेडिओ ऐकत राहायचे आणि मी स्टडी करत राहायचं, तर ते स्टडी करता करता माझ्या कानावर ऐकायला यायचं, तर मी म्हणालो हे लोकांचे आपल्याला फोन कॉल ऐकायला मिळतात आणि त्यांचे श्रोत्यांचे जे पाठवलेले पत्र असतात, पत्रावर आधारित गाणे असतात किंवा चांगले इतरही कार्यक्रम.

0: ऐकायला मिळतात आपल्या कानावर. तर मी पण आकाशवाणीचा एक पत्ता लिहून घेतला, पत्ता लिहून घेतला आकाशवाणीच्या नंतर मी पण तसंच लिहायला लागलो. तर मी पहिल्यांदा एक पत्र पाठवलं, माझं पत्र सामील झालं तर मी पुन्हा पुन्हा पत्र घेऊन लिहायला लागलो मॅडम. तर मला ही सवय लागलेली आहे.
1: तुम्ही आकाशवाणी अमरावतीला पत्र पाठवलं आहे?
0: आकाशवाणी अमरावतीला पत्र पाठवलं नाही मॅडम, परंतु आकाशवाणी अमरावतीचा कार्यक्रम मी ऐकत असतो. असे फोन इन कार्यक्रम, जसे गाण्याचे कार्यक्रम आहे आपकी पसंद आपली आवड, हे कार्यक्रम ऐकत असतो. आणि हे आता नव्यानं सुरू झालेली आपली आकाशवाणी अमरावती केंद्र खूप चांगलं वाटते मॅडम.
1: अच्छा, हो. तुमच्या परिवारामध्ये कोण कोण आहे?
0: माझ्या परिवारामध्ये माझे बाबा आहेत रायभान इंदूरकर आणि माझी आई आहे रेखाबाई इंदूरकर. बस आम्ही तिघ जण असतो मॅडम.
1: तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे आजच्या कार्यक्रम?
0: मॅडम जंग चित्रपट आहे ना, तर जंग चित्रपटातलं इश्क जिने मरने तो हम तो है तैयार, अरे गोली मारो दुनिया तो खुश न हो ना यार, यायला रे लड़की बड़ी मस्त मस्त तू यायला रे, असे गाण्याचे बोलायचं मॅडम. तर मला हेच गाणं ऐकायचं आहे.
1: नक्की नक्कीच. तर
0: आणि यासाठी आपले मित्र आहेत अमरावतीचे सिद्धार्थ गोंडाने आणि हिरामन शेंडे. तसं तर भरपूर सारे श्रोते आहेत मॅडम, जास्त काही नाव घेऊ इच्छित नाही मॅडम. आणि सगळे आपले आकाशवाणीचे मित्र परिवार आणि तुम्हाला पण हे गीत डेडिकेट करू इच्छितो मॅडम. आणि तुम्ही आमच्या ताडोबा अंधारी नॅशनल पार्कला या इथं सफारी करायला. आम्ही तुम्हाला सफारीसाठी ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मध्ये जाऊ. व्याघ्र प्रकल्प खूप सारा मोठा आहे मॅडम आणि देश विदेशातून लोक इथं बघायला येत असतात आणि मी ताडोबा नॅशनल पार्क मध्ये असतो मॅडम.
1: नक्की नक्की तिथे आलो की तुमची नक्की भेट घेऊ.
0: येस मॅडम, आपल्याशी बोलून मला खूप बरं वाटलं मॅडम. आणि सगळ्यांना मी क्रांतिकारी जय भीम बोलू इच्छितो मॅडम.
1: धन्यवाद तुम्हाला.
0: धन्यवाद.
1: फोन केला.
0: थँक्यू मॅडम.

0: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम,
1: हॅलो,
0: कोण बोलताय? हॅलो,
1: बरी केली वाडी
0: हो, सर.
1: ऐका. कॉम्पोस्ट साखळे कुंभकर्ण माझं गाव, तालुका जिल्हा माझा परभणी, आकाशवाणी अमरावती केंद्र, प्रेम करतो त्र्यंबक मुंजाजी नाईक माझं नाव.

0: अरे वा, खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि खूप छान तुम्ही अशी सुरुवात केली आहे कार्यक्रमात.
1: तर बोलू मी.
0: हा बोला सर, बोला.
1: तर आज मी आकाशवाणी अमरावती केंद्राचा नावाचा अर्थ सांगणार आहे.
0: सांगा ना.
1: हा तर ऐका, आकाशवाणी शुभवाणी लाभवाणी सत्यवाणी अमृतवाणी आरोग्यवाणी आनंदवाणी संतवाणी युववाणी देववाणी आकाशवाणीचे हे अनेक रूप आहेत. आता ऐका, आकाशवाणी अमरावती केंद्राच्या नावाचा अर्थ हा म्हणजे आपले निस्वार्थी प्रेम श्रोत्यांना देऊन आपले सर करून श्रोत्यावर प्रेम करणारी. हा म्हणजे काळजी श्रोत्याच्या आरोग्याची आरोग्य धन संपदा कार्यक्रमातून घेऊन श्रोत्याची फॅमिली डॉक्टर होऊन आरोग्य वाढवणारी. क्ष म्हणजे शहाणे श्रोत्यांना करून ज्ञानाचं दान देऊन चिंतन करायला लावून चिंता मुक्त करणारी. वा म्हणजे वाचाल तरच वाचाल, वाचाल तरच शिकाल, शिकाल तरच शिकाल, शिकाल तरच संघर्ष कराल, संघर्ष कराल तर जगाल या संदेश देणारी. मी म्हणजे निरंतर

0: आरोग्य वाढ होणारी, क्ष म्हणजे शहाणे श्रोत्यांना करून ज्ञानाचं दान देऊन चिंतन करायला लावून चिंता मुक्त करणारी, वा म्हणजे वाचाल तरच वाचाल, वाचाल तरच शिकाल, शिकाल तरच शिकाल, शिकाल तरच संघर्ष कराल, संघर्ष कराल तर जगाल, या संदेश देणारी मी म्हणजे निरंतर ज्ञानवर्धक कार्यक्रम प्रसारित करून श्रोत्याच्या आनंदात भर घालणारी, म्हणजे अंधश्रद्धा वाईट चालीरीतीवर ज्ञानाचे प्रहार करून अंधारातून प्रकाशाकडे नेणारी, म म्हणजे मनोरंजनातून ममता समता बंधुत्वाचा संदेश देणारी, क्ष म्हणजे राष्ट्रभक्ती श्रोत्या मनात जागवणारी, व म्हणजे विविधतेमधून अनेकता, अनेकतामधून एकता साधणारी, ती म्हणजे शिवाचा स्नेह गुळाची गोडी लावून स्नेह देऊन मैत्रीचं घट्ट नाटक रूप असणारी अशी माझी त्र्यंबक नाईकची आकाशवाणी अमरावती केंद्र.
1: अरे वा, खूप छान तुम्ही आकाशवाणी केंद्राचं विश्लेषण केलं आहे आणि खूप छान तुमच्या शब्दात तुम्ही ते मांडलेलं आहे. तर तुम्हाला हे कुठून सुचत?
0: मॅडम, मला हे आकाशवाणीचा छंद आहे आणि आकाशवाणी काहीतरी संदेश देण्यासाठी किंवा असं काहीतरी बोलाव आकाशवाणी विषयी म्हणून मी हे काहीतरी लिहिताल बसल्या बसल्या.
1: अरे वा, खूप छान, खूप छान छंद आहे तुम्हाला.
0: आज गाणं मला ऐकवा.
1: सांग ना, कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे?
0: या जन्मावर या जगण्यावर सतत प्रेम करावे.
1: अरे वा, खूप छान गीत आहे.
0: दोन मित्राचे नाव सांगतो तुम्हाला.
1: हो चालेल, सांगा ना.
0: गोरोबा व्यंकटी जोरोळे आणि संग्राम जोरोळे.
1: धन्यवाद फोन केल्याबद्दल.

0: मी आपला रेडिओ मित्र राजेंद्र मिसाळ बोलतोय. मुक्काम पोस्ट नारायणगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र मधून बोलतो ताई.
1: खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमात.
0: धन्यवाद ताई. मराठी गीताचा कार्यक्रम आहे का हिंदी गीताचा आहे?
1: मराठी हिंदी दोन्ही चालत. तुम्हाला कुठलं गीत ऐकायचं आहे?
0: मला एक गीत ऐकायचं पार्ला शिंदे न गायलेलं लोकगीत यान गायलंय पार्ला शिंदे गाण्याचे बोल असे पाणी पाणी कर. सध्या पाऊस नाही आमच्याकडं ताई अजून पैठण तालुक्यात. तुमच्याकडे कसं आहे वातावरण ताई तिकडं अमरावतीचं?
1: पाऊस पडलेला नाही इथे पण सध्या पाऊस नाहीये. खूप गरम वातावरण आहे सध्या 41-42 असं तापमान आहे. म्हणजे अजून जसा पाऊस पाहिजे आहे शेतकऱ्यांना तसा पाऊस पडलेला नाहीये
0: आमच्याकडचा. अजून एक थेंब सुद्धा नाही पडलेला.
1: अच्छा, अजून पाऊस आलेलाच नाही तुमच्याकडे?
0: वार सुटतंय निष्ठ वार.
1: अच्छा, तर तुम्ही काय सांगाल मग हे तापमान नियंत्रित करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे?
0: आपण झाड तोडणी थांबायला पाहिजे आणि वृक्षवन लागवड करायला पाहिजे. त्या पाऊस पडेल निसर्ग वातावरण छान होईल.
1: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण जे तापमान जे वाढत आहे त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावणं खूप आवश्यक आहे. तेव्हाच आपलं जे तापमान आहे ते नियंत्रणात येईल आणि जसा आपल्याला पाऊस पाहिजे तो पाऊस पडेल. बरोबर ना?
0: हो.
1: म्हणजे शेतकऱ्यांना पेरणीसाठी वाट बघावी लागणार नाही.
0: हो ताई, मी पण शेतकरीच आहे ना. आता सगळी मशागत करून बसलो शेतीची आम्ही. पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे आम्ही आता.
1: अच्छा, सर्व शेतकरी आता पावसाची वाट बघत आहे.
0: हो ताई.
1: तर तुम्ही शेतामध्ये काय पेरणार आहात?
0: आता आमच्या शेतामध्ये कपाशी लावणार, सोयाबीन लावणार, बाजरी लावणार, तुरी लावणार.
1: अच्छा देवा. आणि तुम्ही शेतीची काळजी कशी घेता?
0: शेतीची काळजी आम्ही रासायनिक खत वापरत नाही ताई, शेण खत वापरतो शेतामध्ये.
1: अरे वा, खूप छान.
0: हो, आणि रासायनिक खत बिलकुल वापरत नाही आणि त्याच्यानं रासायनिक खतानं शेत बी खराब होते आणि हानिकारक असते. काही माल लावा खायच्या वस्तू लागू ते.
1: अगदी बरोबर, तुम्ही सेंद्रिय शेती करता म्हणजे.
0: हो.
1: अरे वा, खूप छान. तुमच्या फॅमिली मध्ये कोण कोण आहे?
0: माझ्या फॅमिली मध्ये माझे दोन भाऊ आहे, दोन भावजा आहे, आई आहे, माझी एक पत्नी आहे, माझे दोन मुलं आहेत आणि सगळा आमचा घर परिवार आहे. गाणं ऐकणार काही माझे दोन चार मित्राचे नाव सांगू ताई?
1: हो चालेल ना, सांगा.
0: गौतम राय बोले, गुणवंत कडू, संजय कुमार ग्याडाम, हिरामन खेराडे, सुरेश जाधव, सय्यद जलाल भाई, साहेबराव पाटील आणि तुम्ही पण आनंद घेताय या गीताचा. पड रे पाण्या पाणी पाणी कर मराठी गीत
1: प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात.
0: हो हो.
1: ठीक आहे सर, धन्यवाद फोन केल्याबद्दल.
0: हा, धन्यवाद ताई माझा कार्यक्रमात सामील केल्याबद्दल. आपलं खूप खूप धन्यवाद मनापासून.
1: ठीक आहे, चला तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हॅलो, स्वर संवाद
1: नमस्कार.
0: कार्यक्रम, कोण बोलताय?
1: मी मुक्काम कराड, जिल्हा सातारा, तुकाराम जाधव बोलते.
0: नमस्कार.
1: नमस्कार. काय म्हणते वातावरण अमरावतीला?
0: अमरावतीला सध्या आता खूप टेम्परेचर वाढलेलं आहे, 41-42 असं टेम्परेचर आहे. पाऊस पडलेला नाही. तुमच्याकडे कसं आहे तापमान?
1: आमच्याकडे काय झालंय मॅडम, कालपासून हलका हलका पाऊस पडायला लागलाय आणि उन्हाळ्यापासून जरा आम्हाला सुटका मिळाली.
0: अच्छा, पाऊस पडलाय म्हणजे तुमच्याकडे?
1: पडला पडला, चालूच आहे. हलका पडतोय पण पडतोय.
0: अच्छा, तर आपण काय करता सर?
1: माझा वाटता वेल्डिंग, वेल्डिंग काम करतो, दरवाजे, ग्रिल.
0: अच्छा, आणखी परिवारामध्ये कोण कोण आहे?
1: आमची मंडळी मुलगा आहे, सून आहे, नात आहे.
0: तर आकाशवाणीला आता 90 वर्ष पूर्ण होत आहे, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
1: आकाशवाणी म्हणजे काय? ज्ञान माहिती आणि मनोरंजन. मनोरंजनापेक्षा ज्ञान महत्वाचं आहे. आकाशवाणीवर आपल्याला सर्व बातम्या पण समजतात, वातावरणाचे काय परिस्थिती आहे काय नाही समजते सर्व. शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होतो, शेतीविषयी कार्यक्रम जे प्रसारित होतात त्याचा फायदा होतो ना.
0: नक्कीच, बरोबर.
1: आणि आकाशवाणी असं माध्यम आहे, आपण कुठेही आता मोबाईल ॲपमुळे काय झाले, जगभरात कुठेही आपण संपर्क साधू शकतो आकाशवाणी बरोबर, आणि आकाशवाणी कुठेही ऐकू शकतो.
0: बरोबर बोललात. चला तर ठीक आहे, कुठलं गाणं तुम्हाला आज ऐकायचं आहे?
1: चित्रपट नाव आहे राजावर रंक, संघ बसांची अंग बसांची छा गया मस्ताना मौसम आ गया.
0: छान गीत

0: आहे.
1: काय मित्राय नाव घेऊ इच्छितो?
0: हो घ्या ना.
1: सर्वप्रथम तुम्ही काय या गाण्याचा आनंद? आमचे मित्र आहेत पी एस आर राजशेळकेजी, कांताबाव रामगडेजी, विठ्ठल पवारजी, सतीश गाडगेजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत भंडारेजी, उदय पाटील तारुकरजी, उदय काळेजी, रामभाऊ सर्वदेजी, रमेश जाधवजी, या सर्वांच्या पसंत लावत गाणं.
0: ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद फोन केल्याबद्दल. नमस्कार.
2: संग बसंती अंग बसंती.

0: स्वरसंवाद कार्यक्रम. नमस्कार, कोण बोलत आहे?
1: मी संध्या शिरसकर बोलते, अमरावतीवरनं
0: बोलत आहे. नमस्कार, कशा आहात? आपण
1: एकदम मजेत आहे मॅडम. आपण कसं?
0: मी पण छान. काय करता आपण?
1: मी मॅडम आता मी गृहिणी आहे, तसं मी मसाज वगैरे करते.
0: अच्छा, मसाज वगैरे करता.
1: हा,
0: आणखी याच्या व्यतिरिक्त छंद कोणता आहे तुम्हाला?
1: याच्या व्यतिरिक्त मला आकाशवाणी ऐकण्याचा जास्त छंद आहे.
0: अच्छा, अरे वा.
1: आणि वाचन वगैरे करण्याचा छंद आहे.
0: तर आकाशवाणी अमरावतीचे कुठले कुठले कार्यक्रम तुम्ही ऐकता?
1: माझ्या सकाळपासून 6 वाजतापासून चालू होते माझी आकाशवाणी ऐकणं, तर 12 वाजेपर्यंत पूर्ण सर्व कार्यक्रम ऐकते मी.
0: अरे वा, खूप छान.
1: भक्तिगीत, विविधा, स्वरसंवाद, त्याच्यात हे 11 वाजताचं ते स्वरगंधा, सर्व कार्यक्रम ऐकते आणि छान असते आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम, आवडीने ऐकते.
0: अच्छा, खूप खूप धन्यवाद सांगितल्याबद्दल. तर तुमच्या परिवारामध्ये कोण कोण आहे?
1: माझ्या परिवारामध्ये आम्ही दोघं आहे, सासूबाई आहे माझ्या, आमचे मामा मामी, 7-8 लोकांची फॅमिली आमची.
0: अच्छा, अरे वा, खूप छान. जॉईंट फॅमिली आहे का तुमची?
1: हा.
0: हो का? अरे वा, खूप छान. म्हणजे आता सध्या जॉईंट फॅमिली बघायला मिळत नाही?
1: नाही नाही, पण आमच्या घरची इतकं सुंदर वातावरण आहे, त्या वातावरणाला बघूनच मी गाणं निवडलं आहे. तेरा घर मेरा घर, घर बहुत असेली है.
0: अरे वा, खूप छान. तर हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहे तुमच्यासोबत?
1: आमची मामा मामी, अवधूत शाहकार, रंजनाताई शाहकार, चैतन्य शाहकार, सुमनताई शाहकार, आणि माझी बहिणीची बहीण पण ऐकत असते, मानसी लोखंडे, बहिणीची मुलगी जावई आहे शशिकांत लोखंडे. सगळ्यांना आवड आहे आमच्याकडे.
0: अरे वा, खूप छान. तर ठीक आहे, धन्यवाद फोन केल्याबद्दल. नमस्कार.

0: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम.
1: हॅलो
0: कोण बोलताय?
1: हॅलो, नमस्कार ताई. माझं नाव आहे सिद्धार्थ गोंडाने आणि मी ऑक्सिजन पार्क राहुल नगर अमरावती येथून बोलतो ताई. आमचे एक नवीन मित्र आहे, श्रोता मित्र कुमार गौरव इंदुरकर. खूप श्रोते, मोठे श्रोते आहेत ते. त्यांनी सुद्धा सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन फोन लागल्याबद्दल.
0: तर काय सांगाल तुम्ही आता वातावरणाबद्दल आपल्या अमरावतीच्या?
1: अमरावतीचं वातावरण एकंदरीत थोडस बदल झालेलं आहे. जवळपास पावसाचं सुरुवात झालेली आहे, मान्सून सुद्धा दाखल झाला आहे महाराष्ट्रामध्ये. आणि एक प्रतीक्षा होती शेतकऱ्यांना की बा पाणी केव्हा पडणार आणि कधी त्यांना दिलासा मिळणार, आणि या भीषण गर्मीपासून सर्वसामान्य नागरिकांना एक प्रकारचं एक त्यांना दिलासा मिळाल्यामुळं हे एकंदरीत वातावरण थोडं बदलत आहे.
0: पण जसा पाऊस पाहिजे शेतकऱ्यांना, तो पाऊस पडलेला नाहीये. बरोबर ना?
1: आणि त्याप्रमाणे पाऊस पण झाला नाही. जितका मिलीमीटर पाऊसाची गरज आहे, त्यानंतर बरेचशा शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा त्यावर अवलंबून असतात.
0: बरोबर.
1: अजूनपर्यंत जवळपास 100% पेरणी झालेली नाही आहे, काहीच प्रमाणात थोडक्या झालेल्या आहे. आणि मॅक्झिमम पाऊस होणं गरजेचं आहे, जेणेकरून जमिनीमध्ये तितका पाण्याचा मुबलक साठा असला पाहिजे. पिकांना वगैरे तेवढी पाण्याची आवश्यकता असते, तितका पाऊस अजूनपर्यंत झाला नाही आहे.
0: बरोबर.
1: हा, आणि आपल्या विदर्भात तर खूप पाण्याची गरज आहे सध्या तरी, आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा इकडे सुद्धा खूप आवश्यकता आहे.
0: नक्कीच. बरोबर आहे. तर मग हे पावसासाठी आपण म्हणजे एकंदरीत आपलं जे वातावरण आहे हे सुरळीत करण्यासाठी आणि आपला चांगला पाऊस पडण्यासाठी आपण काय करायला पाहिजे?
1: पावसासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे याला तर खूप झाडं लावायला पाहिजे, वृक्षारोपण जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. होणारं जे प्रदूषण आहे आणि जे प्रदूषण सुद्धा जे होत असते हे कुठे थांबवलं गेलं पाहिजे. आणि असे बरेच काही कारण आहे, जंगल तोड होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये, हे कुठे थांबलं पाहिजे. आणि यामुळे की नाही जे समतोल असते निसर्गाचा समतोल हा साधला गेला पाहिजे. आता काय राहिलं की एकंदर यावर्षी 46-47 डिग्रीवर आपलं अमरावतीचं तापमान गेलं, इतकं तापमान कधीच गेलं नाही.
0: बरोबर.
1: हा, आणि यामुळे फटका सर्वांना झालेला आहे.
0: बरोबर.
1: आणि हे जर रोखण्यासाठी आपल्याला मॅक्झिमम झाड म्हणजे जेणेकरून जे सूर्याचे जे किरण आहे, अतिनील किरण आहे, जे आपलं डायरेक्ट पृथ्वीवर पडत आहे, यामुळे हे वातावरण गरम होत आहे,
0: हे
1: कुठे तर थांबलं गेलं पाहिजे.
0: प्रत्येकाने एक झाड लावलं आणि प्रदूषण रोखण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपलं जे वातावरण सुरळीत होईल.
1: पावसाचं जे एक लिव्ह असते, ड्युरेशन असते, जो एक जे ज्या नक्षत्राप्रमाणे पाऊस असते त्या नक्षत्रामध्ये पाऊस येऊ शकतो. जर निसर्गाशी आपण जर जुळून राहिलो तर आणि निसर्गाचं रक्षण संवर्धन करणं ही प्रत्येक मानवाची गरज आहे.
0: नक्कीच नक्कीच. प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे आपापल्या परीने प्रदूषण होऊ नये यासाठी. तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे?
1: आज मला मोहरा या चित्रपटातील टिप टिप बरसा पाणी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील एक गीत मला आज ऐकायचं होतं. आणि यासोबतच आता आमचं 19 आणि 20 ऑगस्टला अखिल भारतीय स्तरावरील रेडिओ श्रोता संमेलन भिलाई छत्तीसगड मध्ये होत आहे.
0: अच्छा.

0: साठी सुद्धा आम्ही सुद्धा येऊ अमरावती आकाशमध्ये सर्वांना निमंत्रण देण्यासाठी, आणि या आयोजक मंडळीमध्ये मी सुद्धा आहे या सर्व टीम सोबत, आणि जवळपास देशभरातील सर्व विविध आकाशवर माझी फरमाईश असते पत्र व्हॉट्सअप ईमेल मार्फत, आणि सर्व संमेलन आतापर्यंत मी देशभरातील अटेंड केलेलं आहे, त्यामुळे आमच्या अमरावतीतल्या बहुतांश श्रोते या संमेलनामध्ये जाणार आहेत. आणि सर मॅडम मी यावेळेस काही नावं घेऊ इच्छितो या गीतामध्ये सामील होण्यासाठी.
1: नक्कीच
0: घ्या. त्यामध्ये माझी पत्नी अर्चना गुंडानी, माझी मुलगी प्रसिद्धी मुलगा प्रणय, संजय कुमार गेडाम आहे, या हिम्मतराव शृंगारे आहे, आणि त्यासोबतच हिरामन खिराडे आहे, आणि संपूर्ण मित्र परिवार सर्व रसिक रेडिओ माझी मित्र मंडळी या सर्वांसाठी हे गीत आपण प्रसारित करावं.
1: नक्की नक्की धन्यवाद सर फोन केल्याबद्दल. ऐकूया तुमच्या आवडीचं हे छान संगीत.

0: हॅलो, स्वर संवाद
1: हॅलो.
0: कार्यक्रम.
1: हा हॅलो मॅडम, मी अमलान बोलतो, प्रशांत वाकोळे.
0: नमस्कार,
1: नमस्कार.
0: काय करता सर आपण?
1: मी ब्लाइंड आहे, चक्की चालवतो.
0: अच्छा, तर कधीपासून तुम्ही रेडिओ ऐकता?
1: आकाशवाणी तर 20 वर्ष झाली.
0: अरे वा, तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे?
1: पंढरीचं पाहिजे, धनी मला ही दाखवा ना इतरायची पंढरी.
0: अच्छा, तर हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहे तुमच्यासोबत?
1: मी प्रशांत वाकोळे, माझी पत्नी आहे कल्पना वाकोळे, माझा भाचा आहे सौरभ गोंदा.
0: अच्छा, ठीक आहे सर, फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो,
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार. कोण बोलताय?
1: सुनील बोके बोलतो, मार्डी रोड संत गाडगे बाबा सन्नी विद्यापीठ परिसर अमरावती.
0: अच्छा, नमस्कार सर. कशी आहात आपण?
1: ठीक आहे मॅडम. आता रिटायरमेंट झाला हो आणि सकाळ संध्याकाळ वॉकिंग करणं आहे आणि आपलं जीवन व्यतीत करणं चालू आहे.
0: अच्छा, तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे?
1: आता 23 जून तिथे अभिनेता राज बब्बर यांचा वाढदिवस आहे. निमित्त चित्रपट आहे भिगी पलके, जन्म जन्म का साथ आहे तुम्हारा हमारा, हे गीत आहे.
0: खूप छान गीत तुम्ही निवडलं आहे. तर आणखी काय सांगाल? 26 जून रोजी आपण सामाजिक न्याय दिन साजरा करतो, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन असतो, तर या दिवशी आपण सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो, तर याबद्दल काय सांगाल आपण?
1: सामाजिक न्याय दिन तर साजरा करायला पाहिजे म्हणून. न्याय हे आपलं मानवाचं हक्क आहे. प्रत्येकामाचा न्याय मिळवणं, न्याय भेटणं, न्याय मिळवणं हा मानवाचा हक्कच आहे. आणि कोणत्याही गोष्टीसाठी, न्यायासाठी भांडणे, संघर्ष करणे ही माणसाचा हक्कच आहे.
0: अगदी बरोबर.
1: न्याय कोणत्याही गोष्टीला भेटलाच पाहिजे असं माझं मत आहे.
0: अगदी बरोबर. फोन केल्याबद्दल धन्यवाद सर. काय ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम.
1: हा मॅडम, मी शारदा शरद धुई बोलते, बेलोरा.
0: काय करता ताई आपण?
1: काही नाही मॅडम, मी गृहिणी आहे.
0: अच्छा, गृहिणी आहे. आणखी परिवारामध्ये कोण कोण आहे?
1: मी आहे, माझे मिस्टर आणि दोन माझे मुलं आहेत.
0: अच्छा, आणखी कोणता छंद आहे तुम्हाला?
1: छंद मला गाणी ऐकण्याचा.
0: अच्छा, तर आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे?
1: आजच्या कार्यक्रमात मला गीत ऐकायचं आहे, जीने की तमन्ना हो तुम मेरी जरूरत हो, बलमा पिक्चर मधलं.
0: अच्छा, खूप छान गीत तुम्ही निवडलं आहे. तर हे गीत ऐकण्यासाठी कोण कोण आहे तुमच्यासोबत?
1: मी, माझे मिस्टर आणि माझ्या मैत्रिणी.
0: अच्छा, ठीक आहे ताई, धन्यवाद फोन केल्याबद्दल.

0: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम, कोण बोलताय?
1: हा, मी प्रकाश गेडाम बोलतो, अमरावती जलकट.
0: हा बोला सर,
1: तर
0: काय करता सर आपण?
1: काय ना दादा, मी खाली काही काम वगैरे काही नसतो.
0: अच्छा,
1: माझा धंदा पहिले ट्रेन मध्ये 12-20 किलो वगैरे विकत होतो, आता घरी आहे मी, रिटायर साठी.
0: अच्छा, तर रेडिओ केव्हापासून ऐकता तुम्ही?
1: रेडिओ मला आता

0: श्रोतेहो, मधुर गीतांचा आणि सुंदर स्वरांचा हा प्रवास इथेच थांबतो आहे, पण आपले मनोगत आणि संगीताची साथ कायम आपल्या मनात राहील. आजचा स्वर संवाद हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते. तर आज ज्या श्रोत्यांची आजच्या कार्यक्रमात फरमाईश पूर्ण झाली आहे, कृपया त्यांनी एक महिना फोन करू नये. आमच्या इतरही श्रोत्यांना संधी मिळावी यासाठी. तर श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान केलं जातं. श्रोते हो, सहभागी होण्यासाठी कॉल करा 0721-299-1038, 0721-299-1038. तर श्रोते हो, नक्की आम्हाला कॉल करा आणि आजच्या कार्यक्रमातून आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले हिला रजा द्या. पुन्हा भेटूया नव्या सुरांसह नव्या उमेदीने. तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा, स्वस्थ रहा आणि ऐकत रहा आकाशवाणीचं अमरावती केंद्र. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं संवादक आणि निर्मिती प्रज्ञा इंगोले यांची, तांत्रिक सहाय्य संजय किटुकले आणि गजानन पुसकुडे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
1: श्रोते हो, आताच आपण स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत वनिता. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे 26 जून. आज 20व्या शतकातील मराठी संगीत रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक, नट, नाट्य निर्माते आणि अभिनेते ज्यांनी उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारल्या, ज्यांचं मूळ नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1888 मध्ये झाला होता. 50 वर्षाच्या कारकिर्दीत स्त्री भूमिका आणि नंतर पुरुष भूमिका करून त्यांनी रसिकांच्या मनात घर केलं आणि मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कला संपन्न केली. त्यांच्या मधुर गायनामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली आणि तेव्हापासून ते बालगंधर्व म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्य संस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर गंधर्व नाटक मंडळी ही स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. बालगंधर्वांनी

आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक अजरामर नाटकांमध्ये स्त्री भूमिका साकारल्या. त्यांच्या स्त्री रूपाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक दूर दूरहून यायचे. स्त्रीच्या भावना बालगंधर्वांच्या अभिनयातून मूर्तिमंत दिसत असत. त्यांची सौंदर्य दृष्टी वाखाणण्याजोगी होती. असं म्हणतात त्यांच्या वेशभूषेचं आणि केशभूषेचं त्या काळातील महिलांना देखील अनुकरण करावंस वाटायचं. 15 जुलै 1967 रोजी त्यांचं निधन झालं. त्याआधी 1955 मध्ये संगीत नाटक अकादमीनं त्यांना अभिनयाचं राष्ट्रपती पदक आणि 1964 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारनं त्यांचा गौरव केला.

0: मैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीनं 7 डिसेंबर 1987 रोजी ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशानं जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जाऊ लागला. अंमली पदार्थांचं व्यसन हा असा आजार आहे जो तरुण पिढीवर परिणाम करत आहे आणि तरुण पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे. तेव्हा या व्यसनांपासून आपल्या तरुण पिढीला मुक्त करणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, कुटुंबातील एखादी व्यक्ती जर व्यसनी असल्याचं लक्षात आलं तर कुटुंबातील इतर सदस्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. सगळ्यात महत्वाचं असतं ते त्या व्यक्तीशी असणारं आपलं वर्तन. अशा वेळी कसं वागावं हा संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम निर्माण झालाय आपल्या हलक फुलकच्या कुटुंबातील सदस्यांना. चला तर ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक. आज या श्रुतिकेचा 12वा भाग आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य आहे वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ 23 क्लास.
2: मुलाचे ट्युशन. सासूबाईंचं भोजन. आला गेला पै पाहुणा. सण वार

0: साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक.
0: हलक फुलक, हलक फुलक.
1: आई आई, दार उघडगी आई. आजी कुठे? आजी, हे आई, आई दार उघड ना ग.
3: अरे राहुल, अरे दरवाजा उघडाच आहे ना.
1: उघडाय दरवाजा.
3: मग
1: हो खरशी रे, उघडा दिसतो बरं का दरवाजा.
3: अरे काय चाललंय राहुल हे तुझ?
1: सॉरी सॉरी बॉय, लागलं का? खुर्ची खुर्ची आहे का? अग खुर्ची तू पण सारखीच वेंदळी. अग तुला का समजू नाही का, एवढा मोठा माणूस येतोय, आपण भाजप सरकार नाही का? बस आपली हासप्रय पसरून मारा सोफ्यावर बसायचे सोफ्यावर.
3: अरे राहुल बस बाबा सोफ्यावर, मी सरकते बाजूला. आणि हे खुर्चीला काय बोलतोयस? सरळ सरळ मला सांग ना, सरक म्हणून. आणि मी काय हातपाय पसरून बसलेली नाहीये, मला उद्देशून खुर्चीशी बोलत बसलायस ते. काय लेकी बोले सुने लागे काय?
1: लेकी बोले सुने लागे. आजी म्हणजे एक म्हणजे सोनाच्या तिथे गेले ना नक्की कश बोल. आजी का सांगू नको बर का? तुला एक सिगरेट सांगायचे बघ, सिगरेट सांगतो. सिगरेट
3: सिगरेट
1: सिगरेट नाही सिगरेट म्हणू नका. मी सिगरेट म्हणायचे सिगरेट सिगरेट म्हणायचं तुम्हाला. आजी इकडे तुला का सांगतो बघ, एक सिगरेट सांगतो. सिगरेट
3: कसलं सिगरेट?
1: तुला माहिती का ग आजी?
3: काय
1: ही खुर्ची? खुर्ची ही जी ठेवली बघ समोर, ही माहिती रोज बोलते ना. याचा जाचा माहिती
3: का
1: खुर्ची बोलते माझ्याशी? विचार की दिला हे सांग की आजीला तू बोलतेस ना माहिती. आज कशी बरं ग बसलो मग घेऊन. मोठ्याने बोलायचं नाही तुला. कान सांग कान का भूक भूक भूक लागली तुला. आई आई खुर्चीला जेवायला वाढणार. आई
3: खुर्चीला जेवायला वाढायचं असा काय बरं होतोय हा?
1: खुर्चीच म्हणतो मी. आम्ही असं म्हणलो खुर्ची बसून जिवायचं. खुर्ची खुर्ची तुम्हाला जिवायला, मी खुर्चीवर बसतो.
3: अरे देवा काय चाललंय ह्या पोराच, ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत मला. रश्मीला बोलवायला हवं, ह्याच्या समोर बोलून काही उपयोगच नाही ना. रश्मी स्वयंपाक घरात काम करते, तिथेच जाऊन बोलवते तिच्याशी. रश्मी, अगं हे रश्मी. हा काय आई? अगं मगाच पासून बघतीये या राहुलचं काहीतरी बिनसलंय ग.
2: बिनसलंय?
3: कसा विचित्रासारखा वागतोय बघ जरा बरं. डोळे बघितलेत का त्याचे? किती लाल झालेत, थोडस सुजल्यासारखं पण वाटतायत ग.
2: लाल झालेत?
3: खूप रडल्यावर कसे सुजतात ना, तशी डोळे झालेत त्याचे.
2: अहो आई, वाऱ्याने धूळ गेली असेल एखाद वेळेस त्याच्या डोळ्यात, चोळून चोळून लाल झाले असतील. वारं किती सुटले पाहिलं ना बाहेर.
3: नाही ग, आधी मला पण तसंच वाटलं होतं.
2: मग
3: पण हे

0: प्रकरण काहीतरी वेगळंच दिसते.
1: सांगताना
0: अडखळत होता, खुर्चीला अडखळून पडायला आला होता तो.
1: आई, धडाधडा पायऱ्या चढत वर आला असेल, वाऱ्यासारखा घराशी राहायला लागला असेल नेहमीप्रमाणे, अडखळला असेल खुर्चीला पाय, त्यात काय उडू.
0: अग, तू स्वयंपाक घरात होतीस, मी होते ना बाहेर. मग तुला काय माहिती बरं, मी पाहिलंय ना
1: काय
0: वेड्यासारखा बरळतोय काहीतरी, खुर्चीशीच बोलत होता मगाशी तो.
1: तुमचं नाही काहीतरीच असत.
0: अगं खरंच, तुला माहितीये का मगाशी तो खुर्चीला

0: मी पाहिलंय ना
1: काय
0: वेड्यासारखा बरळतोय काहीतरी, कृषीशीच बोलत होता मगाशी तो.
1: तुमचं नाही काहीतरीच असत.
0: अग खरच, तुला माहितीये का मगाशी तो खुर्चीला जेवायला वाढ म्हणाला.
1: खुर्चीला जेवायला वाढ? बाहेर खुर्चीवर बसून जेवतो असं म्हणाला असेल तो.
0: तुझा विश्वास बसत नाही ना?
1: अजिबात नाही.
0: तू माझ्या बरोबर बाहेर चल.
1: बर
0: राहुल, तू काय म्हणालास मगाशी, खुर्चीला जेवायला वाढ म्हणालास ना?
2: मी असं म्हणलो खुर्ची बसून जेवायचं, मी खुर्ची बसून जेवायचो. आई तू वाढ की मला जेवा.
0: असं काय बोलतोय
1: बर. हा हा वाढते वाढते मी तुला, पण आधी हातपाय तर धुवून ये का, तसंच जेवणार आहेस?
2: हातपाय ना, हातपाय धुवून ये. फुलदानी भेटली का माझ्या बघते आणि हसायला लागले, दात काढू नको उगच.
0: बघ रश्मी, मी म्हणाले होते ना
1: अगं बाई
0: विचित्रासारखा वागतोय म्हणून. टिपवावरच्या फुलदाणीला म्हणतोय दात काढू नकोस म्हणून.
1: अगो बाई,
0: तू एक काम कर,
1: हा
0: डायनिंग टेबलवर जेवायला सांग त्याला.
1: बर
0: तिकडे घेऊन जा, तुझ्या लक्षात येईल बघ कसा विचित्र वागतोय ते.
1: बर बर. आलास का हातपाय धुवून?
2: आलो आई, आलो हातपाय जेवायला.
1: राहुल मी काय म्हणते, तुला खुर्चीवर बसूनच जेवायचंय ना, मग आतल्या डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीवर बसून जेव ना. हातात ताट घेऊन जेवण्यापेक्षा ते सोप आणि मलाही वाढायला सोपं जाईल नाही का?
2: डायनिंग असं म्हणते. चल चल.
1: अरे अरे अरे अरे नीट बस ना, नेहमी आपल्या स्वतःच्याच नादात असतोस.
2: मित्र काय घर भरून ठेवला माझ्यासाठी.
0: अगं रश्मी, पाहिलंस का हे टेबलावरच्या ग्लासशी बोलतोय ग तो.
1: हा बघती
2: बाकी मित्र तूच फक्त माझ्या आधी घर बसलं असलं येत लोक कपडे बदलले काय छान सजवळ दिसत अगदी घरच्या सारखा आहे. आई
1: काय रे
2: बघ ना किती छान दिसतोय ना, त्या कपडे का छान दिसत नाही.
1: अरे राहुल असं का बोलतोयस तू, बरा आहेस ना? ताबीप तर नाही ना आला तुला? ग्लास वरची डिझाईन आहे ती डिझाईन.
2: डिझाईन ओके कसे बरोबर वाटलं माझ्या आईने. तो नाही. हा हा तो नाही बर का पाणी तो तो आता. त्याच्यात जे आहे ते याच्यात नाही बाच्यात जे आहे ते त्याच्यात नव्हत. हा तिथ जाऊ शकत नाही आणि तो इथे येऊ शकत नाही. मग तर तू इथं कस काय एवढं लवकर? मला वाटलं पण नाही हातो पण तो
1: राहुल राहुल राहुल.
2: आई पण आई खर सांगू का तुला, त्याच्यातली मजा नाही याच्यातच नाही. आकाश एकदम सेपक आणि बीच काय काय जाणच नाही याच्यात. अशा ओसंडून वाटत हवा हवासा जेव्हा प्याला प्या.

0: सोबत की बोलता हा बाहेर
1: राहुल
2: आहे
1: हा कोणासोबत गेला होतास बाहेर तू
2: विपिन म्हणा आता विपिन
1: विपिन
2: तू फक्त यज्ञशी मग मग यज्ञम
1: आणि
2: तुला सांगतो आहे खरंच बोलत असा सगळं टेन्शन धुवा धुवा होईल
1: धुवा धुवा हर फिक्र को धुए में उडाता चला गया विपिन
2: विपिन शिरा आंजा आणि
1: काय चाललंय राहुल तुझ फारच वाहवत चाललाय बघ तू कुठे गेला होतास आणि काय करत होतास रे मुकाट्याने सांग नाहीतर बाबांना फोन लावते बघ नाही नाही लावतेस थांब हा पोरगा इथे हाताबाहेर चाललाय आणि हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर काय करू काय करू जाऊ दे मेसेजेस टाकून ठेवते म्हणजे मग लवकर घरी तरी मेसेज टाकून ठेवते आणि त्याला म्हणा लवकर ये घरी हो हो अरे अरे अरे फोन फोन का काढून घेतलास माझ्या
2: हातातून
1: राहुल
2: अगाई मेसेज बेसेज काही करू नकोस बाबांना कामात असतील ना ते घाबरून जातील की एकदम आणि मला काही झालेलं नाहीये बर का मी अगदी एकदम ठणठणीत आहे एकदम चांगला आहे बघ
1: बाबांचं नाव काढल्यावर कसा आवाज बदललाय बघ मग काय रे कशाचा ठणठणीत रे कशाचा चांगलाच रे हा मगापासून बघतोय आम्ही दोघी काय बरळतोस काय तू अडखळतोयस काय डोळे बघ कसे तांबारले आणि काय काय ती विस्कटलेले केस तुला काय वाटलं आमच्या लक्षात येणार नाही
2: अग आई आणि आजी अग मी खरंच ओके आहे ग खरंच मी ओके आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये थांब मी येणं जरा जाऊन तोंड धुवून येतोय म्हणजे जरा चेहऱ्यावरच मेकअप जाईल
1: मेकअप केलाय
2: हा आणि ते ग्लिसरीन टाकलं होतं ना तुम्ही मगाशी म्हणत होते डोळे सुजले बघ बटाटे सारखे ते ग्लिसरीन टाकलं होतं डोळ्यात पाणी येऊन येऊन डोळे लाल झाले होते सुजले होते ग आणि हे केस मी मुद्दामून येणं विस्कटवले होते हे बघ मी आता कसं व्यवस्थित चालतोय मला काही झालंय का नाही ना
1: अगो बाई हे सगळं काय होत राहुल
2: आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो बघा
1: सांगा
2: अगं आजी हे मी नाटक करत होतो
1: नाटक
2: हो
1: ते कसलं
2: अगं पुढच्या महिन्यात आहे ना आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा आहे ना त्यात आम्ही एकच प्याला सादर करणार आहोत आणि राम गणेश गडकरींच नाटक एकच प्याला त्यातली माझी सुधाकराची भूमिका
1: अच्छा
2: आणि मग जर ती भूमिका करायची तर त्या भूमिकेत शिरायला नको का भूमिका कशी जिवंत झाली पाहिजे ना
1: अगो बाई काय घाबरली होती मी माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं अरे गधड्या ही प्रॅक्टिस कॉलेजमध्ये करायची ना आमच्या तोंडचं पाणी का पळवतोस रे
2: अगं आजी पण मला पात्राचं बेअरिंग पकडता आलं की नाही हे कोण सांगणार ना म्हणून मग त्यासाठी एवढा हा खटाटोप
1: बर
2: भूमिका जिवंत वाटवता आली पाहिजे ना म्हणजे कसं ना ती जगली पाहिजे भूमिका
1: पण हे फक्त नाटकापुरतच हे लक्षात घे नाहीतर भूमिका जिवंत करायच्या नादात खरोखरच एकच प्याला घ्यायचा असतो हो ना नाहीतर काय
2: कसं घेईन मी आजी तुझा विश्वास नाही होय माझ्यावर
1: तसं नाही रे पण काळजी वाटते तुमचं वय हे असं अडनीड पटकन दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊ शकता कुठलीही छोटी गोष्ट तुम्ही तुमच्या इगोवर घेता सगळं करू शकतो तर हे का नाही असं तुम्हाला वाटत असत सदा ना कदा आणि एका गोटाने काय होणार एकच झुरका घेतला तर काय त्यात काय फरक पडणार आहे असं करत करत हे एक दोनात दोन चारात असे अनेकात कधी होतात ते

0: कळत नाही रे बाबा, हे व्यसन आधी पैसे खात, नंतर शरीर खात, आरोग्य खात आणि कुटुंबाची शांतता खात रे.
1: अरे राहुल, आजकाल मोबाईल आणि सोशल मीडिया यांचा अति वापर हा सुद्धा व्यसनाचाच प्रकार आहे की.
2: बरोबर.
1: आणि याची सुरुवात कशी होते माहितीये का? अरे एकदाच करून बघ या वाक्याने. आणि कधी आपण त्याच्या आहारी जातो हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. सोशल मीडियावर रील्स करून लाईक्स मिळवायचा फॅडही निघालाय नाही का आजकाल. मग धोकादायक स्टंट्स करून रील्स बनवायच्या नादात प्राणांवर बेतत कधी कधी, अशी उदाहरणं पाहिली नाहीत का आपण?
2: हो पाहिलीत ना.
1: मग लाईक्स नाही मिळाल्या तर डिप्रेशन मध्ये जातात मुलं, कधी कधी तर आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचं नैराश्य अनुभवतात काही जण. आणि यात भेदभाव नाही बरं, म्हणजे मुलगा की मुलगी, स्त्री की पुरुष, गरीब की श्रीमंत, असा विचार हे व्यसन करत नाही. चोर पावलांनी घरात शिरत, आधी मित्र बनत आणि मग मालक बनत. जग जिंकायच्या नादात तुमचं असलेलं जग कधी तुमच्यापासून दूर जात हे तुम्हालाही कळत नाही रे.
2: बरोबर आहे
0: रश्मी. संध्याकाळी आमच्या काळी संध्याकाळी कसं मंदिरात खूप गर्दी असायची.
1: हो
0: अगो, त्या दिवशी आपण बाहेर चाललो होतो ना, तुम्ही पाहिलं त्या मंदिरात गर्दी कमी ग, त्या दारूच्या दुकानावर एवढे माणसं उभे होते. लोकांना वाटत व्यसन म्हणजे मजा.
2: ते पण लाईनीत उभे असतील ना सर्व शिस्तीमध्ये.
1: तिथे मात्र शिस्त आवर्जून पाळतात.
2: आणि दारू पिली की शिस्त बिघडते.
1: त्यांना मजा वाटते हो व्यसन म्हणजे.
0: मुलांना वाटतं व्यसन म्हणजे मजा, पण ती मजा नाही, ती सजा आहे. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रग्ज हळूहळू शरीराचं नुकसान करतात. कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, यकृताचे आजार आणि मानसिक आजार निर्माण होऊ शकतात ना यांनी. यांना काही कळत नाही का ग?
1: नाही ना, ते
0: पाकिटावर सुद्धा ते चित्र असतं की ग, त्याच्याने असा आजार होऊ शकेल म्हणून.
1: पण याबद्दल जागृती करणं फार आवश्यक झालंय बर का.
0: अगं जागृती केली पण आजकालचे सगळे पोर शिकलेले आहेत ना, त्यांना वाचता येत नाही त्याच्यावर.
1: बरोबर.
0: जास्त त्याला कळायला पाहिजे मग समाजाने जागृती करायची.
2: म्हणूनच आजी तुला सांगू का, अगं आम्ही आहे ना आमच्या नाटकाचं सादरीकरण झालं ना की एका डॉक्टरांचं व्याख्यान ठेवलंय जे व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी सांगणार आहेत बघ.
0: चांगलं केलं.
2: हो, नशा आणि नाश यात फरक फक्त एका कान्याचा आहे ग. पण माणसांनी ते व्यसनाकडे जर तसा काना डोळा केला तर नशा केली जाते आणि मग नाशा ठरलेलाच आहे.
1: बरोबर.
2: म्हणूनच म्हणतात ना
1: काय रे,
2: नशेला द्या नकार
1: आणि आनंदी जीवनाचा करा स्वीकार.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलक फुलक.
0: हलक फुलक. हलक फुलक. कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक आताच आपण ऐकलीत. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार.
3: कशी ह्या

0: मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता, तर 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं. ते कोल्हापूर संस्थानचे एक महान द्रष्टे राजे आणि थोर समाज सुधारक होते. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांना. गीतांजली बोराडे ह्या गेल्या 21 वर्षापासून पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून कार्यरत असून इतिहास आणि भारतीय संस्कृती विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर गीतांजली बोराडे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर गीतांजली, आजचा आपला विषय आहे की राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे विचारायचंय की शाहू महाराजांच्या काळात महिलांची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती कशी होती? बरं,
1: राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय हालाखीची, दयनीय अशा स्वरूपाची होती. अगदी आता ज्या स्वरूपात मुली शिक्षण घेतात तसं काहीच नव्हतं. मुलींना अगदीच जुजबी स्वरूपाचं शिक्षण दिलं जायचं. गणित, विज्ञान वगैरे शिकून त्या काय करणार, चूल आणि मूल एवढ्या पुरतच त्यांना मर्यादित ठेवलं जायचं. पितृसत्ताक मानसिकता, सरंजामशाही व्यवस्था, कर्मकांड, धार्मिक अनुष्ठान यामध्येच स्त्रियांनी चूल आणि मूल या चाकुरीबद्ध व्यवस्थेमध्येच आयुष्यभर आपलं जीवन जगत आलेल्या होत्या. आणि एकंदरच तत्कालीन वासाहतिक पितृसत्ताक सरंजामी व्यवस्था जी आहे त्यामुळे त्यांच्यावरती जाती प्रथा यांची बंधनं तर होतीच, परंतु त्याचबरोबर पितृसत्ताक मानसिकतेतून दुय्यमत्वही त्यांना भोगावं लागलेलं आहे. आणि त्याच्यामधून आलेल्या ज्या प्रथा परंपरा आहे त्याच्यामध्ये जरटकुमारी विवाह आहे, बालविवाह होत असल्यामुळे अकाली येणारं वैधव्य, त्याचबरोबर शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रद्धेला बळी पडून त्यांची होणारी मानसिक शारीरिक कुचंबना, त्याचबरोबर आत्मविश्वास गमावलेल्या आणि परावलंबी जीवन जगणाऱ्या अशा ह्या स्त्रियांना कुठल्याही स्वरूपाचा स्वत्वाची जाणीव त्यांच्यामध्ये नव्हती. आणि एकंदरच या सगळ्या नकारात्मक आणि अंधकारमय परिस्थितीला कुठंतरी छेद देणं गरजेचं आहे असं ब्रिटिशांच्या आगमनाच्या नंतर जो बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला आहे त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी जो वैचारिक लढा, चळवळ निर्माण केलेली आहेत आणि या सर्व बाबींचे साक्षीदार स्वतः लोककल्याणकारी आणि संस्थानिक अशा राजर्षी शाहू महाराजांनी समाजात हा जो प्रश्न आहे तो अगदी नेमकेपणाने घेरला आहे. आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो लक्षात घेऊन त्यांनी मुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना उद्युक्त केलेलं आहे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी मुलींना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना 1 रुपये दंड सुद्धा आकारलेला आहे. आजच्या तरुण पिढीला राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात काय काय काम केलेले आहे किंवा तत्कालीन परिस्थिती कशी होती याबद्दल फारसं माहिती नाहीये, त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच

0: हे जे औचित्य आहे आणि हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. स्त्रियांमध्ये त्या काळामध्ये सुधारणा घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि एक कल्याणकारी राज्यकर्ते म्हणून कायद्याचा आधार घेऊन त्यांनी स्त्री सुधारणेचं स्त्री शिक्षणाचं काम जे आहे ते हिरिरीने केलेलं आहे. आदिवासी भागामध्ये किंवा अगदी भटक्या विमुक्त शोषित वंचित घटकांच्या ज्या मुली आहेत की ज्या शिक्षण घेऊ शकत नाहीयेत अशा मुलींना शिक्षणासाठी उद्युक्त करण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सुद्धा पुरस्कार देऊ केलेले आहेत. ज्या शिक्षकाच्या माध्यमातून अधिकाधिक मुली शिक्षित होतील चौथी उत्तीर्ण होतील अशा शिक्षकांना त्यांनी पारितोषिक दिलेले आहेत, पुरस्कार दिलेले आहेत, त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. तसेच अतिशय गरीब आणि होतकरू अशा मुलींना शिष्यवृत्त्या देऊन त्यांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे.
1: मग स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी शाहू महाराजांनी कोणती ठोस पावलं उचलली आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी कोणत्या सवलती किंवा योजना सुरू केल्या? मग
0: राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू केलेलं आहे आणि एक रुपये दंड सुद्धा लावलेला आहे. खर तर मोफत शिक्षण दिलं म्हणजे परिस्थिती बदलते अशातला भाग नाही. राजर्षी शाहू महाराजांनी समाजाची मानसिकता जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखलेली होती. मुलींना त्या काळामध्ये शिक्षण देणं लिंगभेदी व्यवस्था जी आहे त्या काळात खूप प्रकर्षानं जाणवत होती आणि त्यामुळे व्यावहारिक शिक्षण देणं मुलींना शक्य नाहीये आणि एकंदरच संकुचित विचारधारेचे जे सुधारक आहेत त्यांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केलेला होता. हा सगळा विरोध आणि त्याचबरोबर समाजाची मानसिकता बदलणे हे एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर या काळामध्ये उभं राहिलेलं होतं आणि त्यामुळे मग त्यांनी अशा काही शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. मुलीच्या विवाहाच्या अनुषंगानं त्यांनी चौथी पास होणाऱ्या प्रथम क्रमांक येणाऱ्या अशा 5 मुलींना त्यांनी शिष्यवृत्ती देऊ केलेली आहे. त्याचबरोबर मानसिक परिवर्तन समाजाचं घडवून आणण्याचाही त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांना सत्यशोधक, आर्य समाजी, ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ज्या प्रथा परंपरा मुलींच्या शिक्षणाच्या आड येतात त्या समूळ त्यांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अनेक क्रांतिकारक कायदे करून त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास मंडळ अभ्यासक्रम त्या पद्धतीनं त्यांनी निर्माण केलेले आहेत. तळागाळातील दुर्गम प्रदेशातील आदिवासी आणि भटक्या विमुक्त शोषित वंचित मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी अनेक शाळा ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि जवळपास 1 लाख रुपये ते 3 लाखापर्यंतचा जो वार्षिक खर्च आहे शिक्षणासाठी त्यांनी उचललेला आहे की जो तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अतिशय क्रांतिकारक आणि महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ती आर्थिक तरतूद होती असं आपण म्हणू शकतो. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलींना महाविद्यालयीन मुलींना त्यांनी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोंगराळ आणि मागास भागातील मुलींसाठी विशेष शाळा त्यांनी सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी मुंबई पुणे या ठिकाणी या मुलींना त्यांनी पाठवलेलं आहे. त्यांना आर्थिक मदत केलेली आहे, शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारं शैक्षणिक साहित्य जे आहे ते त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. काही उदाहरणच जर घ्यायची झाली तर कृष्णाबाई केळवकर यांना त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी एडिनबर्ग म्हणजे इंग्लंडला पाठवलेलं आहे आणि कोल्हापुरामध्ये त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन परत आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणून त्यांना रुजू करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
1: मग शाहू महाराजांच्या स्त्री शिक्षणाविषयक धोरणांचा आजच्या काळात कसा प्रभाव दिसून येतो, जसं की महिला हक्क आणि सामाजिक सुधारणा, याबद्दल काय सांगाल?
0: महिला हक्क आणि सामाजिक न्याय याचा जर विचार केला तर पुरातन काळापासून हे जे परिवर्तनाचे वेगवेगळे टप्पे आहेत त्याचा जेव्हा आपण विचार करतो आणि स्पेशली राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडातील या सर्व महिला सबलीकरण न्याय आणि हक्क यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा हा जो कालखंड होता हा स्त्रियांना गुलामगिरीत टाकणारा आणि एकंदरच चूल आणि मूल

0: चाकोरीमध्येच बंदिस्त ठेवणारा असा हा कालखंड होता. तत्कालीन समाजाची मानसिकता आणि पितृसत्ताक समाज या सर्वांचा विचार करता स्त्री सबलीकरण, त्यांच्यामध्ये आत्मभान, स्वावलंबन या गोष्टी फारच दुरापास्त होत्या आणि एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर उभं होतं. साधारणतः त्या काळामध्ये सामाजिक न्यायाचा जो प्रश्न होता तो फार गंभीर बनलेला होता, कारण पुरातन काळापासून चालत आलेली दास्य प्रवृत्ती, पती हाच परमेश्वर किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यावरती जे अन्याय अत्याचार किंवा छळ होतो, तर या संदर्भात जेव्हा स्त्रियांच्या सामाजिक न्यायाचा विचार येतो तर ही बाब अतिशय महत्वाची आहे की राजर्षी शाहू महाराजांनी एकंदर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये स्त्रियांच्या संदर्भात जे कायदे केलेले आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या आधारावरती कौटुंबिक हिंसेच्या विरोधात त्यांनी एक ठोस असा कायदा जो आहे त्या काळात पारित केलेला आहे आणि तो अतिशय क्रांतिकारक काळाच्या पुढचा असा होता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण 2005 ला जो स्त्रियांवरचा हिंसा प्रतिबंधक कायदा जो कार्यान्वित केला गेलेला आहे अगदी तो कायदा राजर्षी शाहू महाराजांनी 1918 दरम्यान त्यांच्या काळामध्ये तो लागू केलेला आहे. एक संस्थानिक या नात्यानं त्यांनी जो हा महत्वपूर्ण कायदा केलेला आहे निश्चितच भारतामध्ये केलेला हा पहिला कायदा म्हणून त्याचा आपण उल्लेख केला पाहिजे. कारण आता सुद्धा या तरुण पिढीला माहित नाहीये की स्त्रियांवर कौटुंबिक पातळीवर जी हिंसा होते त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं 200 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा अशी तरतूद जी आहे कायद्याच्या माध्यमातून केलेली आहे. आणि एकंदरच भारतीय घटनेमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून अपेक्षित असणारा जो स्त्री सुधारणा आहे त्याच्यातले अधिकांश कायदे हे राजर्षी शाहू महाराजांनी एक संस्थानिक म्हणून कार्यरत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये ते प्रत्यक्षात घडवून आणलेले आहेत. ही राजर्षी शाहू महाराजांच्या एकंदरच स्त्रियांना सामाजिक न्याय प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची अशी भूमिका आहे असं आपण म्हणू शकतो. थॉमस पेन यांच्या विचारांचा राजर्षी शाहू महाराजांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात प्रभाव पडलेला होता आणि स्त्री आणि पुरुष या दोघांनाही स्वतःचा विकास समान पातळीवर करण्याचा हक्क आहे या थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवरती पडलेला होता. तो राजर्षी शाहू महाराज नेहमी म्हणायचे की स्त्री आणि पुरुष हे राष्ट्ररूपी रथाचे दोन चाक आहेत आणि या चाकांना शिक्षणाचं वंगण जर दिलं नाही आपण तर स्त्री शिक्षित होणार नाही आणि त्यांच्यामध्ये प्रागतिक विचार रुजले तरच राष्ट्ररूपी रथाचा गाडा जो आहे तो विकसित होईल आणि एकंदर सर्वांगीण आणि सर्वंकष विकास जो आहे स्त्री पुरुषांचा समान पद्धतीनं होईल. कुटुंबाचा विकास तोच राष्ट्राचा विकास आणि जागतिक स्तरावरती आपल्या राष्ट्राची छाप जी आहे ती उमटवायची असेल तर स्त्रियांना त्यांच्या हक्काची, त्यांच्या शिक्षणाची आणि कर्तृत्वाची जाणीव होणं फार गरजेचं आहे. हा विचार त्यांनी त्या काळामध्ये दिलेला आहे जो की आता सुद्धा तितक्याच प्रभावीपणे राबवता येतो. आता आपण बघतो की वाढत्या जागतिकीकरणामुळे आणि जी काही आव्हानं समोर आलेली आहेत त्यामुळे स्त्रियांनी कौशल्याधारित अशा स्वरूपाची गुण कौशल्य आपल्यामध्ये विकसित करावीत आणि त्याचा उपयोग समाजासाठी करावा ही एक आशादायी भूमिका आहे राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये निर्माण केलेली होती. आणि सारथी, बार्टी किंवा ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत त्या माध्यमातूनही 5000 हूनही अधिक तरुणांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कौशल्याधारित वेगवेगळ्या घटकांमध्ये प्राविण्य पारंगत करून समाजाचा आणि स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी आणि स्वावलंबन, स्वत्व या बाबी घडवण्यासाठी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात आजही राजर्षी शाहू महाराजांचे विचार जे आहेत ते महत्वपूर्ण ठरतात आणि अतिशय दिशादर्शक अशा स्वरूपाचे विचार जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत.
1: मग बालविवाह, बहुपत्नीत्व आणि इतर सामाजिक प्रथांविरोधात तसंच विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन याविषयी शाहू महाराजांनी कोणती भूमिका घेतली?
0: त्या काळामध्ये जरट कुमारी विवाह, त्याचा

0: परिणाम म्हणून खूप वयस्क वर हा लवकर मृत्यू पावायचा आणि बालविधवांचा प्रश्न जो आहे तो अतिशय प्रबळ असा बनलेला होता. खूप मोठ्या स्वरूपामध्ये बालविधवांची समस्या जी आहे ती त्या काळात जाणवत होती आणि त्यात त्यांचं अज्ञान, वाईट प्रथा परंपरांना बळी पडणे, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव आणि एकंदर चूल आणि मूल या चाकोरीमध्ये गुलाम मानसिकता जी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती, त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न, तसंच बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे तो राजर्षी शाहू महाराजांनी 1918 कठोर कायद्याची अंमलबजावणीच्या माध्यमातून बालविवाह रोखलेले आहेत. त्याला त्यांनी कायदेशीररित्या बंदी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु सर्वसामान्य लोकांची मानसिक प्रवृत्ती कशी आहे याचा पूर्ण अभ्यास त्यांनी त्या काळामध्ये केलेला होता आणि म्हणून मग जोपर्यंत या लोकांना कायद्याचा बडगा दिला जाणार नाही तोपर्यंत त्या आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणार नाहीत. ही जी समाजाची प्रवृत्ती आहे ती त्यांनी चांगल्या पद्धतीने ओळखलेली होती आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात ज्या वाईट प्रथा परंपरा आहे त्याच्यावरती कठोर कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करून आणि दोषींना शिक्षा देऊन देवदासी आणि जोगतिनी आणि मुरळी प्रथा जी आहे आणि या प्रथेमधून स्त्रियांमध्ये जे दुय्यमत्व आणि गुलाम मानसिकता जी निर्माण झालेली आहे तर या प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा जो आहे तो त्यांनी निर्माण केलेला होता. पुनर्विवाह, विधवा पुनर्विवाह बंदीची जी प्रथा होती त्यामुळे समस्त स्त्री जाती समोर एक मोठी समस्या जी निर्माण झालेली होती आत्मभान स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून, तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाची प्रथा सुरू करून सक्तीनं त्यांनी काही विवाह लावून दिलेले आहेत त्या पद्धतीनं. अगदी त्यांची स्नुषा महाराणी इंदुमती यांना अगदीच वयाच्या 11व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं होतं, तर त्यांनी सुद्धा त्यांना शिक्षण घेऊन पुनर्विवाहाचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या समोर ठेवला होता. परंतु अतिशय नम्रपणे त्यांच्या स्नुषेनं पुनर्विवाह करायला विरोध केला. आपली मुलगी म्हणून आपल्या स्नुषेचा त्यांनी सांभाळ केलेला आहे, त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे, घोडसवारी असेल, त्याचबरोबर गाडी चालवणे, सारथ्य करणे, कौशल्याधारित वेगवेगळ्या स्वरूपाचं शिक्षण त्यांनी त्यांना दिलेलं आहे. आपली स्नुषा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा देत असताना मात्र राजर्षी शाहू महाराज त्यांना पाहू शकलेले नाहीयेत. असं असताना सुद्धा स्त्रियांच्या एकंदरच विकासासाठी किंवा तत्कालीन स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधात ठोस असे कायदे करून त्यांनी स्त्रियांवरचे अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे जे अनवरस पुत्र आहेत त्यांना वारसा हक्क प्रदान करण्याचा प्रयत्न कायद्याच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे आणि कौटुंबिक सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे. तशा स्वरूपाच्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी पण झालेले. आणखीन स्त्रियांच्या प्रगतीतील आड येणारी गोष्ट म्हणजे बाल संगोपन किंवा ज्या मजूर गरीब स्त्रिया असतात त्यांच्या मुलांचं संगोपन हा एक फार मोठा प्रश्न त्या काळामध्ये होता की पाळणाघर ही आजची सुद्धा एक समस्या आहे. त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मजूर शेतकरी किंवा ज्या गरीब कष्टकरी स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या देखभालीसाठी पाळणाघर सुरू केलेली होती आणि ही अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाची बाब होती असं म्हणता येईल. त्याचं फळ जे आहे शोषित वंचित कष्टकरी अशा स्त्रियांना मिळालेलं आहे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकलेल्या आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो यशस्वीरित्या करू शकलेल्या आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा जो आहे तो त्यांनी हिरिरीनं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेठबिगारी जी आहे नामोबदला काम करून घेण्याची त्या काळातली जी प्रथा होती ती कायद्याच्या माध्यमातून त्यांनी बंद केलेली आहे की जेणेकरून मानवाधिकार सामाजिक न्याय निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सोयीचं जाईल.
1: एकूणच त्यांनी महिलांना सन्मानानं जगण्यासाठी थोडक्यात ही धोरणं अवलंबली होती सगळी.
0: बरोबर, अगदीच. मग आता महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले आणि त्याचा ग्रामीण

0: आणि वंचित समाजातील महिलांना कसा फायदा झाला बरं?
1: खेड्यापाड्यातील दुर्गम प्रदेशामध्ये राहणारे ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या प्रगतीसाठी पोषक अशा स्वरूपाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांना काळाच्या पुढची दृष्टी जी आहे ती लाभलेली होती. आणि वसाहती कालखंडात ब्रिटिशांनी केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा त्यांनी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत. किंवा त्यांच्या संपर्कात येणारे जे ब्रिटिश आहेत त्यांची एकंदर इंग्लंड आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये होणारी जी प्रगती आहे तर त्याच्यामधून आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा विकास किंवा त्याच्यामधली मोठी समस्या जी आहे ती म्हणजे स्त्रियांचं मागासलेपण हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलेलं आहे. आणि त्यासाठी जात लिंग आणि आर्थिक स्थितीवर आधारित असणारा जो भेदभाव आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण महत्वाचं आहे. त्यांनी वसतिगृह निर्माण केलेली आहेत, शाळा निर्माण केलेल्या आहेत आणि या शाळांमधून अस्पृश्यता निर्मूलनाचे ठोस कायदे जे आहेत परिपत्रक काढून त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम जे आहे ते यशस्वीरित्या राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे मागास आणि ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी येऊ लागलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर केवळ ग्रामीण भागामध्ये शिक्षण पुरवणे पोहोचवणे इथंच राजर्षी शाहू महाराज थांबलेले नाहीयेत. परदेशामध्ये मुलींना पाठवून त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप्स ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला होता.
0: मग आजच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेत शाहू महाराजांचे विचार किती उपयुक्त ठरतात बरं? आणि आजच्या पिढीनं शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातून कोणती धडे घ्यावेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
1: सक्षमीकरणातल्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या होत्या. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आपल्या राष्ट्राची परिस्थिती आणि समाज जो वेगवेगळ्या जाती प्रथांमध्ये विभागला गेलेला आहे या सर्व बाबींचा विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जातनिहाय वसतिगृह निर्माण केले. वेगवेगळ्या मागास जातींना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माध्यमातून कमवा आणि शिका योजना किंवा वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. आणि मानसिक परिवर्तन याला त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. साधारणपणे त्यांच्याकडून शिकायची जी बाब आहे ती म्हणजे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची आणि ध्येयाप्रती एकनिष्ठता बाळगून अहोरात्र प्रयत्न करून ते सिद्धीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि हार न मानणे हे आपण राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलं पाहिजे. त्याचबरोबर लिंगभावी जडणघडण आहे ते स्त्री पुरुष समतेचा विचार आज सुद्धा आपण पाहतो की हुंडा प्रथा बंदीचा कायदा असून सुद्धा आज हुंडा बळींची संख्या बरीच आहे. आणि त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी केलेले जे कायदे आहेत ते कायदे आज सुद्धा तितक्याच प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आपली मानसिकता कुठेतरी कमी पडते. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी ज्या तळमळींनी आणि ज्या पोटतिडकीनं हे कायदे केलेले आहेत ते कायदे करण्यामागची त्यांची जी मनोभूमिका होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांना स्वहक्काची जाणीव आणि एक सन्मानपूर्वक जीवन देण्यासाठीच पोषक वातावरण राजर्षी शाहू महाराजांनी देण्याचा जो यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याची जाण ठेवून आजच्या तरुण पिढीनं जगा आणि जगू द्या या माध्यमातून आपल्या सहचरणीला आणि स्त्री पुरुषांच्या निकोप अशा मैत्रीला लक्षात घेऊन विकासाभिमुख सामाजिक जीवन सामाजिक समता स्त्री पुरुष समता आणि परस्परांचं सन्मानपूर्वक जीवन परस्परांचा विकास हे जे ध्येय आहे ते साध्य करणारी पोषक व्यवस्था आजच्या तरुण पिढीनं निर्माण केली तर हीच खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांना दिलेली एक श्रद्धांजली आहे.
0: मॅडम मग शाहू महाराजांच्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारांची आजच्या समाजाला किती गरज आहे आणि शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातील सर्वात महत्वाची उपलब्धी कोणती मानाल, काय सांगाल त्याबद्दल?
1: राजर्षी शाहू महाराज हे कलेचे भोगते होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच मानवी समाजाच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूर हे कलानगरी कलापूर म्हणून सुद्धा ओळखल्या जातं.
0: बरोबर.
1: आणि राजर्षी शाहू महाराजांनी

0: कला, स्थापत्य, दृकश्राव्य कला ज्या आहेत त्या सर्वांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना अगदी मुक्तपणे राजश्रय मिळत होता. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न स्वतः राजर्षी शाहू महाराज करायचे. वेगवेगळ्या कलाकारांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या कलागुणांना वाव देणारी व्यवस्था आणि आर्थिक मदत या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्या संस्थानातील जनतेला कलाकारांना मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे. आणि त्या अनुषंगानं त्यांनी अनेक शेकडो कलाकार, चित्रकार आणि असे वेगवेगळे कलाकार जे आहेत व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जे आहे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. काळाच्या पुढची दृष्टी राजर्षी शाहू महाराजांकडे होती, ती दृष्टी आज आपण सर्वांनी स्वतःमध्ये अंगीकृत करून समाजाचा राष्ट्राचा विकास साधणं ही एक महत्वाची बाब आहे असं मला वाटतं. आणि तरच खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समान पद्धतीनं निकोप पद्धतीनं अशा खेळकर आणि चांगल्या वातावरणामध्ये स्वतःचा विकास करू शकतील. एकंदरच जाती अंताचा विचार त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जो दिलेला होता तो केवळ कायद्याचा बडगा म्हणून नव्हे तर राष्ट्राच्या विकासाची गरज म्हणून आपण तो स्वीकारला पाहिजे. आणि निश्चितच हा विचार जर स्वीकारला तर समाजाचा विकास आणि उन्नती साधायला फार काही वेळ लागणार नाही.
1: मॅडम, मग आता जाता जाता शाहू महाराज जयंती निमित्त महिलांना आणि तरुणांना आपण काय संदेश द्याल बरं?
0: राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात केलेले जे कायदे आहेत आणि स्त्रियांना सन्मानानं जीवन जगता यावं म्हणून स्त्री सबलीकरणाचा जो एक कृती कार्यक्रम त्यांनी आखून दिलेला आहे, खऱ्या अर्थानं समाजाचा विकास अपेक्षित होता. आणि एक स्त्री शिकली तर ती पूर्ण कुटुंब शिकवेल आणि पूर्ण कुटुंब शिकलं तर निश्चितच राष्ट्राचा विकास होईल. आणि त्या काळामध्ये म्हणजे हा जो कालखंड होता तो पारतंत्र्यातला कालखंड होता. शाहू महाराज हे त्या काळामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते. ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक संस्थानिक म्हणून दुहेरी भूमिका ते सांभाळत होते. दुसरीकडे आपल्याच समाजामध्ये असणाऱ्या वाईट प्रथा परंपरा दूर करण्यासाठीची त्यांची जी तळमळ आहे ती लक्षात घेता राजर्षी शाहू महाराजांची जी प्रागतिक दृष्टी आहे त्यांची स्त्री पुरुष समता आणि जाती अंताचा विचार आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची जी भूमिका आहे ती आजच्या तरुण वर्गानं लक्षात घेतली पाहिजे. आणि या सुधारणा करण्यासाठी आपण केवळ शासनावर विसंबून न राहता आपण स्वतः आपल्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी कौशल्याधारित अशा वेगवेगळ्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुण वर्गानं केला पाहिजे. शिक्षण घेऊन केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नाही तर नोकरी देण्याचं काम आणि त्या माध्यमातून स्वावलंबन हा विचार आजच्या तरुणानं लक्षात घेतला तर निश्चितच आजच्या पिढीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं ध्येय आपण सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण केलं पाहिजे. स्त्री पुरुष निकोप अशा स्वरूपाचं सहजीवन जगा आणि जगू द्या भूमिका आहे ती आपण बनवली पाहिजे. स्वच्छ आदरभाव आणि मैत्रीपूर्ण जीवन ते आपण समाजामध्ये निर्माण केलं तर निश्चितच आर्थिक स्वावलंबन आत्मनिर्भरता आपण देऊ शकू.
1: गीतांजली बोराडे मॅडम, आज आपण आकाशवाणीत आलात आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे महिलांविषयी म्हणा किंवा समाजासाठी त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. मैत्रिणीनो, आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत मँगो ब्लास्ट या पाककृतीविषयी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 4 आंबे, दूध, अर्धी वाटी साखर, आईस्क्रीम आणि काजू बदाम पिस्त्याचे अर्धा वाटी तुकडे. सर्वप्रथम हे आंबे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यापैकी 3 आंब्यांचा रस करावा आणि 1 आंब्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. ह्या 3 आंब्यांच्या रसामध्ये साखर आणि दूध

घालून ते मिक्सरमधनं फिरवून घ्यावं. त्यानंतर काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये हा तयार झालेला रस अर्धा ग्लास भरेल एवढा ग्लास भरून घ्यावा. त्यामध्ये काही आंब्याचे तुकडे घालावे, त्यावर आईस्क्रीम घालावं आणि त्या आईस्क्रीम वर पुन्हा काही आंब्याचे तुकडे घालून त्यावर ड्रायफ्रुट्स घालावे आणि हा मँगो ब्लास्ट सर्व्ह करावा. काय मैत्रिणींनो, कशी वाटली आजची आपली रेसिपी? तेव्हा नक्की करा आणि त्याचा आस्वाद घ्या. बरं तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आताचा पण वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 1 वाजता आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 8 आरोपींना अटक. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून एकाला अटक झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. या प्रकारात गुंतलेल्याचं रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. झारखंडच्या रांची जिल्ह्यात पोलिसांनी 60 लाख रुपये किमतीची अफू जप्त केली असून 2 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 2 मोबाईल फोन्स आणि 1 वाहन जप्त केलं आहे. वॉशिंग्टन मध्ये काल झालेल्या पॅक्स सिलिका समिट मध्ये AI तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीच्या अमेरिकेच्या नेतृत्वातील उपक्रमावर भारतासह 34 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेचे अर्थराज्यमंत्री जेकब हेलबर्ग यांनी AI क्षेत्रातल्या संधींवरच्या संयुक्त निवेदनाबाबत यावेळी माहिती दिली. या परिषदेत सहभागी देशांनी AI युगासाठी विकास आणि नाविन्यतापूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला. भारताबरोबर या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवायला अमेरिकेला आनंद होत आहे असं ते म्हणाले. या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर

बाजार आज बंद आहेत. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक झाली. SIT ने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल FIR दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियान कुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जात असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPGचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकट काळात बंद करण्यात आलेल्या घाऊक LPG पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथे आयोजित शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होत्या. सुमारे 10 कोटी महिला 90 लाखांहून अधिक स्वयंसहायता गटांमध्ये संघटित झाल्या असून त्यापैकी 3 कोटींपेक्षा जास्त लखपती दिदी बनल्या आहेत असं त्या यावेळी म्हणाल्या. मिशन शक्ती आणि मिशन पोषण 2.0 सारख्या योजनांमुळे महिलांची सुरक्षा, त्यांची काळजी आणि आर्थिक क्षेत्रातील सहभाग या गोष्टींना चालना मिळत असून भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या.
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीने अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे, तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल.

या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे, तर मोरोक्कोशी लढत नेदरलँड बरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 वाजता पाहता येईल. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा 5 खेळाडू राखून पराभव केला. मॅनचेस्टर इथे काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडू 53 धावा केला, ती सामनावीर ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता हा सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताचे त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूरच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात कन्हान गावापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला कालच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या कामावर 310.35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईत वर्सोवा वांद्रे स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या कामावर 1722.40 कोटी रुपये खर्च येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकूयात याविषयीचा वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. सारथीने शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक

0: सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सांगलीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सांगली शहरात समता चित्ररथ आणि संविधान जागृती बाईक रॅली काढण्यात आली. औषध आयात करताना त्याची वैधता किमान वर्षभरासाठी असेल याची खात्री करण्याचा नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालय करणार आहे. यामुळे रुग्णांना दर्जेदार औषधं मिळत राहतील आणि औषधं वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा आरोग्य मंत्रालयानं आज जारी केला आहे. औषधी कायदा 1945 मध्ये सुधारणा करणं हा या मसुद्याचा उद्देश आहे. जैविक उत्पादनं आणि किरणोत्सर्गी औषधांना विद्यमान नियम कायम राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPGचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकट काळात बंद करण्यात आलेल्या घाऊक LPG पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. अयोध्येच्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. SIT ने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल FIR दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुहर्रम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्या दृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागानं आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथे कार्यरत असलेल्या वन्यजीवांच्या बेकायदा तस्करीचं एक रॅकेट उघडकीस आणून अनेक संरक्षित वन्यजीवांची सुटका केली आहे. यावेळी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं. DRIच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं 24 आणि 25 जूनला ही कारवाई केली. सुटका केलेले प्राणी आणि ताब्यात घेतलेल्या संशयिताला श्रीकाकुलम इथल्या वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारनंतर उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळी पुन्हा हजेरी लावली. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 19

0: 50 मिलीमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात तर 24 मिलीमीटर पाऊस गुहागरमध्ये पडला. संगमेश्वरमध्ये 20, राजापुरात 14, लांजात 9, दापोलीत 5, मंडणगडमध्ये 4, खेडमध्ये 2 तर चिपळूणमध्ये 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि श्रीजन्म रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारची 3:10 आणि 59 सेकंद झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

श्रोते हो आप ऐकत आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरिता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली असून विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाणार आहे। जमीन कुणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल। अशा लाभार्थ्या महिलांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे। त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली। तसंच त्यानिमित्त साजरा होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे। या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक केली। पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलद गती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृताच्या कुटुंबियांना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे। भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळची 5:03 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: छोड़ो हाथ छोड़ो,
1: छोड़ दिया था हाथ मलोगे समझे,
0: अज समझे।

0: कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. दरम्यान नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात कन्हान गावापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला कालच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या कामावर 310 कोटी 35 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. आज अंमली पदार्थ विरोधी दिन पाळण्यात येतो आहे. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारतानं त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी.
0: अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जागृती करणाऱ्या आफ्टर पार्टी या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरचं नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुमारे 200 नागरिकांच्या उपस्थितीत चित्रपटाचा विशेष प्रीमियरही पार पडला. महाराष्ट्र पोलीस आणि दिव्यम स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमानं तयार करण्यात आलेला हा चित्रपट युवकांमध्ये नशाविरोधी जनजागृती करण्याचा संदेश देतो. याशिवाय जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त गडचिरोली पोलिसांनी ड्रग फ्री गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन केलं. या मॅरेथॉनमध्ये 500 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समारोपाच्या वेळी पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं महत्व अधोरेखित केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज रात्री यवतमाळ इथं दाखल होणार असून ते उद्या सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये जाहीर सभा घेणार आहे. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित राहणार आहे. दरम्यान पालकमंत्री संजय राठोड यांनी ठाकरे यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना आम्ही टीकेला कामानं उत्तर देतो असा टोला लगावला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 2619 पदांची भरती यातून केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना उद्यापासून 17 जुलैपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. देशभरात आज मुहरम पाळला जातोय. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्याय प्रती वचनबद्धता राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहे. त्या दृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्मारक समिती दीक्षाभूमी संदर्भात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती सार्वजनिकरित्या सांगणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई यांनी प्रसिद्धी पत्रकामार्फत प्रसार माध्यमांना दिली. दीक्षाभूमीचं व्यवस्थापन बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. या कृतीमुळे समाजात चुकीचा संदेश पसरला असून धम्म बांधवांमध्ये रोष निर्माण होत असल्याचं ससई यांनी सांगितलं. दरम्यान मिशन बहुजन वतीनं उद्या दुपारी 2 वाजता सिव्हिल लाईन्स इथं रवी भवन इथं मुक्त परिषद आयोजित करण्यात आली आहे. दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात व्यापक चर्चा घडवून आणणं, लोकशाही पद्धतीनं व्यवस्थापन अधिक सक्षम करणं आणि सर्व समाज घटकांचा सहभाग वाढवणं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे असं ते म्हणाले.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यावर भारत सरकारच्या सूचनेनुसार देशभरात 29 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात हा सप्ताह अत्यंत व्यापक स्तरावर आणि लोकसहभागातून साजरा करण्यासाठी सहकार आयुक्तालय आणि राज्यातील प्रमुख सहकारी महासंघांनी जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील सहकारी बँका, पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, कृषी संस्था, प्रक्रिया संस्था, ग्राहक संस्था, महिला आणि युवक सहकारी

संस्था तसंच सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावरील सहकारी संघटनांनी या सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलंय. राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि राहील आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावरच्या केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतील योगदान अमूल्य असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या संदेशात केलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतल्या महाराष्ट्र लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. सारथीनं शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनात झालेल्या कार्यक्रमाला विद्यापीठाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेत चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा इथं आधुनिक व्यावसायिक विमानतळ उभारण्याचा मुद्दा मांडला आहे. विद्यमान धावपट्टीचा विस्तार करून ती 1800 मीटर पर्यंत वाढवणं, आवश्यक जमीन अधिग्रहित करून सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन विमानतळ उभारणं आणि चंद्रपूरला व्यावसायिक विमान सेवेच्या नकाश ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर मंत्री आशिष शेलार यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेत मोरवा विमानतळाच्या उभारणीसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया गतीनं पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यासह सुनगाव परिसरात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं खरीप पेरणीला वेग आलाय. अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक बैलजोडी आणि तिफणाच्या सहाय्यानं सोयाबीन आणि तुरीच्या आंतर पिकाची पेरणी सुरू केली आहे. अल्निनोच्या संभाव्य प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागानं शेतकऱ्यांना आंतरपीक पद्धती, कमी कालावधीच्या वाणांचा वापर, बीज प्रक्रिया आणि संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचं आवाहन केलंय. आज वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा वगळता हा येलो अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं जारी केलेल्या सूचनेनुसार आज संध्याकाळच्या सुमारास नागपूर शहरात मध्यम स्वरूपाच्या सरींनी दखल दिली. या पावसामुळे उकाड्यापासून किंचित दिलासा मिळालाय. याशिवाय आगामी काही तासात नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये देखील मेघगर्जनेसह वादळी वारा आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नागपूर मेट्रोच्या कन्हानपर्यंत विस्ताराला देखील मान्यता. अंमली पदार्थांचा विळखा हा तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या यवतमाळमध्ये जाहीर सभा. देशभरात 29 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताहाचं आयोजन. आणि वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन।

0: आयोजन राज्य लोकसेवा आयोग महत्त्वाच्या पूर्व परीक्षा वर्षातून किमान दोन वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शहा म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आज नवी मुंबई पोलिसांनी 56,69,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले. एनडीपीएस कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 26 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हे अंमली पदार्थ कठोर कायदेशीर आणि पर्यावरण नियमांचं पालन करून नष्ट करण्यात आले. धुळे जिल्ह्यातही 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीररित्या नष्ट करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस दलातर्फे नशामुक्त गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 140, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1,124 आणि बँकिंग क्षेत्रात 500 अधिक तरुण तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून 13,000 अधिक युवक रोजगारक्षम झाले असून 2,00,000 अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी काढले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण

0: राष्ट्रपती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकूया याविषयीचा एक वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.
0: देशभरात आज मोहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली अहिल्यानगर इथली मोहरमची मिरवणूक आज दुपारपासून सुरू झाली आहे. या मिरवणुकीत विविध प्रकारचे ताबूत आणि सवाऱ्या नाचवल्या जात आहेत. आज रात्रभर सुरू राहणार असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल रात्री सुरू झालेली कत्तलची मिरवणूक शांततेत पार पडल्याचं आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे. सोलापूर शहरातही विविध भागात आज पंजा सवारी अर्थात ताबूतांच्या पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. धार्मिक ऐक्य, शिस्त आणि पारंपरिक पद्धतीनं दर्शन घडवत या मिरवणुका शांततेत पार पडल्या. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले,
2: त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केली. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या एजन्सी मार्फत होत होत्या त्या सर्व परीक्षा घेण्याकरता आता एमपीएससी एक मात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेने पण जबाबदारी दिलेली आहे आणि साधारणतः दरवर्षी 5,000 ते 6,000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करावी लागायची ती या निर्णयामुळे 50,000 ते 60,000 आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी एमपीएससीने आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेस मध्ये आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतो आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर
0: 2 किंवा जास्त पूर्व परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येतील. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्व परीक्षांपासून लागू होईल असं आयोगानं म्हटलं आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही लोक आयोगानं म्हटलं आहे. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज पहिला T20 सामना बेलफास्ट इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.

शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या 13 षटकात 4 बाद 102 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या पावसानं उघडीप घेतली असली तरी राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीपासून सर्वांना दिलासा मिळाला असला तरी या पावसासोबतच अनंत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव देखील वाढत असतो. पावसाळ्यात होणारे हे आजार कोणते, त्यावर प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि उपाययोजना काय करायला हव्यात, त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सज्जता आणि पावसाळ्यात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अबालवृद्धांनी काय आहार घेणं आवश्यक आहे याविषयी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर. सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असतो. हे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत, आपल्या श्रोत्यांना याविषयी सांगा ना.

0: आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर, सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असतो. हे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत, आपल्या श्रोत्यांना याविषयी सांगा ना.
1: आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे काही ऋतू येतात त्या प्रत्येक ऋतूमध्ये काही प्रकारचे आजार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण जर पावसाळ्याचा विचार जर केला तर या काळामध्ये काही जे संसर्गजन्य आजार आहेत, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, कॉलरा असेल, या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच टायफॉइड असेल किंवा काही भागामध्ये जिथे लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव आहे, पाणी जास्त साचतं, उंदरांचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस आपल्याला पाहायला भेटतो. या जी काही आजार आहेत ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात किंवा आपण जर विचार केला तर देशातही या काळामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कॉलेरा थोडस विदर्भाच्या भागात जास्त पाहायला भेटतो. लेप्टोस्पायरोसिस जर आपण विचार केला तर मुंबई, ठाणे या रिजन मध्ये पाहायला भेटतो. काही डासांच्या उत्पत्तीमुळे आजार आहेत ते काही प्रमाणात वाढतात, परंतु मुख्य ते जे जलजन्य आजार आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं दूषित मिश्रण तयार होऊ शकतं आपल्या अन्नाद्वारे असेल किंवा प्यायच्या पाण्याद्वारे असेल, तर त्यामुळे पाण्याच्या जलजन्य आजार आपण ज्यांना म्हणतो ते होऊ शकतात आणि याच्याबद्दल काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
0: पावसाळ्यात साथीचे आजार झाल्यास किंवा या आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काय प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक आहे, यासोबतच नागरिकांनी घर किंवा परिसरातील स्वच्छतेबाबत काय काळजी घ्यायला हवी.
1: अशा प्रकारचे आजार होतात, दरवर्षी होतात. आपण त्याच्यापासून दूर राहणं किंवा याला प्रतिबंधात्मक उपाय करणं हा आपला सगळ्यात महत्वाचं काम यामध्ये राहतं. हे सांगण्याचा उद्देश असाच आहे की दरवर्षी जरी होत असले तरी हे आजार दरवर्षी होत असतात, त्यामुळे कदाचित आपण तितक्या सखोलतेने म्हणा किंवा तितक्या अटेन्शनने याच्याकडे बघत नाही. सो आता जो पावसाळा सुरू होतोय याच्या सुरुवातीलाच जर याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घेतली किंवा सतत या पिरियड मध्ये जर काळजी घेत राहिलो तर आपल्याला काही गोष्टी आपण प्रतिबंध करू शकू. कारण काही याच्यातले आजार जसे असतात, जसं कॉलरा आहे, लेप्टोस्पायरो आहे, हा जर याच्यासाठी आपण जर लक्ष नाही दिलं तर हा पोटेन्शियली सिरियस आजार बनू शकतो, एखाद्या वेळेस याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतात. सो त्यामुळे लोकांनी काळजी घेणं तर अदरवाईज जर विचार केला आपण तर अतिशय सोपा आहे, म्हणजे कॉमन आहे. आपण दरवेळेस विचार करतो पाऊस, आता पाणी, पाण्यापासून होणारे आजार. सो पाण्यापासून जर होणारे आजार असतील तर पाण्याची स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी करू शकतो की आपण बाहेर कुठलेही पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे. जसं आपण बाहेर जात असू, कुठे फिरायला जात असू, आपण घरातलं स्वच्छ पाणी जे आहे ते घेऊन जाणं कधी पण योग्य राहील. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल, इतर कुठे कार्यालयात जात असाल तर आपलं पाणी आपल्यासोबत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी योग्य स्वच्छ झालेलं ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे असं पाणी आपण सेवन केलं पाहिजे. दुसरं त्याच्यातलं पाण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा जर आपण पिलो तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आजार कमी होण्यास मदत होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे जे जसं लेप्टोस्पायरा आपण म्हटलं, तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये जाता, कुठे साचलेलं पाणी असेल तर त्यावेळेस थोडी काळजी आपण घेतली पाहिजे. काही काही वेळेस जेव्हा फ्लडिंग होते किंवा असं होतं अशा वेळेस आपण एखाद्या वेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपण त्याला टाळू शकत नाही. मात्र नियमितपणे जर तुम्हाला पाणी साचलं असेल, तिथे जायचं असेल तर तुमच्या पायामध्ये बूट, गमबूट किंवा जे याच्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ ज्यांना फ्लडिंगमध्ये ड्युटी लागलेली असते, कर्मचारी असतात ज्यांना तिथे सतत काम करायची आवश्यकता, त्यांनी तरी नियमितपणे गमबूट सारखे संसाधने वापरली पाहिजे जेणेकरून तुम्हाला याच्यापासून संसर्ग होणार नाही. दुसरं गोष्ट अशी आहे की प्रतिबंधात्मक जे काही औषधोपचार आपण याच्यामध्ये म्हणतो, डायरिया, डिसेंट्री, लेप्टोस्पायरो सारखे आजार झाले तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. डायरिया डिसेंट्री झालं तर काही गोळ्या असतात जे आपण त्याला त्याच्यावर काही प्रमाणात कंट्रोल करू शकू. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डायरिया डिसेंट्री, म्हणजे तो ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, किंवा कुठलेही पाणी ज्याच्यामध्ये मीठ आणि थोडं शुगर, क्षार आणि पाणी असं जे म्हणतो ते पाणी हे पित राहणं. इवन लहान मुलांमध्ये तर किंवा जे थोडं बहुत कमजोर बालकं असतील त्यांच्यामध्ये थोडी सुद्धा डायरिया किंवा डिसेंट्री झाली तर त्याची तब्येत सिरियस होऊ शकते. अशा वेळेस त्यांना सतत अंगावरचं दूध पित असतील तर अंगावरचं दूध आईनी सतत देत असलं पाहिजे, किंवा पाणी जर पित असतील तर मग त्यांच्यासोबत ORS, इतर नळाचं पाणी, ज्या प्रकारे त्यांचं आपण हायड्रेशन किंवा शरीरातलं पाणी शुष्कता होणार नाही, पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध राहील हे बघणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. औषधोपचार जो आहे तो औषधोपचार मात्र प्रत्येकाने आपापल्या जवळ आरोग्य संस्था असतील किंवा तुमचे नेहमीचे फॅमिली फिजिशियन असतील यांच्या सल्ल्याने औषधोपचार करा.

0: जून महिन्यात पावसाची चाहूल लागते आणि बहुतांश शहरांमधल्या शाळाही सुरू होतात. आपल्या मुलांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी पालक आणि शिक्षक यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे?
1: अशा ह्या पावसाळ्याच्या काळामध्ये जिथे जिथे मुलं बाहेर जातात घराच्या बाहेर, म्हणजे मुख्य म्हणजे शाळा, शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. एक तर काळजी हे आहे की त्यांनी सुद्धा जे काही पाणी आपण त्या ठिकाणी त्यांचं टँक असेल किंवा जिथून ते पिण्याचं पाणी मुलांना देतात त्या पिण्याच्या पाण्याची काळजी, स्वच्छता आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग क्लोरिनेशन हे करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तुमचा टाकी किती मोठी असते, त्याचा किती घेर असतो आणि त्याच्यासाठी किती ब्लिचिंग पावडर टाकलं पाहिजे याचे सूत्र असतात. ते तुम्हाला आरोग्य टीचिंग मध्ये पण झालं असेल किंवा तुम्ही जवळपास जर आरोग्य केंद्र असेल किंवा कुठलेही सरकारी दवाखाना असेल तिथले कर्मचारी सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील तितक्या प्रकारचं ब्लिचिंग आणि त्याचं तेवढं होल्डिंग टाइम हे ठेवून आपण ते पाणी सप्लाय केलं पाहिजे. पण पालकांना सुद्धा म्हणणं आहे की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलांसोबत एक ताजं अन्न आणि घरातलं स्वच्छ पाणी, शक्य असल्यास उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा देणं आवश्यक आहे, जेणेकरून मुलांना अशा प्रकारे होणार नाही. शिक्षकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं अननेसेसरी जिथे पाणी साचलेले आहे, डबके साचलेले आहेत, कुठे आजूबाजूला छोटे नाले वाहत आहे अशा ठिकाणी ही मुलं खेळणार नाही किंवा त्याच्यामध्ये अनावश्यकरित्या जाणार नाही, ही सुद्धा पालकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे रेसिडेन्शियल शाळा आहे तिथे अजून त्यांच्यावर मेट्रॉन असतील किंवा तिथले शिक्षक असतील, प्रिन्सिपल असतील, यांनी अधिक काळजी याच्यासाठी घेणं जरुरी आहे की एखाद्या मुलाला जर किंवा एखादा जीवाणू विषाणू त्या परिसरामध्ये तुमच्या पाण्यामध्ये इन्फेक्ट झाला तर एकासोबत भरपूर लोकांना एकसाथ मोठा उद्रेक याच्यामुळे होऊ शकतो, त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मुख्यत्वे जे अन्न आपण बनवून देतो त्याच्यासाठी वापरलं जाणारं पाणी आणि ताजेपणा या दोन गोष्टी नियमितपणे त्यांच्या शाळा किंवा जिथे रेसिडेन्शियल स्कूल आहे त्यांनी पाळणं आवश्यक आहे.
0: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात बळावणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येत आहेत?
1: जर अशा काळामध्ये काही उद्रेक झाला किंवा उद्रेकाचा प्रतिबंधक व्हावा, कारण हे लोकांनी स्वतःपुरतं काळजी घेणं हे आहे, त्याचप्रमाणे कम्युनिटीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ नये, गावामध्ये शहरामध्ये उद्रेक होऊ नये याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुद्धा प्रयत्न केले जातात. प्लस असे उद्रेक झाले तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी याच्यासाठी सुद्धा पूर्वतयारी या कालावधीमध्ये विभागामार्फत करण्यात येते. आरोग्य विभाग असेल, इतर कुठल्याही आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी शासकीय संस्था असेल अशा प्रकारे काळजी घेते. काळजी म्हणजे काय? योग्य प्रकारे तुमच्या ड्रग्ज जे लागतात जसं फ्लुप्युराझोलिडिन असेल, ORS असेल, झिंक असेल, ही जी काही महत्वाची ड्रग्ज आहेत किंवा डॉक्झीसायक्लिन, लेप्टोस्पायरोसिस, याचा साठा त्या त्या ठिकाणी जिथे ज्या प्रकारचे उद्रेक होण्याचे चान्सेस आहे हे असे उपलब्ध करून ठेवलेले असतात. ब्लिचिंग पावडरचा साठा राहावं याच्यासाठी ग्रामपंचायतीला सतत सांगितलं जातं. ग्रामपंचायत सुद्धा या पिरियडमध्ये ब्लिचिंगचा साठा किंवा नियमितपणे उपलब्ध करून ठेवते. आपण फक्त जिथे होत नसेल तिथे लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाला सांगून हे सगळं उपलब्ध करून घेतलं पाहिजे. जे गावं पूर परिस्थितीमध्ये कट ऑफ होतात या गावांमध्ये आशा किंवा अंगणवाडी यांच्या ठिकाणी जे प्रायमरी औषध आहे, ORS पावडर आहे, हे उपलब्ध करून ठेवलेले असतात. त्यामुळे कोणालाही जरी थोडीशी जरी वाटलं, मुख्यतः लहान मुलं, वयोवृद्ध लोक यांना डायरिया, डिसेंट्री, फीवर किंवा अशा प्रकारचे काही लक्षणं जर आढळले तर ताबडतोब त्यांनी नजीक जे काही आरोग्य संस्था असेल किंवा अशा अंगणवाडीचे केंद्र असतील इथे जाऊन दाखवायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे, जेणेकरून वेळीच त्यांना औषध उपचार जो काही असेल तो देता येईल. इव्हन मोबाईल टीम्स तयार केलेले असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये. एक डिझास्टर मॅनेजमेंटचा पण टोल फ्री नंबर असतो, हॉस्पिटलचे पण नंबर असतात, ते सुद्धा सगळीकडे सांगितले गेलेले असतात. त्या नंबरवर सुद्धा कॉल करून कुठेही उद्रेक होतो ते दिलं पाहिजे. डिजिटल पद्धतीने सुद्धा आता आपण या सगळ्या उद्रेकांचं मॉनिटरिंग करतो. याच्यासाठी पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये एक IDSP IHIP नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावर फील्डमधले सगळे लोक डे टू डे बेसिसवर अशा कुठल्याही प्रकारच्या जर उद्रेक किंवा इव्हन पेशंटची जरी माहिती भेटली तर ती टाकतात, जेणेकरून अशा स्टेट लेवल्सवरून सुद्धा याला मॉनिटरिंग करणं चालू असतं. या पद्धतीने आपण प्रयत्न करतो की कमीत कमी उद्रेक व्हावा. मात्र उद्रेक झाला त्याच्यापासून अजून जास्त फैलाव होऊ नये, लोकांची स्थिती गंभीर होऊ नये याच्यासाठी सुद्धा तात्काळ रॅपिड रिस्पॉन्स टीम असेल, मोबाईल पथक असेल, हे त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना औषध उपचार आणि जर आवश्यकता असेल तर ऍडमिशनची सोय सुद्धा केलेली असते. हे सगळे रुग्णालय या कालावधीमध्ये सज्ज आहेत.
0: पावसाळ्यात प्रतिकार शक्ती चांगली राहावी, संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणता आहार घेणं आवश्यक आहे त्याविषयी काय सांगाल?
1: इतर प्रतिबंधासोबत आपण नेहमीच म्हणतो की कुठल्या तरी प्रकारे आपण योग्य ते आहार, व्यायाम, योगा हे जर केलं तर आपली प्रतिकार शक्ती कुठल्याही प्रकारच्या झाला, नुसतं डायरिया, डिसेंट्री किंवा लेप्टोस्पायरा किंवा या जलजन्य प्रकारात किंवा पावसाळ्यात होणारे आजार नव्हे तर पूर्ण कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये शेवटी माणसाची रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात महत्वाची असते. आणि त्याच्यासाठी एक

0: सगळ्यात महत्वाचा घटक आहे अन्न. तुम्हाला जी काही एनर्जी, अन्न, ऊर्जा आपण जे म्हणतो ती आपण घेतो अन्न घटकातून, आणि हे संतुलित जर असेल बरोबर, त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी असतील, फलाहार असेल, दूध असेल, हिरव्या पालेभाज्या असतील, भाज्या असतील, भात असेल, वरण असेल, पोळी असेल किंवा भाकरी असेल, जे काही आहे, जे आपलं नियमित सगळा चौरस आहार आपण ज्याला म्हणतो, तो जर आपण वेळेच्या वेळेस आणि ताजा जर घेतला तर आपली प्रतिकार शक्ती चांगली राहू शकते. आणि ती जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर मोठ्या प्रमाणात या आजारांना आपण आळा घालू शकतो.
1: श्रोते हो, ऋतुमानाप्रमाणेच आजारांचे प्रकारही वेगवेगळे असतात. पावसाळ्यात बळावणारे संसर्गजन्य आजार हे मानवासाठी नवीन नाहीयेत. पावसाळ्यात बदलणारं हवामान आणि वातावरण हे अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत असतं. हे आजार होऊ नयेत यासाठी या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेण्यासोबतच गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आज आवश्यक बनलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

0: माझा और माझा शिवार कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
1: सहज संवाद सहज

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:05 होत आहेत। आता राष्ट्रीय मराठी बातम्या।

0: जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है।
1: अमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसेच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं। गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। ही आकडेवारी अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शाह यावेळी म्हणाले। अमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। गृहमंत्र्यांनी या बैठकीत अमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला। या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे। एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्व आगामी पूर्व परीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणका आधारित पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे। गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे। मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे। पूर्व परीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे। नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसात प्रसिद्ध करण्यात आला असून यापुढे सर्व पूर्व परीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांनी दिली आहे। मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यात तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यात पूर्ण केली जाईल असंही त्यांनी सांगितलं।
2: राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल गट क असेल त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला आहे। 26 सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रेकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील।
1: लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे। त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या 8 जणांना स्थानिक न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यातले 5-6 जण बँकेचे कर्मचारी आहेत, त्यांच्यावर देणग्यांची रक्कम मोजण्याची जबाबदारी होती। पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाईल असं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। दरम्यान या प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे। दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी आज काँग्रेसनं केली आहे। सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र चौकशीतूनच या मंदिर लुटीचे खरे स्वरूप समोर येईल असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल म्हणाले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। मोठी स्वप्न पहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरणादायी संदेश देत मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला। या संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातल्या विविध ऐतिहासिक दालनांची तसंच भव्य वास्तूंची विशेष सफर घडवण्यात आली। जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत गडचिरोली अहेरी आणि भामरागड इथल्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला गेले आहेत। कोलकात्यातल्या तरतला इथल्या निर्माणाधीन गोदामाच्या दुर्घटनेत ठार झालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 पोहोचली असून जखमी कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत। या गोदामाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम अद्याप सुरू आहे। या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका सरकारी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या A News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। व्हेनेझुएला मध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांची संख्या 589 वर पोहोचली असून जखमी झालेल्या नागरिकांची

इतक्या, सुमारे 3,000 इतके आहे. भूकंपानंतर तात्काळ सुरू करण्यात आलेली बचाव मोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतरच्या मदतकार्यात सहकार्य करण्यासाठी तातडीची मदत घेऊन भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं आज व्हेनेझुएलाकडे रवाना झाली आहेत. यात भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल युनिट आणि 35 टनाहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला आहे. इराणचं रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडचे या पथकातले अधिकारी कतारमध्ये असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष JD Vance यांनी दिली आहे. दरम्यान एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या जहाजावर होर्मुझची समुद्रधुनी ओलांडताना हल्ला झाला. अमेरिकेनं त्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे. फारसं नुकसान न होता हे जहाज सुखरूप बाहेर पडलं, तरी सुरक्षा स्थितीचा अंदाज येईपर्यंत जहाजांना सोबत करण्याची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेनं स्थगित केली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा गट 1 मध्ये नॉर्वे आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. याच गटात इराक आणि सेनेगल यांचाही सामना होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 वाजता सुरू होतील. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज बेलफास्ट इथं सुरू असलेल्या पहिल्या T20 सामन्यात आयर्लंडनं भारतापुढं विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी 5 रन केलं. आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरच्या 50 आणि गारेथ डेलनीच्या 49 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. भारतातर्फे हर्षित राणानं 3 तर अर्षदीप सिंगनं आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 4th षटकात 2 बाद 47 धावा झाल्या होत्या. जर्मनीत आयोजित ISSF जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान मिळवलं आहे. 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 14 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्व परीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी, 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर, 3,000 हून अधिक नागरिक जखमी आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

takes just to cut the loop.